पद्माकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, आरती अंकलीकर यांच्या स्वरात. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. शोध भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंजना जोगळेकर यांनी गायलेलं चंद्रशेखर यांचं गीत. ऐकूया हे

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत.

वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार. श्रोतो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 31 श्रावण, शके 1948, दिनांक 22 ऑगस्ट 2026, पहाटेचे 5:55 आणि 58 सेकंद होत आहेत. मंगल संगीतानं आजच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत.

समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग आपण ऐकला रंजना जोगळेकर यांच्या आवाजात. संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. गायक श्रीहरी बर्वे.

योगेश्वर अभ्यंकरांचं गीत शैला दातार यांनी गायलेलं होतं. कार्यक्रमात यानंतर रमेश वैद्य यांचं गीत ऐकूया प्रदीप धोंड यांच्यावर.

कार्यक्रम शेवटी ऐकूया ग दि माडगूळकर यांचं देशभक्तीपर गीत गोविंद पोवळे आणि सहकलाकारांच्या आवाजात.

0: या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. 6:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सुप्रभात मंडळी. आजच्या जगूया आनंदी कार्यक्रमात आपल्यासोबत मी दिनेश अडावतकर. रसिक हो, आज मनाने हसायचं ठरवलं आहे. आज मनाने हसायचं ठरवलं आहे. कालची ओझी आज सोडायचं ठरवलं आहे. कोणाचं वाईट ऐकायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. आज शब्दांना थोडी विश्रांती द्यायची, शब्दांना थोडी विश्रांती द्यायची, मनाला शांततेची चादर पांघरायची. जे दुखावलं ते हळूच विसरायचं, जे दुखावलं ते हळूच विसरायचं, आणि जे मिळालं त्यासाठी आभार मानायचे. आज प्रश्न नाहीत, उत्तरं नाहीत. आज प्रश्न नाहीत, उत्तरं नाहीत. आज फक्त श्वास आहे आणि मी आहे. क्षणभर थांबून स्वतःला भेटायचं आहे. क्षणभर थांबून स्वतःला भेटायचं आहे. आज फक्त जगायचं आहे. आज मनाने हसायचं ठरवलं आहे.

6:35 झालेली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरचे आजचे कार्यक्रम असे आहेत, स्वरांजली अर्थात या महिन्याचं गीत आपण ऐकू शकाल 9:30. गीत ग दि माडगूळकर यांचं, संगीत आशुतोष कुलकर्णी आणि कलाकार आहेत अनुराधा मराठे. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 बोल कायद्याचे या मालिकेचा भाग पहिला, ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन आणि तिच्यातला राम शुभदा साने यांची कथा. कृषीवाणीचा आजचा विषय आहे फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती, 6:40 आणि 2:05. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि 2:05. विषय आहे पालकांचं वर्तन आणि मुलांचं मानसिक आरोग्य, तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ. परिसरमध्ये 6:50 आणि 2:10 शिराळा तालुक्यातील जैवविविधता. पर्यावरण अभ्यासक अशफाक अख्तर यांनी दिलेली माहिती. ऐसी अक्षरे रसिके 7:00 आणि 1:55. आला श्रावण मराठी कवितेत बहरलेला

0: श्रावण महिना, राणी दुर्वे यांचा ललितबंध। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25, ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस सकाळी 7:40, अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन सकाळी 9 वाजता, भाग 102 आज आपण ऐकू शकाल। वाचक नितीन जाधव आणि यशस्वी उपासनी। नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग सकाळी 9:45 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून दुपारी 1:40 सहक्षेपित केलं जाईल। संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये सब लेफ्टनंट सिद्धिका सुतार यांची मुलाखत, भाग पहिला। संध्याकाळी 6:30 हिंदी सभेचा कार्यक्रम विविधा, यात ऐसी है मेरे देश की मिट्टी, राजेंद्र पांडे यांचं मनोगत। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी डॉ प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची मुलाखत। रात्री 7:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात श्रेयस नारायण यांचं कर्नाटक शैलीतील गायन, हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील। नादब्रह्म अंतर्गत विवेक नवरे यांचं सरोदवादन सकाळी 10:30, राग कोमल ऋषभ आसावरी। कर्नाटक संगीतांतर्गत विद्या हरिकृष्ण यांचं गायन, राग रीती गवळा आणि लतांगी दुपारी 2:30, मंगला वैद्यनाथन यांचं व्हायोलिन वादन संध्याकाळी 5:02, राग अमृत बेहाग, बिलहारी आणि आठाणा। ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली। कालचं कमाल तापमान कुलाबा इथे 32, सांताक्रूज इथे 31, किमान दोन्ही ठिकाणी 27°C, हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे नोंद झाली 84%। पावसाची नोंद सांताक्रूज या ठिकाणी 2.4 mm इतकी झाली। येत्या 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं असेल, पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे। कमाल तापमान 32 आणि किमान 26°C आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, ताशी 45 ते 55 km वेगाने वारे वाहतील। वादळात वाऱ्यांचा वेग 65 km/h वाढण्याची शक्यता आहे। समुद्र खवळलेला असेल, मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज, ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होता। 6:40 झालेली आहे कृषीवाणी।
1: श्रोते हो, अनेक शोभिवंत फुलांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी, धार्मिक विधींसाठी, हार तुरे, लग्न मंडपी डेकोरेशन करण्यासाठी होतो, परंतु या व्यतिरिक्त या फुलांपासून सुगंधी द्रव्याची निर्मिती केली जाते। अशा प्रकारची निर्मिती प्रामुख्याने गुलाब, निशिगंध, जाईवर्गीय फुलं, कमळ इत्यादी फुलांपासून होते। गुलाबाच्या फुलांचा उपयोग हा प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो। गुलाबाच्या 1000 जाती आहेत, परंतु काही सुवासिक जातींचाच उपयोग सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी केला जातो। आधुनिक गुलाब पुष्पांमध्ये हायब्रिड टी या प्रकारातील ॲव्हॉन, ओक्लाहोमा, क्रिसमन, ग्लोरी, अमेरिकन होम, मिलिंकन, क्राइसलर, फॅन्टासिया, रॉयल हायनेस या जातीच्या फुलांपासून गुलाब पाणी तयार करता येतं। गुलाबापासून गुलाब पाणी, तेल आणि अत्तर तयार करण्यासाठी पाण्याचं वजन फुलांच्या वजनाच्या दुप्पट असावं। या भांड्याच्या तोंडाला वाकडी आणि निमुळत्या आकाराची नळी बसवलेली असते, तसेच या नळीभोवती थंड पाणी फिरवून द्रवात रूपांतर करण्याची सोय केलेली असते।

0: ती भांड्यातील पाण्याचं वाफेत रूपांतर करून ती वाफ पुन्हा थंड करून नळीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका काचेच्या भांड्यामध्ये द्रवरूपात गोळा करतात. याला गुलाब पाणी असं म्हणतात. गुलाब फुलातील सुगंधी द्रव्ययुक्त अशी वाफ चंदनाच्या तेलामध्ये शोषून घेऊन गुलाबाचं अत्तर तयार केलं जातं. 1 किलो गुलाबाचं तेल मिळवण्यासाठी 7,000 ते 8,000 किलो गुलाबाची फुलं लागतात. गुलाब तेलाचा उपयोग पेय, खाद्यपदार्थ, केश तेलांमध्ये तसेच फेस पावडर, अगरबत्ती इत्यादींना सुगंध आणण्यासाठी करतात. चांगल्या प्रतीच्या गुलाब तेलाच्या निर्मितीसाठी गुलाब फुलांची सकाळी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी काढणी करावी. गुलाब पाकळ्या आणि सफेद साखर वजनाने सारख्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून गुलकंद तयार करता येतो. गुलकंद चांगला मुरल्यानंतर त्याचा आस्वाद घेता येतो. गुलकंद हा पौष्टिक पदार्थ तर आहेच, शिवाय तो पाचकही आहे. गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्यांचा उपयोग उन्हाळ्यात थंड रुचकर पेय तयार करण्यासाठी केला जातो. पिवळ्या चाफ्याच्या फुलांपासून देखील सुगंधी द्रव्य निर्मिती होते. फुलांमध्ये 0.6 ते 0.7% सुगंधी तेल असतं. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुरंगीची झाडं आढळतात. सुरंगीच्या फिकट पिवळसर सुवासिक फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. निशिगंधापासून सुगंधी तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन या पद्धतीचा वापर करतात. यासाठी प्रामुख्याने निशिगंधाच्या अधिक सुवासिक सिंगल जातीची निवड केली जाते, तर डबल जातीच्या फुलदांड्याचा कट फ्लॉवर म्हणून उपयोग केला जातो. निशिगंधापासून साधारणपणे हेक्टरी 50 ते 65 क्विंटल ताजी फुलं मिळतात आणि त्यापासून सुमारे 5 ते 7 किलो ट्यूबरोज कॉन्क्रीट मिळू शकते. कमळ हे शोभिवंत फूल आहे. त्याच्यापासून कमळ पुष्प आणि त्याच्या झाडापासून अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. कमळाची कोवळी पानं, पानांचे देठ आणि फुलं यांच्यापासून भाजी करतात. कमळ फुलांपासून अत्तराची निर्मितीही करण्यात येते. जाई, जुई, मोगरा यांच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. त्यासाठी जॅस्मिनम ग्रॅडीफ्लोरा या स्पेशीजमध्ये पुष्प पाकळ्यांच्या खालच्या बाजूला तांबूस रेषा असलेल्या जातीची फुलं अत्तर तयार करण्यासाठी वापरतात.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:45 झालेली आहेत. आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रा
0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाई गडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा

0: मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि तणाव. घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात ओरडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतावर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं, ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त. काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव निर्माण होतो. वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टी व्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट, मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोते हो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झालेली आहेत वेळ परिसर या कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्गभ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक

0: महत्त्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंत्रीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजोड येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात. शिराळा म्हटलं की आठवतो तो जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला हा उत्सव देश विदेशातील पर्यटक, संशोधक आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतो. लोकसंस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा अद्भुत संगम या उत्सवात अनुभवायला मिळतो. त्यामुळे शिराळेची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने गुढे पाचगणी पठार हे अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. उंच डोंगर माथ्यावर वसलेलं हे पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांनी बहरून जातं. येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. तसेच कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, तनाळीचा धबधबा आणि विविध नैसर्गिक स्थळे निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करतात. अलीकडच्या काळात पर्यटनालाही येथे मोठी चालना मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थ पर्यटकांसाठी निवास, घरगुती जेवण आणि गावाकडच्या जीवनशैलीचा अनुभव उपलब्ध करून देत आहेत. शिराळा तालुका हा केवळ पर्यटन स्थळ नसून निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर संगम आहे. शांतता, साहस, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य हे सर्व काही शिराळ्यात अनुभवता येतं. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य शिराळा तालुक्याला नक्की भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणीचा खजिना सोबत घेऊन जा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् परिष्काराः तस्य प्रशासनस्य कृते बाध्यता न, अपि तु प्रतिबद्धता, दृढविश्वासश्च. तेनोक्तं यत् प्रशासनस्य नीतयः जनकल्याणपराः, विकासोन्मुखाः, प्रगतिवर्धकाश्च सन्ति. ह्यः सायंकाले नवदिल्ल्याम् इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम इत्येतत् मञ्चं सम्बोधयन् श्रीमोदी उक्तवान् यत् तस्य प्रशासनेन परिष्कारेभ्यः स्पष्टा योजना निर्मिता अस्ति, यस्यां प्राथमिकता शासनस्तरीय परिष्कारेभ्यः प्रदत्ता अस्ति. स उक्तवान् यत् देशस्य भविष्यं सुरक्षितं कर्तुं भारतम नीति निर्माण स्तरे नव परिष्कारान करोति.
4: 15 अगस्त को मैंने लाल किले से सप्त धारा की, सप्त शक्तियों की बात की है. और इसलिए भारत आज पॉलिसी लेवल पर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स कर रहा है ताकि हमारा फ्यूचर सुरक्षित हो. गवर्नेंस पर रिफॉर्म्स कर रहा है, ईज ऑफ लिविंग के लिए रिफॉर्म्स कर रहा है.
3: प्रधानमन्त्री उक्तवान् यत् तस्य प्रशासनं केवलं नियमेषु परिवर्तनं न करोति, अपि तु तेषां नियमानां पृष्ठे विद्यमानायाः सम्पूर्णदृष्टेः परिवर्तनमपि करोति. सः उक्तवान् यत् पूर्वं नियमसम्बद्धदृष्टिः अनुमतिपर्यन्तं निषिद्धम् इति आसीत्, अधुना च प्रशासनं तां दृष्टिं परिवर्त्य निषेधपर्यन्तम् अनुमतम् इति दिशि अग्रेसरति. भारतस्य अध्यक्षतायाम् आयोजितं ब्रिक्स पर्यटन मन्त्रिणाम् उपवेशनं ह्यः जयपुर घोषणापत्रं सर्वसम्मत्या स्वीकरणेन संपन्नम्।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. वाकले माडांचे माथे चांदणे पाण्यात नाते. कवी अर्थातच बोरकर, बाभो बोरकर. श्रावणाचा महिना हा सृष्टीला पाचवा महिना लागला अशी सुंदर कल्पना. आता या गर्भारशी पृथ्वीला डोहाळे नाही लागतील तर काय. आजचा भाग श्रावणातल्या खाद्यपदार्थांचा. श्रावणातल्या पदार्थांच्या नुसत्या आठवणीनंही तोंडाला पाणी सुटतं. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जात. शुक्रवारचा हळदीकुंकू असायचं, भिजवलेल्या हरभऱ्यांवर मीठ मिरची कोथिंबीर लिंबू पिळलेलं, चणे आणि गूळ, लहानशा चांदीच्या वाटीतले गोड दूध. जीवतीच्या पूजेसाठी दर शुक्रवारी पुरणही ठरलेलं असे. जीवतीच्या कहाणीसोबत पुरणाचे दिवे असायचे, म्हणजे पुरणाचे दिवे करून त्यात तूप घालून वात लावायची. कहाणी आणि आरती होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जात असे. तो खमंग वास अजून आठवतो. मंगळागौरीच्या जागरणाला येणाऱ्या बायकांसाठी खास बेत असे. भाजणीचे वडे, मटकीची उसळ,

0: त्याला वेगळा स्वाद येतो. त्यानंतर येते ती शिळासप्तमी. त्या दिवशी सांदणे हा विशेष पदार्थ केला जातो. तांदळाचा रवा भाजून त्यात नारळाचं दूध, गूळ, जायफळ, वेलची वगैरे घालून वाफवून सांदणी तयार करतात. त्यासोबत नैवेद्यासाठी आळूवडी आणि वालाचं ब्रेडही असतं. गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा श्रावणातला महत्त्वाचा दिवस येतो. त्या दिवशी अर्थातच दही, पोहे, लाह्या इत्यादी करून केलेला काला नैवेद्याला असतो. त्याशिवाय भरली केळी हा पदार्थही असतो. अत्यंत चवदार असा पदार्थ करण्यासाठी पिकलेल्या राजेळ्या केळ्यांमध्ये मोदकासाठी करतो तसं सारण करून पातेल्या तुपावर ठेवून वरून दूध शिंपडतात. याला वाफ दिली की भरली केळी तयार होतात. भरल्या केळ्याबरोबरच ओल्या वाटाण्याची खिचडी हाही खास नैवेद्य असतो. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, त्यामुळे त्या दिवशी नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंजांचा बेत, पिठोरी अमावस्येला खीरपुरी, गोपाळकाला करताना पोहे भिजवून घ्यायचे. पातेल्यात भिजवलेले पोहे घेऊन त्याच्यावर साळीचे घट्ट दही घालायचे. त्याच्यावर ज्वारीच्या लाह्या, साधं दही, मग साळीच्या लाह्या, त्यावर ताक, सगळ्यात वर चुरमुरे आणि या सगळ्या मिश्रणावर लिंबाचं गोड लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं, अशी असतील नसतील ती सगळी लोणची चांगली बचकावर घालायची. काकडी चोचवून घालायची आणि ते सगळं कालवायचं. वरून मस्त हिंगजिऱ्याची तुपातली खमंग फोडणी आणि भरपूर कोथिंबीर चिरून घालायची. हा काला इतका अप्रतिम लागायचा की आता आठवणीनंही तोंडाला पाणी सुटलं आहे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात कविता होती, त्यात कृष्ण त्याच्या सवंगड्यांसह दुपारी रानात काल्याची शिदोरी खात असे असा उल्लेख होता. तेव्हा हे सगळे पळसाच्या पानावर हाच गोपाळकाला खात असावेत असे वाटायचे. आला श्रावण, उद्याचा श्रावण याच गोपाळकाल्याचा, गोकुळाष्टमीचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आज दुपारी 1:55 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
4: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
4: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.
2: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.
5: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.
6: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत.
7: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने

0: विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी. आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे विश्वासार्ह नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पुण्यात सांगितलं. 12व्या ब्रिक्स दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन हा संदेश देत पुण्यात गेले 5 दिवस ब्रिक्स बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल सुरक्षा विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. महाराष्ट्रात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. याकरता कापूस सोयाबीन तूर ऊस संत्र हळद कांदा आणि मका पिकांसाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह इथं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. हवामान बदल पाणी टंचाई जमिनीची घटती सुपीकता कीड आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती इथल्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प विकसित केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिकं आणि निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व सीएसआर निधीचा अधिक प्रभावी पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जात

0: जात असल्यानं त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याबाबत झालेल्या बैठकीत सांगितलं. या महा सीएसआर प्राधिकरणामार्फत सीएसआर निधीचा समन्वय, निरीक्षण आणि योग्य वापर निश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्यानं कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. आरोग्य विभागाचं प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचंही ते म्हणाले. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले,
1: इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं हे आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायचे. या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस काल महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं राज्यभरात काल माती आणि पाण्यासाठी चाला अर्थात महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉनमधून देण्यात आला. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री, विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. कोकण आंबा काजूसाठी ओळखलं जात असलं तरी फणस हेही इथलं कल्पवृक्षासारखं मात्र दुर्लक्षित पीक आहे. फणसाची व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात काम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातले युवा शेतकरी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. फणस पिकातून प्रगती साधण्याच्या अनुषंगानं काही विचार देसाई यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर मांडले. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
2: हरिश्चंद्र देसाई यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावात 28 एकर क्षेत्रावर फणसाच्या व्यावसायिक लागवडीचा प्रयोग केला. जगभरातल्या 88 जातींची लागवड असलेली त्यांची ही फणसबाग आता प्रसिद्ध झाली असून त्यांचे पुत्र मिथिलेश कृषी अभियंता होऊन हे कार्य पुढे नेत आहेत. वाया जाणाऱ्या फणसांचं प्रमाण खूप मोठं असून फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी फणस वर्ष जाहीर करावं अशी संकल्पना मिथिलेश यांनी पंतप्रधानांसमोर मांडली. फणस क्लस्टर तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळण्याची मागणीही त्यांनी केली. फणसाच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे असं सांगतानाच फणसासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याकरिताही प्रयत्नशील असल्याचं मिथिलेश यांनी सांगितलं. या भेटीमुळे जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचवता आलं, त्यामुळे आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता अशी प्रतिक्रिया मिथिलेश यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. महिला हक्क, सुरक्षितता आणि महिलांचं सुरक्षित भविष्य हा या कार्यक्रमाचा विषय आहे.

ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सावित्रीबाई फुले ज्ञानशिल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिल्पनिर्मिती करणाऱ्या कलाकारांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ही ज्ञानशिल्प प्रेरणास्रोत असून समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी आहेत, त्यामुळे ती भविष्यातील पुढील पिढ्यांची परिवर्तनाची दिशा ठरतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्यप्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18 21-9 असं सहज नमवलं. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: चरे झूले बाई झूला माझा झूले बाई झूला झूले बाई झूला माझा।
1: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेच।
3: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद झालेली आहेत। आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण। श्रोतेहो, मराठीतले सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, संपादक सदानंद चेंदवणकर यांचा आज स्मृतिदिन आहे। धार्मिक, वैज्ञानिक आणि चरित्रवजा विपुल अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे। शालेय पाठ्यक्रम पुस्तकांमध्येही त्यांचे धडे समाविष्ट आहेत आणि

साई लीला या मासिकाचे जवळपास 18 वर्ष ते संपादक होते. रत्नभूषण हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली.

0: 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पाणी आहे म्हणून जीवन आहे, पाणी आहे म्हणून शेती आहे, आणि पाणी आहे म्हणूनच विकासाची चाकं गतिमान आहेत. म्हणूनच पाण्याचं संवर्धन ही आजची नव्हे तर भविष्यासाठीही फार मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी यंदापासून जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं राज्यभर जलसंधारणाबाबत जनजागृती, लोकसहभाग, श्रमदान आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ, विविध जलसंधारण कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, जलपूजन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव तसंच लोकसहभागातून जलसंधारणाची कामं यासारखे उपक्रम राबवले जात आहे. पण जलसंधारणाचा हा संकल्प केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग कसा

0: चा बनेल. युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका काय असावी आणि जलसमृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी पुढील दिशा काय असेल याविषयीचा संदेश आज आपण ऐकणार आहोत. मृद जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर आपल्या सोबत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
1: ह्या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेल्मिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपरिपूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते त्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी, वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ही एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्या पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अलिनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होत येईल. म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
2: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
1: लोकांचा सहभाग, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात. याचं अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जी काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं राळेगण सिंधी गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
2: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा पाणी जप

0: आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
1: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅश द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅश द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा. जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमचे सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
0: नक्कीच स्वर्गीय सुधाकर नवजी नाईक यांनी आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा तेव्हा सांगितलं होतं. जलसंधारण विभागाची सुरुवात त्यांनी केली, एक निर्भीड पत्रकार होते आणि खूप चांगलं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलेलं आहे आणि त्याचा आदर्श आज आपण घेतोय, प्रेरणाही घेतो आहे. पुन्हा एकदा आपण थोडं सांगावं.
1: 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन आपण हा यावर्षी तरी साजरा करत असलो तर या निमित्तानं माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण या प्रोग्राममध्ये सहर्ष सहभागी व्हावं, सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतंच सहभागी होऊ नये तर आपण एक आज या निमित्तानं आपण संकल्प केला पाहिजे की आपण या जलसंधारणाच्या कामामधून मनसंधारण कसं होईल, लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकसहभाग आपल्याला कसा वाढवता येईल आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कशी पूर्ण करता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, सहकार्य करावं आणि आम्ही आपल्यासोबत आहोत. आम्ही जलसंधारण विभाग म्हणून आम्ही आपल्यासोबत आहोत. आमच्या सर्व विभागाच्या सर्व यंत्रणाही आपल्यासोबत आहे. फक्त आम्हाला आपली साथ हवी आहे. आपल्या सहभागाशिवाय, आपल्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मी माझे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र मी आवाहन करतो आणि वर्षभरासाठी आपण हा संकल्प करूया की आपण पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब अन थेंब हा आपण आपल्यासाठी वाचवून ठेवू. आपल्यासाठी नव्हे तर पुढील पिढीसाठी तो अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय आवश्यक ठरणार आहे. एवढीच या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो.
0: फारच छान. आणि आपण खूप सुंदर असे उपक्रम या निमित्तानं राबवता आहेत. शासनाच्या योजनाही खूप उपयोगी आहे आणि आपण जो दिवस निवडला आहे तो अत्यंत योग्य असा आहे. तर आज आपण या सगळ्याच विषयी खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, आजच्या या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जपणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं, जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेणं हीच भविष्यातील जलसुरक्षेची गुरुकिल्ली आहे. स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जलदृष्टी आजच्या पिढीनं आत्मसात केली तर पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार केवळ घोषवाक्य न राहता लोक चळवळ बनेल. चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण एक सामूहिक संकल्प करूया, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया, जलस्रोतांचं संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. याच सकारात्मक संदेशासह आजच्या दिलखुलास कार्यक्रमाची सांगता करते आहे मी उन्नती जगदाळे. आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया दिलखुलास.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: श्रोतेहो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर. आमची ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
2: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
3: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
2: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
3: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
2: संपर्क 90111 32 500
3: 9011 32 5000.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी आलेले आहे विक्रम फिटनेस मध्ये स्टुडिओ मध्ये त्यांच्या जिम मध्ये आणि तिथल्या काही लोकांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपल्या बरोबर कोण आहे जाणून घेऊयात. हॅलो,
6: गुड मॉर्निंग.
3: तुमचं नाव सांगाल?
6: माझं नाव अदिती.
3: विक्रम्स फिटनेस मध्ये तुम्ही का जॉईन झालात आणि इथे आल्यानंतरचा तुमचा एक्सपिरियन्स काय होता एक्सरसाइजच्या बाबतीतला, डाएटच्या बाबतीतला आणि रिझल्ट काय?
6: सो मी हे जे रेफरन्स होता मला, तो मी रेडिओवरती जाहिरात ऐकलेली आणि त्याच्यानंतर मी इन्स्पायर झाले की चला आपण पण काहीतरी करूयात आणि एक मोटिवेशन मिळालं. मग त्याच्यानंतर मी विक्रम सरांना भेटले, त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं आणि मग माझी जर्नी चालू झाली 1-2 महिन्याआधी. तर त्याच्यामध्ये मला म्हणजे थोडंफारही असं डिस्टर्बन्स नाही झाली माझी डेली रुटीनची लाईफ म्हणा किंवा कुकिंग मध्ये काही डाएट मध्ये काही प्रॉब्लेम असं काही नव्हतं. एकदम स्मूथली गेलंय सगळं जर्नी आणि खूप छान वाटतं. म्हणजे मी डेली ऑफिसला पण जाते तर मला एकदम फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं.
3: इथे जे एक्सरसाइज सांगितले जातात किंवा काही पर्टिक्युलरली डाएट फॉलो करायला सांगितलं जातं, तर त्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे?
6: एक्सरसाइज खूप छान आहेत. म्हणजे असं खूप हेवी बर्डन येत नाही पर्सनवरती. लाईक आपण जिम मध्ये जातो तर नुसतंच एक माइंडसेट असतो की नाही आपल्याला फक्त हेवी वेट्सच उचलायचे, तसं काही नाहीये. तुम्ही जसं जमतंय त्यानुसार करूनही वेट लूज करू शकता आणि डाएटमध्ये तर डाएट अगदी सिम्पल आणि महाराष्ट्रीयन डाएट असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये.
3: इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटतं, रिझल्ट छान मिळाला असं तुम्ही म्हणता, एक्झॅक्टली काय म्हणायचं?
6: एक्झॅक्टली म्हणजे मला पर्टिक्युलर म्हणलं तर मला ऍसिडिटीचा इश्यू खूप होता, तो टोटली माझा बंद झालेला आहे आणि खूप एनर्जेटिक फील होतं.
3: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून अदिती मॅम. तुम्ही या प्रोग्राम मध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
6: धन्यवाद.
3: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 32 5000. गुड मॉर्निंग विक्रम.
7: श्रोते नमस्कार.
3: आपल्या बरोबर आज आदिती यांचा एक छान अभिप्राय आपण ऐकला, काय सांगशील तिच्याबद्दल?
7: मी आदितीची केस सांगतो. ऍक्च्युली आदिती आपल्याकडे जेव्हा जॉईन झाली तेव्हा सुद्धा एकदम व्यवस्थित फिट होती. म्हणजे आपण वजन बघायला गेलं तर 160 सेंटीमीटर तिची उंची आहे आणि त्या उंचीला 62.7 म्हणजे आपण 63 किलो वजन होतं. त्यामुळे वजनही जास्त नव्हतं. तिला कुठलेही मेडिकल प्रॉब्लेम्स पण नव्हते. तिनी जॉईन करायचं आपल्याकडचं कारण म्हणजे थोडंफार वजन कमी जर का झालं तर ते बघायचं होतं आणि दुसरी गोष्ट एक जनरल फिटनेस आणि वेलबिईंग साठी तिने आपल्याकडे जॉईन करायचा निर्णय घेतला होता. आपण तिचा अटेंडन्स डिफरन्स बघितला तर तिने ऑलमोस्ट एकही दिवस सुट्टी मारलेली नाहीये आणि त्याच्यामुळे तिचं वजन आता 58.9 म्हणजे आपण 59 पकडू शकतो, म्हणजे 3.5-4 किलोने तिचं वजन कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तिचं बॉडी फॅट पर्सेंटेज जे 32 काहीतरी होतं ते आता 30.5 ला आलंय आणि मी तिला सांगितलं की 28 खालती तुझं बॉडी फॅट पर्सेंटेज गेलं तर खूप चांगलं होईल. आणि सगळ्यात महत्वाची इथली गोष्ट म्हणजे ती जे म्हणली की एक्सरसाइज केल्यानंतर दिवसभर अंग दुखतंय किंवा दिवसभर त्रास झालाय किंवा घरी जाऊन झोपावं असं वाटलंय आणि काम होत नाहीये, असे कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज आपण देत नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जे काही मी तिला डाएट दिलंय हे घरच्या नॉर्मल घरी कुठल्याही घरच्या किचनमध्ये चेंजेस न करता बनवण्यासारखे जे पदार्थ असतात तर त्या पदार्थांवरती आधारित डाएट दिल्यामुळे तिला डाएटही फॉलो करायला बेसिकली सोपं जातंय आणि हे ती सगळे अक्युरेटली फॉलो करू शकते. ऑफकोर्स मी नेहमी म्हणतो तसं क्रेडिट हे आदितीलाच जातं, 90% क्रेडिट आदितीला जातं कारण का फॉलो ती करते, 10% मला जातं कारण का मी फक्त काय फॉलो करायचं हे लिहून देतो.
3: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
7: नमस्कार.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
8: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
9: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:45 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला सरिता भावे यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

0: संकेत नागपूरकर यांनी गायलेलं गोविंद नाईक यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: ऍप वर दोन्ही मिळेला.
1: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
3: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझावर माझ शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत, तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.
4: सकाळचे 8:00 थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र समाचार प्रभात आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे. त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14व्या बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईस यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शाश्वत पर्यटन पद्धती कौशल्य विकास आणि प्रवास सुलभता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार तर 130 अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गा ग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठोपाठ भारताच्या तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी

0: घातली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

सुजाता पटवा यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 9 वाजले आहेत.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा तिसरा भाग. 1818 ब्रिटिशांनी मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवला. पुण्यात गुंतून राहिलेले ब्रिटिश अधिकारी मोकळे झाले, ते मुंबईत परत आले. सुरुवातीच्या उदंड प्रतिसादाला खीळ बसलेल्या मुंबईतल्या शर्यती पुन्हा नेमानं सुरू झाल्या, पण म्हणावी तशी गर्दी होत नव्हती. याची दखल वर्तमानपत्रांनीही घेतली होती. मुंबईतल्या वर्तमानपत्रांतून त्यावेळी द बॉम्बे रेसेस या सदराखाली या शर्यतींचा सविस्तर वृत्तांत नियमितपणे प्रसिद्ध होत असे. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या. शर्यतीचा वृत्तांत वाचण्यासाठीच पेपर घेणारा मोठा वाचक वर्ग होता. पेपरमध्ये रेसच्या बातम्याच येत नसल्यामुळं त्यांनी पेपर घेणंही बंद केलं होतं. त्याचा परिणाम वृत्तपत्रांच्या खपावरही होऊ लागला होता. बॉम्बे गॅझेट या वृत्तपत्राच्या एका अंकात, बॉम्बे गॅझेट अलीकडे रेसेसचा वृत्तांत प्रसिद्ध करत नाही, त्यामुळे शौकीनांची निराशा होते, अशी तक्रार करणारी वाचकांची पत्रही प्रसिद्ध होत होती.
1: मुंबईतल्या घोड्यांच्या शर्यतीकडे लोकांचा ओढा कमी होण्याचं कारण हे की त्याच दरम्यान मुंबईत सोशल क्लब स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मुंबईत त्यापूर्वीही काही क्लब होते, पण त्यांना स्वतःची अशी इमारत नव्हती. आठवड्याच्या शेवटी कुठेतरी एकत्र जमायचं, थोड्या गप्पा मारायच्या, नाच गाणी करायची आणि घरी निघून जायचं असा कार्यक्रम असे. स्वतःची जागा नसल्यामुळं त्यांच्यावर वेळेची मर्यादा आपोआप येत असे. म्हणून मुंबईतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना उत्तर रात्र सरेपर्यंत निवांतपणे पार्ट्या करता याव्यात यासाठी एका कायमस्वरूपी क्लबची

0: दोन्ही संस्थांचे सदस्य आश्रयदाते एकच होते, त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी रेस आणि क्लब लाईफचा आनंद घेणं सोयीचं होणार होतं.
1: म्हणून 1833 साली भायखळ्याच्या रेस कोर्सच्या असेंब्ली रूम मध्ये हा क्लब सुरू करण्यात आला आणि पुढे भायखळा क्लब म्हणून प्रसिद्धीला आला. क्लब स्थापन झाल्याबरोबर इथली वर्दळ वाढायला लागली. एवढीशी ती असेंब्ली रूम, भायखळा क्लबची मीटिंग रूम कम रेस स्टँड अशी दुहेरी भूमिका बजावायला लागली. रेसचा हंगाम काही काळ आणि सोशल क्लब 12 महिने चालू असे, त्यामुळे हे चालून जात असे. भायखळा क्लब वर सदा सर्व काळ माणसांचा राबता वाढला, त्यामुळे शर्यतीचं आकर्षण थोडं कमी होऊ लागलं होतं. पुढे तर भायखळा क्लबचा पसारा आणखी वाढला. क्लबचा वाढता संसार सामावून घेण्यासाठी रेस कोर्सवर लहान मोठी बांधकामं होऊ लागली. त्यानं रेस कोर्स आक्रसायला लागला. त्यातच अरबस्तानातून घोडे आणून त्यांचा देशी वाणांशी संकर घडवण्याचे तबेले रेस कोर्सच्या कडेनं उदयाला आले होते. या सर्व गोष्टींमुळे रेसचा आनंद लुटायला येणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली. शर्यती बंद होण्याची वेळ आली. शर्यत प्रेमींच्या तक्रारी सुरू झाल्या. त्याचं प्रतिबिंब वर्तमानपत्रातून पडू लागलं होतं.
0: 25 जानेवारी 1834 द बॉम्बे कुरियर या दैनिकात शर्यती अजूनही चालू असल्याची जाहिरात द्यायला लागली होती. ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. क्लबचं आकर्षण कमी झालं तशी भायखळा रेस कोर्सवरची गर्दी वाढायला लागली. 1838 ते 1840 दरम्यान शर्यतींमध्ये बेटिंगनं शिरकाव केला आणि मग मात्र शर्यतींची गर्दी आणखी वाढायला लागली. सुरुवातीला अत्यंत अल्प प्रमाणात आणि तेही केवळ घोड्यांच्या मालकांमध्येच बेटिंग होत होतं. हळूहळू बेटिंग सार्वत्रिक होऊ लागलं होतं आणि परिणामी रेस कोर्सवर शौकीनांची गर्दी वाढायला लागली. त्यात देशी लोकांनीही शिरकाव केला. एकेकाळी सुटाबुटातल्या हॅटधारी उंच गोऱ्या साहेबांचा वावर असलेल्या रेस कोर्सवर आता तुरळक का होईना पण नाना तऱ्हेची नाना रंगांची पागोटी धारण केलेली काळी सावळी देशी जनताही दिसायला लागली. भायखळा क्लब हा व्हाईट्स ओनली लोकांचा होता. त्याच ठिकाणी असलेला रेस कोर्स मात्र जात धर्म प्रांत वर्ण राष्ट्र भाषा गरीब श्रीमंत सहजपणे सामावून घेत होता. त्या ठिकाणी रेस हाच धर्म समजून लोक आनंद लुटायला जमा होत.
1: आणि घोड्यांच्या शर्यती जशा पुन्हा लोकप्रिय व्हायला लागल्या तसे त्यांना नवीन आश्रयदाते लाभू लागले. नियमांतही आवश्यकतेनुसार फेरबदल केले जात होते. उदाहरणार्थ शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांचा स्टार्टचा नियम, शर्यत सुरू करण्याचा आदेश देणारा स्टार्टचा नियम पूर्वीपासूनच होता पण तो पाळलाच जात असे असं नाही. स्टार्टचा इशारा दिल्यानंतर काही घोडे गोंधळून स्टार्टिंग पॉइंटवरच घुटमळत राहत तर काही इशारा देण्यापूर्वीच धावायला सुरुवात करीत. शिवाय रेससाठी जमलेल्या लोकांना प्रवेश मोफत होता. कुणी कुठं बसावं याचेही नियम नव्हते. घोड्यांचे मालक ट्रेनर्स बेट घेणारे आणि बघे असे सर्व एकत्रच उभे राहत. त्यापैकी स्टार्टचा इशारा कुणी द्यायचा हे ठरलेलं असलं तरी इतरही कुणीतरी खोडसाळपणा करून इशारा देत असे.
0: आणि दोष काढून टाकण्यासाठी 1851 मध्ये नियमांत बदल करण्यात आला. रेस कोर्सच्या प्रवेशावर तिकीट आकारायला सुरुवात केली गेली. फला साहब का आदमी हूं असं सांगत प्रवेश करू पाहणाऱ्यांना मग ती व्यक्ती कितीही मोठी असू गेटवरूनच बाहेर काढण्याची तजवीज करण्यात आली. त्यामुळे हौशा नवशांची गर्दी आटोक्यात आली. घोड्यांचे मालक ट्रेनर दर्दी रसिक आणि पैसे लावण्यासाठी जाणारे अशा प्रत्येकासाठी वेगळी गेट उघडण्यात आली. त्यापैकी प्रत्येकाची बसण्याची सोय स्वतंत्रपणे करण्यात आली. घोड्यांना स्टार्टचा इशारा घड्याळामधल्या वेळेनुसार देऊ लागले. हे घड्याळ भायखळा चर्चच्या मनोऱ्यावर होतं त्यामुळे नेमकी वेळ दूरवरून सुद्धा सगळ्यांना स्पष्ट दिसायची. केवळ स्टार्टरच्या इशाऱ्यावरच जॉकीने घोडा पळवायचा दंडक घालण्यात आला. कडक नियमानुसार शर्यती सुरू झाल्या. जमलेल्या सर्वांनाच शर्यतीचा आनंद घेणं शक्य होऊ लागलं होतं. परिणामी शर्यतींसाठी होणारी गर्दी वाढायला लागली होती. जिंकणारे आणखी जिंकण्यासाठी तर हरणारे हरलेले पैसे पुन्हा मिळवण्याच्या आशेनं रेससाठी येऊ लागले होते.

अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि रत्ना मगरे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत होतात. सकाळचे 9:10 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर, बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
2: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
1: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण
0: प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं होतं, संगीत अनिल अरुण यांचं होतं.
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

देवकी पंडित आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं हे गीत हिचं काय चुकलं या चित्रपटातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हेच माझं माहेर या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे. निवेदन विजया पंडित नाटकर. संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजी तवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिकहो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिको, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे, पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतो हो, आत्ताचं पण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग दि माडगूळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता

प्रसारित करण्यात येतो. 9:40 झालेले आहेत. ऐकूया नाट्यसंगीत नाट्यपराग ह्या कार्यक्रमात.

0: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद आपण ऐकलं, पाणीग्रहण या नाटकातलं हे पद. गायलं होतं तनुजा जोग यांनी.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

अजित कडकडे यांनी गायलेलं मृच्छकटिक या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पारंपरिक बंदिशीवर आधारित हे नाट्यपद. गायिका अर्चना कान्हेरे.

नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 10 वाजले आहेत. चित्रपट संगीत सादर करत आहोत गीतबहार ह्या कार्यक्रमात.

सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर राधिका आणि त्यागराज खाडीलकर यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आंटीने वाजवली घंटी या चित्रपटातलं हे गीत होतं. मादा देवकाते यांचं, संगीत बाळ पळसुले यांचं होतं. अशोक सराफ यांनी गायलेलं गीत ऐकूया, कळत नकळत या चित्रपटासाठी.

ना, एक होती मुलगी, एकदा की नहीं

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसाढसा

गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मंगळसूत्र या चित्रपटातील हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. शांता शेळके यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय बाळ पलसुले यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसहित

558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया शास्त्रीय वाद्यसंगीत. विवेक नवरे यांचं सरोदवादन, राग कोमल ऋषभ आसावरी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे, यांना तबला साथ केली आहे अतुल ताडे यांनी. ऐकूया विवेक नवरे यांचं सरोदवादन, राग कोमल ऋषभ आसावरी.

श्रोतेहो विवेक नवरे यांनी सरोदवर वाजवलेला राग कोमल ऋषभ आसावरी आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती अतुल ताडे यांनी. याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: आता काही क्षणात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होती.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत.

संदर्भातील काही छानशी गाणी. सुरुवातीला ऐकूया फुलराणी या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, मनापासून असणारी सोबत आणि खऱ्या अर्थाने मिळणारी साथ विकत घेता येत नाही. आयुष्यात माणसांची कितीही गर्दी असली ना तरी मन समजून घेणारी, साथ देणारी एखादीच व्यक्ती असते. आणि मग अशी व्यक्ती आयुष्यात आली तर ती कायम सोबत असावी असं वाटणं काही वावगं नाही, नाही का? असंच एक छानसं गाणं आपण ऐकूया. सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी. चित्रपट बंदिनी.

सोबत म्हणजे फक्त जवळ असणे किंवा एकत्र वेळ घालवणं, खूप साऱ्या गप्पा मारणं म्हणजे खरी सोबत नाही, तर तुमच्या स्वप्नांना देखील साथ देणारी, स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवणारी, तुमची कायम साथ असणारी ती खरी सोबत, ती खरी आपली आपल्याला शिकवणारी जिद्द, स्वप्नांवर विश्वास ठेवणारी जिद्द ही जी शिकवते ती सुद्धा खरी सोबत असे, ती सुद्धा खरी साथ असे, नाही का? सुरेश वाडकर आणि नोबिना यांच्या स्वरातील हे गीत आहे सरकारनामा या चित्रपटातील, ऐकूया.

श्रोत्यांनो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यांनो, आज कार्यक्रमात आपण साथ सोबती अशा संदर्भातली काही छानशी गाणी ऐकतो आहोत. खरंच आपण न बोलताही आपल्या मनातलं समजून घेणं, आपल्या आनंदात मनापासून आनंदी होणं आणि दुःखाच्या वेळी सोबत खंबीरपणे उभं राहणं, अशी साथ जर मिळाली तर खरंच ती साथ आयुष्यात कायम आपल्या सोबत असावी असंच वाटतं. असंच एक छानसं गीत ऐकूया. ऋषिकेश रानडे आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे गीत आहे. अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांचं संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी. चित्रपट मुंबई पुणे मुंबई 2.

यश अपयश सुख दुःख राग गैरसमज या कुठल्याच गोष्टींचा परिणाम आपल्यावर होणार नाही असं नातं जेव्हा निर्माण होतं तेव्हा मन खचलं ना तरी नवी उभारी घेतं. शांतपणे आपलं ऐकून घेणारी आपल्याला समजून घेणारं कोणीतरी आयुष्यात नक्कीच असावं.

डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत होतं, बाळ पलसुले यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आयुष्याच्या या वाटेवर नको मोठी गर्दी, नको शब्दांची बरसात, फक्त फक्त मन समजून घेणारी एक हक्काची सोबत हवी. सुख आलं तरी हसण्यासाठी, दुःख आलं तरी रडण्यासाठी, मनातलं न बोलताही डोळ्यातलं वाचण्यासाठी एक आपलीशी व्यक्ती हवी, एक आपलीशी व्यक्ती हवी. मग या नात्याला कुठलंही नाव देण्याची गरज नाही, नाही का? एक असंच छानसं गीत नटसम्राट या चित्रपटातील हे गीत आहे, विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरातील. कुसुमाग्रज यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय अजित परब यांनी.

पडलो कधी वाटेवर, पडलो कधी वाटेवर तर हात देणारी व्यक्ती असावी. हरलो कधी स्वतःशीच तर मी आहे म्हणणारी आस हवी. कधी शब्द कमी पडले तर शांततेही समजून घ्यावं. कधी मन भरून आलं तर अलगत जवळ घ्यावं. नको वचन मोठी मोठी, नको नात्यांची कसोटी, फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तू आहेस ना ही जाणीव मनात हवी.

श्रोते हो, सोबत म्हणजे केवळ सावली नाही तर सोबत म्हणजे विश्वासही असतो, नाही का? पण श्रोते हो, खूप सारी छान छान गाणी आहेत, पण आता घड्याळ आपल्याला सांगतेत कार्यक्रमात इथेच आपल्याला थांबावं लागणार आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मैथिली आपली रजा घेते. नमस्कार. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 11:40 होऊन गेलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

योगिता बर्वे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विवेक केळकर यांच्या स्वरातील हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया, साने गुरुजी यांचं हे गीत आहे, हे समूह गीत, आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरात.

मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील हे देशभक्तीपर गीत श्रोते हो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचं प्रसारण आपण ऐकू शकता आहात. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. खरंही ऐकतंय, कारण न्यायासाठी लागणारा वेळ, त्यातली गुंतागुंत, कायदे, त्याचा केला जाणारा वापर, हे सगळं दुरून बघायलाही अवघड आहे. अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास दिला जातो आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं फसवणूकसुद्धा होते. आपल्याला कायद्याची थोडी जरी माहिती असेल तर आपण आपला बचाव करू शकतो, आपल्या लढ्यासाठी उभं राहू शकतो. थोडीशी जागरूकता मग कायदा आपल्यासाठी आहेच. या सगळ्या कायद्यांची माहिती व्हावी म्हणून आकाशवाणी सांगलीची ही मालिका बोल कायद्याचे. या मालिकेचं लेखन केलं आहे LLM असणाऱ्या आणि गेली 30 वर्षांहून अधिक काळ प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी. आज ऐकणार आहोत या मालिकेचा भाग पहिला.

स्नेहलनी आजसुद्धा भीत फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवलं. तिला या गारमेंट फॅक्टरीमध्ये नोकरीला लागून चांगले 7-8 महिने झाले होते. त्यांच्या सुपरवायझर बाई ज्या होत्या त्या खूप समजूतदार होत्या. मोहितेबाई काम समजावून सांगायच्या. स्नेहलचं जे काम होतं त्यात त्यांच्या मार्गदर्शनाची स्नेहलला गरज होती. पहिल्यांदा स्नेहलनी रेडीमेड कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी पकडली होती. ती कटिंग सेक्शनची सुपरवायझर होती. या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स होते. कटिंग सेक्शनमध्ये मोठ्या मोठ्या अद्ययावत मशिनरीच्या मदतीने एकाच वेळी 500 शर्ट्सचे कटिंग केले जाई. एकाच रंगाच्या एकाच प्रकारच्या कापडापासून निरनिराळ्या मापांमध्ये शर्ट कटिंग केले जात. या सेक्शनमधून मग माल शिलाई सेक्शनला पोचवला जाई. तिथून पुढे कॉलर बटन सेक्शनला, नंतर पॅकिंग सेक्शनला. असे तिचे काम होते. स्नेहलचे काम कटिंग सेक्शनमध्ये होते खरे, पण दररोज ठराविक वेळी कटिंग संपल्यानंतर मोहितेबाई ज्या हेड सुपरवायझर होत्या त्या कटिंग सेक्शनला भेट देत आणि मालाला त्यांच्या सहीने शिलाई सेक्शनला पाठवत. सर्व सेक्शन्सच्या सुपरवायझर्सना त्यांनी दिलेले काम आणि त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा शिरस्ता होता. स्नेहलच्या कामावर मोहितेबाई खुश होत्या. स्नेहल नोकरीला लागल्यानंतर 5-6 महिन्यातच मोहितेबाईंचे प्रमोशन मॅनेजर म्हणून झालं आणि फॅक्टरी युनिटची मोठी जबाबदारी व व्यवस्थापनाचे काम त्यांच्यावर पडलं. मोहितेबाईंच्या जागी आता सरपोतदार साहेब रुजू झाले आणि हे सरपोतदार सर्व सेक्शन्समध्ये जाऊन मालावर कामावर लक्ष ठेवायचे. फॅक्टरी मोठी होती, माल परदेशी पाठवला जाई. अशा या फॅक्टरीच्या कामामध्ये जवळपास 100 कामगार व कर्मचारी होते. स्नेहलला मोहितेबाईंच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कामात कोणतीच अडचण आली नव्हती. कटिंगमध्ये काहीच चुका होत नव्हत्या. कामाची घडी उत्तम बसली होती. सरपोतदार पूर्वी व्यवस्थापन विभागात होते. ते 11:30-12 सुमारास कटिंग सेक्शनला येऊ लागले. प्रथम सरपोतदारांचं वागणं स्नेहलला विचित्र वाटलं. त्यांचं सारखं तिच्याशी बोलणं, तिच्या अगदी लक्षात यावं असं कामगारांना उगीच रागवणं प्रथम स्नेहलला फक्त विचित्र वाटलं. पण मग त्यांचं वागणं बोलणं हे चमत्कारिक नाही तर लगटखोर वाटू लागलं. स्नेहलच्या अगदी जवळ येऊन उभं राहणं, उगीचच स्नेहल मॅडमना विचारा, त्या तुमच्या सुपरवायझर आहेत, मी नाही म्हणत उगीचच टाळी द्या म्हणत हात पुढे करणं, अर्थात स्नेहलने अशा प्रत्येक प्रसंगात स्वतः दूर सरकत प्रसंग हाताळले होते. पण रोज डोक्यातून आता सणक जायची तिच्या. मोहितेबाईंनी तिला फॅक्टरीमध्ये पॉश ॲक्टप्रमाणे फॅक्टरीमधील इंटरनल कमिटीबाबत सांगितलं होतं. कमिटी मेंबर्सची माहितीही दिली होती. तसंच कोणी त्रास दिला तर कमिटीकडे अर्ज करण्याबद्दलही बोलली होती. सरपोतदार स्नेहलला स्पर्श करत नव्हता. अगदी जवळ उभे राहून मशिनरीच्या

आवाजात ऐकू येणार नाही म्हणून अगदी वाकून तिच्या कानाजवळ बोलायचा. अगदी किळसवाणं वाटायचं, पण कामाचं सांगण्यासाठी कटिंग हॉलच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलणंही स्नेहलला आवडलं नसतं. कारण मग सरपोतदार चला चला चला चला चहा घेऊया म्हणत अगदी तिच्या खांद्यालासुद्धा स्पर्श करतील की काय असं स्नेहलला वाटू लागलं. एकूणच काय, सरपोतदारांबद्दल आता तक्रार करावी लागणार इंटरनल कमिटीकडे असं स्नेहलला वाटू लागलं होतं. मागच्या आठवड्यात तर सरपोतदारांनी कहरच केला. रामदेव पाटील यांनी कटिंग सेक्शनमध्ये त्यांना नातू झाला म्हणून पेढे वाटले. सरपोतदारांनी चक्क स्नेहलला पेढा द्यायचा म्हणून अगदी तो भरवण्यासाठीच जणू हात स्नेहलच्या तोंडाकडे नेला. स्नेहल चटकन मागे सरकली. तसे सरपोतदार हसत हसत म्हणाले, काय मॅडम तोंड गोड करणार नाही, कामगार असले म्हणून काय झालं, त्यांना नातू झालाय. कसा तरी हातात पेढा घेऊन स्नेहलने तो प्रसंग निभावून नेला. पण दुसऱ्या दिवशी तिने मोहितेबाईंची गाठ घेण्याचं पक्क ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर स्नेहलने डबा काढलाच नाही. ती कटिंग विभागातून बाहेर पडली आणि पहिल्या मजल्यावरच्या मॅनेजरच्या केबिन बाहेर पोचली. तिला वाटलं होतं मोहितेबाई डबा खात असतील. त्यांचा डबा खाऊन झाला की 5 मिनिटे त्यांना भेटायचं आणि आपल्या विभागाकडे जायचं. पण दारातल्या रामा शिपाईनं मोहितेबाईंच्या केबिनकडे बोट करत सांगितलं, आत आयशी कमिटीची मीटिंग भरली आहे, संपत आली आहे, मी चहा घेऊन येतो, तोवर बसा तुम्ही बाहेरच्या खोलीत. केबिनच्या बाहेर बाके होती. केबिनच्या दाराकडे तोंड करून असणाऱ्या बाकावर स्नेहल बसली आणि वाट पाहू लागली. 5-1 मिनिटातच तिथे सरपोतदार आले. रामा चहा आणायला कॅन्टीनला गेला होता. स्नेहलने आपले लक्ष नाही असे भासवत मोबाईलच्या स्क्रीनकडे ती पाहू लागली. काय स्नेहल मॅडम, तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? स्नेहलने आता नाईलाजाने वर पाहिलं. सरपोतदार हाताच्या अंतरावर उभे होते. काय? असे स्नेहलने विचारलं. काय म्हणजे तुम्ही मोहिते मॅडमकडे कशा काय? कटिंग सेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे तर माझ्याकडे यायचं नाही का? मला न सांगता तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? नाही, कटिंग सेक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मोहितेबाईंची माझी ओळख आहे ना म्हणून आले आहे. अगदी शांत स्वरात स्नेहलने उत्तर दिलं आणि परत मोबाईलकडे पाहू लागली. असं असं म्हणत सरपोतदार तिच्या शेजारीच बाकावर बसले. स्नेहल बाकावर उजवीकडे सरकली तसे सरपोतदार तिच्या दिशेने अजूनच सरकले. आता स्नेहलला त्यांचा भलताच राग येऊ लागला. ती उठून समोरच्या बाकावर जाऊन बसली. तसे सरपोतदार आपल्या मांड्यांवर कोपरे रोवत पुढे वाकीत म्हणाले, काय माझ्या अंगाला काही काटे आहेत? अहो बाक बसण्यासाठीच आहेत. स्नेहलने त्यांच्या या वाक्यांकडे दुर्लक्ष केलं आणि फोनवर नजर खेळवली. पण सरपोतदारांचा पारा आता चढला होता. ते आता तिच्या बाकाजवळ येऊन उभेच राहिले. काय हो मॅडम, तुम्ही आता बोलतही नाही, काय झालं इतकं? तेवढ्यात रामा शिपाई चहाचा ट्रे घेऊन आला आणि केबिनचे दार ढकलून आत गेला. जाता जाता पुटपुटला. सरपोतदार सुधारणार नाही. सरपोतदारांचं लक्ष स्नेहलच्या चेहऱ्यावर खेळलं होतं, त्यामुळे त्यांना रामाचे पुटपुटणे ऐकू आलं नसावं, पण स्नेहलच्या कानावर ते पडलं. शेवटी स्नेहल काही उत्तर देत नाही हे पाहून सरपोतदार दारापुढूनच येरजारा घालू लागले. 5-6 मिनिटांनी मोहितेबाईंच्या केबिनमधून आयसी कमिटीचे मेंबर बाहेर पडले आणि रामानी सांगितलं असावं म्हणून मोहिते मॅडमनी स्नेहलला आत बोलावलं. थांबा, माझी कामं खोळंबलीत, मी भेटतो आधी, म्हणत सरपोतदार केबिनचा दरवाजा ढकलून आत निघून गेले. स्नेहल परत बाकावर बसली. 5-7 मिनिटे झाली. अगदी फणकाऱ्यातच सरपोतदार केबिनच्या बाहेर आले आणि निघून गेले. स्नेहल उठून केबिनमध्ये गेली. तशा मोहितेबाई हसून म्हणाल्या, बैस बोल, माझी आठवण झाली तुला? त्यांच्याकडे स्मित करीत स्नेहल त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. हं सांग आता, स्नेहलने सरपोतदारांबद्दल सांगायला सुरुवात केली. तशा तिला थांबवत त्या म्हणाल्या, अगं तू सरपोतदारांकडून उसने पैसे घेतलेस का? नाही, स्नेहल म्हणाली. अगं ते आत्ताच मला सांगून गेले की तू हात उसने पैसे घेतलेस आणि मागितले तर काही बाई त्यांच्याबद्दल गीताजवळ बोललीस म्हणे. मॅडम मी गीताजवळ जे बोलले ना ते सर्व घडलंच आहे. पण मॅडम मी आणि माझा नवरा दोघे कमावतो, मी कशाला सरपोतदारांकडून पैसे उसने घेईन? अगदी अडचण असती तर फॅक्टरीमधून ॲडव्हान्सच घेतला असता मी. त्यांच्याकडून पैसे मी घेतलेले नाहीत. अगं ते म्हणतात की मदनेंच्या समोर 10,000 दिले म्हणून. तेवढ्यात रामा शिपाई दार ढकलून आत आला. त्याच्या कानी हे वाक्य पडलं. मॅडम देसाई साहेब निघालेत असा निरोप द्या बोलले. ठीक आहे मॅडम, मला काही सांगायचं आहे. बोलू का? हां बोल की, कशाबद्दल? सरपोतदाराबद्दल.
मोहितेबाईंनी आता पूर्ण लक्ष रामाकडे

कडे दिलं. मॅडम, ते साहेब काही सुधारणार नाहीत बघा. 2011-12 त्या प्रिया मॅडम इथं काम करायच्या बघा, त्यांना असाच त्रास दिला त्यावेळेला. त्यावेळेला कुठली आयशी कमिटी बिमिटी नव्हती ना. खालच्या बेसमेंटमध्ये प्रिया मॅडमला एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता या माणसानं. नंतर या विषयावर पडदा पडावा म्हणून मग उसने पैशाचं नाटक केलं. त्यावेळेला या मदनेची साक्ष काढली होती आणि प्रकरण बोर्डापर्यंत गेलंच नाही. प्रिया मॅडमनी नोकरीच सोडली. मोहितेबाईंनी स्नेहलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा पडला होता. मोहिते मॅडम, परवा तो पेढ्याचा प्रसंग झाला तेव्हापासून सरपोतदार पार बिथरल्यागत करत आहेत. मगाशी बाहेरही खूप वेगळं बोलत होते, स्नेहल म्हणाली. रामा, बाहेरच्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज सेव्ह करून पेन ड्राईव्हर द्यायला सांग मानेना, मोहितेबाई म्हणाल्या. रामा शिपाई बाहेर गेला आणि मोहितेबाई म्हणाल्या, उद्या परवा सरपोतदार रजेवर दिसतोय. येत्या सोमवारी ॲडव्होकेट वर्षा जाधव आपल्या फॅक्टरीला भेट देणार आहेत. त्या आल्या नव्हत्या का मागे? तू गेली होतीस ना त्यांच्या व्याख्यानाला? पॉश ॲक्टवरती त्या व्याख्यान देतात ना. त्या येतात आपल्याकडे 4-5 महिन्यातून एकदा. त्या सोमवारी येतील. कामगारांसाठी लेक्चर आयोजित केले त्यांचं. त्यानंतर माझ्याकडे येतील चहाला. डायरेक्टर वेद पाठक साहेबही येतील त्या दिवशी कार्यक्रमाला. तेही असतील इथं. तू 3:30 ये, आपण सरपोतदाराला बोलावू आणि काय होते ते पाहू. स्नेहल कटिंग विभागाला परतली. डबा खाल्लाच नाही, तसाच घरी गेला न खाता. दुसऱ्या दिवशी मदने आले 11:30-12 सुमारास. सरपोतदारांच्या जागी नेहमीप्रमाणे सर्व पाहिले, तपासले आणि स्नेहल शेजारी येऊन उभे राहिले. ते म्हणाले, काय हो मॅडम, तुम्ही सरपोतदारासारख्या चांगल्या माणसाबद्दल काय पण उठवताय? हे काय तुमचं घर आहे? फॅक्टरीत कामगार येणार जाणार, सुपरवायझर येणार जाणार, उभे राहणार, एकमेकांशी संवादही करणार, काहीतरी बदनामीचं बोलणं बरं नाही. स्नेहल खुर्चीतून उठली आणि निघून कामगारांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. तसे मदने तिथून निघून गेले. सोमवारी रामा शिपाई 3:15 कटिंग विभागात आला. वरती बोलावलंय तुम्हाला, घाबरू नका, काय ते सांगा त्या वकील मॅडम पुढं. HR नागार्जुन मॅडम पण आल्यात आणि वेद पाठक सर पण आलेत, या लवकर. स्नेहलनी आवश्यक त्या सूचना कामगारांना दिल्या आणि तिने मोहितेबाईंचे केबिन गाठलं. केबिनमध्ये ॲडव्होकेट वर्षा जाधव, त्यांचे असिस्टंट पंकज, वेद पाठक साहेब, नागार्जुन मॅडम, मोहिते मॅडम आणि सर पोतदार सर्व टेबलाभोवती बसले होते. ये ये, मोहिते मॅडमनी स्नेहलला बोलवले आणि खुर्चीकडे बोट करत बसायला सांगितलं. यांना ओळखतेस ना, या जाधव मॅडम, पॉश ॲक्टबद्दल लेक्चर देतात ना आपल्या फॅक्टरीत. स्नेहलने सर्वांकडे स्मितहास्य करीत नमस्कार केला आणि बोट केलेल्या खुर्चीत बसली. ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या, सरपोतदार, तुमच्याबद्दल तक्रार आहे या स्नेहल मॅडमची. कसली तक्रार? सरपोतदारांनी गंभीर आवाजात विचारलं. तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणे वागत नाही असे काहीतरी, सेक्शुअल हॅरॅसमेंट वगैरे, ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या. सरपोतदारांनी स्नेहलकडे पाहिलं आणि रागानं म्हणाले, मग करा तक्रार इंटरनल कमिटीकडं. विना पुरावा विना सत्यता कोण विश्वास ठेवणार? मला ह्यासाठीच बोलवलं इथे? सरपोतदारांनी मोहितेबाईकडे पाहत सवाल केला. जरा थांबा, नागार्जुन मॅडम म्हणाल्या. तुम्ही मोहितेनं सांगितलं की तुम्ही उसने पैसे दिले स्नेहलला आणि ती ते परत करू इच्छित नाही म्हणून तुमच्यावर चिखलफेक करते आहे. हो, असेच काहीसं घडलं आहे मॅडम, सरपोतदार आता नागार्जुन मॅडमकडे आशेने पाहत म्हणाले. काय पुरावा साक्ष आहे का याची? नागार्जुन मॅडमनी विचारलं. आहे ना, मदनेच्या समोरच दिलेत पैसे. 2 महिन्यात परत द्यायचे होते, अजून दिले नाहीत यांनी. मदत करून निष्कारण त्रास करून घेतला मी, सरपोतदार सर्वांकडे पाहत म्हणाले. ठीक आहे, वेद पाठक बोलले. त्यांनी रामा शिपाईला हाक मारली, जा खाली आणि मदनेला प्रशासनातून घेऊन ये तुझ्याबरोबर. बरं साहेब, असं म्हणत रामा शिपाई मदनेकडे गेला. तुम्हाला वेद पाठक साहेबांनी मोहितेबाईंच्या ऑफिसला लगेच बोलवलंय, असे म्हणत रामा शिपाई परत फिरला. 5-7 मिनिटात मोहिते मॅडमचे केबिनचे दार उघडले आणि मदने आत आले. बसा मदने, वेद पाठक म्हणाले. सर्वांना नमस्कार करत मदने सरपोतदारांच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत बसले. ॲडव्होकेट मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मदने साहेब, सरपोतदार म्हणतात की त्यांनी स्नेहल मॅडमना तुमच्या समक्ष पैसे दिले, खरं आहे? होय मॅडम, खरं आहे. किती पैसे दिले? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी चतुराई दाखवली. मी मोजले नाहीत मॅडम, माझ्यासमोर पैसे दिलेत हे खरं आहे. तुमच्या अंदाजे किती असतील? वर्षा मॅडमनी आणि एक प्रश्न टाकला. 10,000 तरी असावेत मॅडम, मदने शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे बघत बोलले. ठीक आहे, म्हणजे नक्की आकडा तुम्हाला माहिती नाही? वर्षा मॅडमनी वकिली प्रश्न विचारला. होय मॅडम, रक्कम नक्की माहिती नाही.
किती कालावधीसाठी रक्कम उसनी दिली काही माहिती आहे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न केला. मधने काही उत्तर देईना. माहिती नाही का? वर्षा मॅडमनी पुन्हा विचारलं. होय मॅडम, मी फक्त तिथं होतो इतकंच. ठीक आहे, कधी दिले हे पैसे? काय लक्षात आहे वार तारीख? मॅडम, जून 24 दिले पैसे. नक्की ना? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी हातांची चुळबुळ करीत हळू शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती भली मोठी अट्ठी पाहून मदने पटकन म्हणाले, नाही नाही मॅडम, नक्की आठवलं. 24 नाही, 14 पैसे दिलेत. कुठे दिले पैसे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न विचारला. इथे कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये. मी होतो ना तिथे, माझ्यासमोरच दिलेत. नागार्जुन मॅडमनी मोहिते मॅडमकडे पाहिलं आणि रामा शिपाईला हाक मारली, जा HR रजेचे रजिस्टर घेऊन ये. मदनेना कळे ना सरपोतदारांचा चेहरा का काळवंडला ते. रजिस्टर घेऊन रामा शिपाई 5 आला. नागार्जुन मॅडमनी रजिस्टरचे पान उघडले आणि ॲडव्होकेट जाधव मॅडमकडे रजिस्टर टेबलावरून सरकवले. मदने, आता वर्षा मॅडमच्या आवाजातले मारदव नाहीसे झालं होतं. अगदी गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, मदने, जून 12 ते जून 20 सरपोतदार रजेवर होते, मग तुमच्या समक्ष स्नेहलला पैसे तेही फॅक्टरीत कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये कसे देतील? संपूर्ण वातावरण केबिनमधले गंभीर बनले. इंटरनल कमिटीकडे तक्रार कर असे सांगून ॲडव्होकेट जाधव आणि त्यांचे असिस्टंट पंकज निघून गेले. नागार्जुन मॅडमनी स्नेहलला त्यांच्याबरोबर नेले व लेखी तक्रार करायला मदत केली. थोड्याच दिवसात IT कमिटीने सरपोतदारांवर इन्क्वायरी लावली. फॅक्टरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेवणाच्या सुट्टीत बाकीच्या महिला कर्मचारी स्नेहलकडे आल्या आणि आपला पाठिंबा तिला दर्शवला. आता स्नेहल भीतीशिवाय ह्या कामामध्ये आनंदाने रुजू होती. मैत्रिणीनो, आजच्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदीबाबत माहिती घेतली हे आता समजावून घेऊया. आज आपण प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट म्हणजेच पॉश ॲक्ट बद्दल माहिती घेतोय. मूळ कायदा हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 हा कायदा विशाखा गाईडलाईन्सच्या आधारे बनवण्यात आला आहे. हा कायदा त्या सर्व महिलांना मदतीचा हात देतो ज्या लैंगिक छळाला सामोऱ्या जातात. हा कायदा कार्यक्षेत्र सरकारी असो वा खाजगी, सर्व ठिकाणी लैंगिक छळाला आळा घालण्याकरिता सज्ज आहे. नोकरीचे कामाचे ठिकाण हे शिक्षणाचे क्षेत्र असो, हॉस्पिटल असो, अगदी वर्क फ्रॉम होम असो, कसल्याही कामाच्या ठिकाणी हा कायदा अंमलात आहे. या कायद्याखाली ज्या कामाच्या ठिकाणी 10 कर्मचारी काम करतात तिथे इंटरनल कमिटी म्हणजेच IC कमिटी स्थापित असणे अनिवार्य आहे. महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पीडित कर्मचारी महिलेने अशी घटना घडल्यापासून 3 या कमिटीकडे लेखी तक्रार नोंदवणे जरुरीचे आहे. IC कमिटी सत्यतेची पडताळणी करून असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर इन्क्वायरी लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे व पीडित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असते. आजच्या गोष्टीतील सेहनला ह्याच कायद्यान्वये न्याय मिळणार आहे.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम.
1: त्या दिवशी मंडईतून भाजी घेऊन येत असताना अचानक ती दिसली. शेलाट्या बांध्याची, गोरी पान, काळेभोर डोळे, गोल चेहऱ्याभोवती कुरळ्या केसांची मैरप. काय लागते का ओळख? माझा रस्ता अडवून तिनं मला विचारलं. मी तिच्याकडे बघतच बसले. चेहरा ओळखीचा वाटत होता आणि नव्हताही. तू सुचित्रास ना, आपट्यांची सुचित्रा. अगं तुझं लग्न केव्हा झालं? तिनं मला विचारलं आणि मी भानावर आले. गेल्या वर्षीच झालं माझं लग्न. हे सांगताना मी पुन्हा आठवायला लागले, ही कोण? आवाज ओळखीचा वाटतोय पण बोलण्याची पद्धत जरा वेगळी. मी कोण आहे हे आता तरी आठवलं का? तिनं पुन्हा विचारलं थोडं हसून. हसताना तिच्या उजव्या गालाला खळी पडली आणि माझ्या एकदम लक्षात आलं. मी म्हणलं, तू तू सौदामिनी देशपांडेंची सून बरोबर? तुझं नाव शीतल. पण खरं सांगायचं तर आम्ही तुला शीतल म्हणून कधी ओळखतच नव्हतो. सौदामिनी बाईंची सून हीच तुझी खरी ओळख होती. मी हे सांगितलं आणि तिचा चेहरा जरासा पालटला. मग मीच पुन्हा म्हटलं, अगं पटकन तू ओळखूच येत नाहीयेस, खूप बदल झालाय तुझ्यात. तुझ्या पूर्वीच्या एक वेणीच्या जागी आता पोनीटेल आलंय, कपाळावर मॅचिंग टिकली आणि आता चक्क तू ड्रेस घालतेस. माझ्या या प्रश्नावर तिनं हसून मान डोलवली. तिचं ते मान डोलवणंही विलोभनीयच होतं. तिकडे बघत मी अभिप्राय दिला, ड्रेसमध्येही तू छानच दिसतेस हं. पण काय ग, सोलापूर सोडून तू इकडे कशी काय आलीस? तू माझ्याकडे ये ना गप्पा मारायला, मग कळेलच तुला सगळं. येईन की, कुठे राहतेस तू? इथून जवळच औदुंबर छाया म्हणून अपार्टमेंट आहे, तिथे सेकंड फ्लोअरवर मी राहते, फ्लॅट नंबर 7. गळ्यातल्या मंगळसूत्राची चाळा करत ती म्हणाली. म्हणजे अजून घटस्फोट झाला नाही आहे तर? हे मनात आलं आणि माझं मन कळत न कळत सुखावलं. मी म्हटलं, येईन मी तुझ्याकडे. ह्या रविवारी येऊ? रविवारी होय. काय बरं आहे त्या दिवशी? असं म्हणून तिनं डोळे मिटून थोडा विचार केला. मग म्हणाली, ये रविवारी, तुझ्यासाठी मी वेळ मोकळा ठेवीन. खूप बिझी दिसतेस तू. हो तशी बिझीच असते मी. अगं मी इथल्या अर्बन बँकेत नोकरी करते. अरे वा छान. पण मग बँकेतून घरी आल्यावर तुला मोकळीकच असेल. मोकळी कशी खरं तर नसतेच मला. बँकेतून घरी आल्यावर एक तास मी विश्रांती घेते, नंतर ट्युशन्स. ट्युशन्स? 7वी 8वीची मुलं माझ्याकडे इंग्लिश शिकायला येतात. सुचित्रा, अगं स्वतःला मी असं कशात ना कशात गुंतवून ठेवले. पण तू रविवारी येणार आहेस त्यामुळे काही प्रश्न नाही. माझी काही किरकोळ कामं आहेत ती मी बाजूला ठेवीन, ये तू रविवारी. ती बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज दिसत होतं. ही इतकी कशी बदलली? पूर्वी अशी नव्हती. थोडीशी बावळट वाटणारी, कायम सासूच्या नजरेच्या धाकात असणारी, खाली मान घालून काम करणारी शीतल मला आठवली. कुठे ती शीतल आणि कुठे ही शीतल, दोघींमध्ये किती फरक. माझ्या असं मनात येत असतानाच मला बाय करून ती निघूनही गेली. मीही मग घरी आले. सासूबाई वाटच बघत होत्या, त्या जेवायच्या थांबल्या होत्या. मी मग घाईघाईनं पानं घेतली आणि आम्ही जेवायला बसलो. उशीर झाला ग तुला, कोणी भेटलं होतं का मंडईत? सासूबाईंनी विचारलं आणि मी शीतल देशपांडे भेटल्याचं सांगून टाकलं. तिच्या घरी जाणार असल्याचंही सांगितलं. जेवण झाल्यावर पलंगावर जरा आडवी झाले वामकुक्षीसाठी, पण झोप कुठली यायला. उगीचच पूर्वीचे प्रसंग आठवायला लागले. देशपांड्यांचा वाडा डोळ्यासमोर नाचायला लागला. आमच्या घराच्या कोपऱ्यावर देशपांडे वकिलांचा वाडा होता. हो, वाडाच म्हटलं पाहिजे त्याला, कारण बंगल्याचा आटोपशीरपणा त्यात मुळीच नव्हता. 5-6 भिराडांना सामावून घेतलेला तो वाडा जरा पसरलेलाच वाटायचा. वाडा जरी अस्ताव्यस्त असला तरी देशपांडे मंडळी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होती. जेवढ्यास तेवढं बोलणारी आणि एका कोशात राहणारी. सौदामिनीबाई देशपांडे म्हणजे त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू. त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावरच सगळी माणसं नाचायची. आपण तेवढ्या शहाण्या आहोत आणि बाकीची माणसं मूर्ख आहेत असा भाव सौदामिनीबाईंच्या डोळ्यात कायम दिसायचा. आमचं त्यांच्याकडे जाणं येणं लग्नाकार्याच्या निमित्तानंच व्हायचं. त्यांच्याशी आमची मैत्री अशी नव्हतीच. माझी आत्या मात्र त्यांच्याकडे खूपदा जायची. त्यांचं काहीतरी नातं होतं म्हणे. आणि आत्यानंच आम्हाला एकदा सांगितलं की देशपांड्यांचा अजय लग्न करतोय म्हणून. ते ऐकून आई म्हणाली होती, हे स्थळ चांगलंच आहे पण कुणाला सुचवण्यात काही अर्थ नाही. काही दिवसांनी आम्हाला कळलं अजयचं लग्न ठरलं, म्हणजे त्यानं स्वतःचं स्वतःच ठरवलं. मुलगी कोकणातली रेवदंड्याची जोशी मास्तरांची पुष्पा. अजयच्या घराशेजारी तिचे मामा राहायचे. मामांकडे ती बऱ्याच वेळा यायची काही ना काही कारणानं. अजयनं तेव्हा तिला बघितलं होतं आणि एके दिवशी कोणाचाही विचार न घेता तिच्याशी लग्न ठरवून तो मोकळा झाला. लग्न ठरल्यावर तिचे मामा एकदा आमच्याकडे आले होते. जरा काळजीतच ते होते तेव्हा. ते देशपांड्यांच्या घरात आमच्या पुष्पाचा कसा निभाव लागणार, ती आहे बिचारी साधी भोळी. 10 माणसात वावरायची तिला सवय नाही. छक्के पंडे तिला माहीत नाहीत हो. आणि ही माणसं तुम्हाला तर सगळं माहीतच आहे. आम्ही पुष्पाला खूप समजावून सांगितलं पण अजयशी लग्न करण्याचा तिचा

निश्चय कायम आहे. काय करणार सांगा, मामा हताशपणे म्हणाले. नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं चांगलं. तुमची भाची बदलेल हळूहळू, तिला कळायला लागेल कोण माणूस कसं आहे ते. या शब्दात माझ्या आईनं त्यांना धीर दिला. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसली गेली नाहीच. मी तिला पहिल्यांदा बघितलं ते मंगळागौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी, तेव्हा ती आवडली मला. तिच्या चेहऱ्यावर अजून बाल्यच रेंगाळत होतो. माझ्यापेक्षा ती फार तर 2-3 वर्षांनीच मोठी असेल. लग्नात तिचं नाव बदललं होतं, पुष्पा बदलून शीतल ठेवलं होतं. सगळेजण तिला शीतल म्हणत होते, पण शीतलपेक्षा खरं तर हिला पुष्पा नावच जास्त शोभलं असतं. एखाद्या फुलासारखी आहे ही, असंच तेव्हा वाटलं होतं मला. शीतल, आता नाव घे छानसं. उखाण्यात सगळ्यांचा उल्लेख आला पाहिजे बरं का. सासू सासरे धीर नणंद या सगळ्यांची हौस शब्दात दिसू दे. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं. ती नाव घ्यायला उभी राहिली, पण ते घेताना काहीतरी चुकली. उखाण्यातले शब्द उलटे सुलटे म्हटले गेले, त्यामुळे जमलेल्या बायका जराशा हसल्या. एवढ्या सौदामिनीबाई तिथे येऊन म्हणाल्या, किती हा वेंधळेपणा, एवढा छोटासा उखाणा. पण तो घेताना सुद्धा चुकली ही, कमाल आहे. गांगरून गेल्यामुळे चुकली असेल, त्या गोष्टीला इतकं कशाला महत्त्व द्यायचं, माझ्या मनात आलं. नंतर एकदा आम्ही तिला जेवायला बोलावलं होतं, श्रावणातल्या शुक्रवारी. खरं तर आई तयारच नव्हती. ही बडी मंडळी, आपण बोलवायला जायचं आणि त्याने नाही म्हणायचं, आपला अपमान होईल. असे अपमान करण्यास सौदामिनीबाई ताठच आहेत. आज का ओळखतो आहे आपण त्यांना. आई पुन्हा पुन्हा असंच म्हणत होती, पण मी हट्ट धरल्यामुळे तिला बोलावणं झालं. किती मोकळेपणानं बोलली ती आमच्याकडे. तिच्या गावाबद्दल, माहेरच्या माणसांबद्दल खूप सांगत होती ती. मी विचारलं, इथे कर्मान लागलं का? त्यावर तिचा चेहरा एकदम उतरला आणि ती म्हणाली, इथलं वातावरण अजून अंगवळणी पडत नाही, इतकी कुठे कामाची सवय होती मला. आणि इथे सारखंच काम करायला लागतं, आणि काम करताना माझ्या तर फार चुका होतात, काय होतं कोण जाणे. अगं, पहिल्या पहिल्यांदा सगळ्यांच्याच चुका होतात अशा. होईल हळूहळू तुला सवय, आई तिला म्हणाली. ते ऐकून ती खिन्नपणे हसली. आता जरा विषयांतर केलं पाहिजे असं मनात येऊन मी तिला विचारलं, तुला वाचनाची आवड आहे का ग? असली तर माझ्या लायब्ररीत नाव घाल, जवळच आहे लायब्ररी. आवड आहे की वाचायची, खूप चांगली चांगली पुस्तकं वाचलीत मी. आणि तुला सांगते, मला सुद्धा लिहायची आवड आहे. बऱ्याच कविता केल्या आहेत मी. माझ्या एका कवितेला बक्षीससुद्धा मिळालं होतं. अरे वा, मग बक्षीस मिळालेली ती कविता ऐकव की आम्हाला, आवडेल आम्हाला ऐकायला. आम्ही आग्रह केला आणि तिनंही विशेष आढेवेढे न घेता कविता म्हणून दाखवली. माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, इथे वेदनांच्या वृक्षांचीच पाळमुळं खोल जाती. तिनं अशी सुरुवात केली आणि त्या कवितेत आम्ही अगदी गुंतत गेलो. कविता संपल्यावर टाळ्या वाजवून आम्ही तिचं कौतुक केलं. तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी माझं असं कौतुक कुणीच करत नाही. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ती गेल्यावर मी आईला म्हटलं, ही मुलगी काय वेंधळी वाटते का? वेंधळी काही वाटत नाही, पण जरा भाबडी मात्र वाटते. हो ना, तुलाही असंच वाटतं ना आई? हां. आणि मला असं वाटतं की देशपांड्यांच्या घरातल्या वातावरणाचं तिच्यावर दडपण येत असेल, त्यामुळेच तिच्या हातून चुका होत असतील. आईला माझं हे बोलणं पटलं. अर्थात हे फक्त माझं मत होतं, तिचा एवढा विचार बाकी कुणी करतच नसेल. कुणाशी काय बोलावं हे तिला कळतच नाही. बिराड करूनशी इतकं कशाला सलगीनं वागायचं, आणि कुठलं कामही नेटकेपणानं करणं तिला जमत नाही, असंच तिच्याविषयी वारंवार ऐकायला यायला लागलं. माझी आत्या एकदा म्हणाली, देशपांड्यांची सून अगदीच बावळट आहे हो. अहो, एकदा मी जेवायला त्यांच्याकडे गेले होते तर 2 पानं वाढताना गोंधळली. भाजी डाव्या हाताला आणि कोशिंबीर उजवीकडे वाढली. आता हे लक्षात ठेवणं फार काही अवघड आहे का? तिला साधी साडीसुद्धा नीट नेसता येत नाही असं सौदामिनीबाई म्हणत होत्या. आत्यानं इतकं सांगितलं तरी माझं मन तिला बावळट म्हणायला तयार नव्हतं. पण माझ्या मताला फार किंमत नव्हती. देशपांड्यांच्या घरातली बाकी सगळी माणसं एका बाजूला आणि गरीब बिचारी भोळी बाबडीसून दुसऱ्या बाजूला होती. ती किती दिवस टिकाव धरू शकणार होती?

0: प्रथम प्रथम ते अजयबरोबर बाहेर जाताना दिसायची, पण नंतर ते बंदच झालं. अजय दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरताना दिसायला लागला. तेव्हा आमची सगळ्यांचीच मनं चरकली आणि काही दिवसांनी कळलं की अजयच्या बायकोची रवानगी त्यांच्या ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये झाली. तिथे ती एकटीच राहते, ह्या घरात राहायची तिची लायकी नाही असं सगळ्या देशपांड्यांचं मत आहे. बातमी सांगणाऱ्या माणसानं हे शेवटचं वाक्य जास्त ठासून सांगितलं. देशपांडे बरोबरच वागले असंच त्याच्या बोलण्यातून सूचित होत होतं. ही बातमी ऐकून आम्ही मात्र हळहळलो. मी म्हटलं, देशपांडे मंडळींनी मुद्दाम कट करून तिला हेतुपुरस्सर वाईट ठरवलं, बेताच्या बुद्धीचे असं तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. मी असे खूप बडबडले, पण तिचा किती वेळ विचार करणार, आम्हाला आमचे नेहमीचे उद्योग होतेच. दोन चार दिवसातच मी मनाच्या सांदी कोपऱ्यात तिला ठेवून दिलं, पण जपून ठेवलं. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी देशपांड्यांच्या सुनेनं पुन्हा एकदा माझं मन हेलावून सोडलं. त्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा ती म्हणाली, अगं तुमच्या इथल्या देशपांडेंची सून आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहते, काय करणार गं देशपांडे, तरी अशी अर्धवट मुलगी गळ्यात पडली तरी बरं सोडून दिलं नाही, लागेल ते सगळं सामान सुमान तिला इथे आणून देतात, आपला स्वयंपाक करते आणि बसते. मी म्हटलं, मी तिला भेटायला जाऊ का, मला आवडेल तिच्याशी बोलायला. अगं तू जाणार कशी, त्यांच्या ब्लॉकला नेहमी बाहेरून मोठं कुलूप असतं. मैत्रिणीनं अशी माहिती पुरवली आणि माझ्या मनात खोल खड्डा पडला. ती बिचारी कसा वेळ घालवत असेल कोण जाणे, कुठे बाहेर जाणं नाही, कुणाशी बोलणं नाही, तुरुंगात असल्यासारखीच आहे ती. तिच्याविषयी मी असं बरंच बोलले. घरी गेल्यावर घरातल्या सगळ्यांना तिच्या एकांतवासाविषयी सांगितलं आणि तो विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांची बदली नगरला झाली, त्यामुळे सोलापूर सुटलं. तिकडच्या बातम्या कळेनाशा झाल्या. ग्रॅज्युएट झाल्यावर माझं लग्न झालं, संसार सुरू झाला आणि आज अचानक शीतल भेटली, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काही गोष्टींबद्दल मला उत्सुकता होती, त्यामुळे कधी एकदा रविवार येईल असं मला झालं होतं. शीतलकडे मी जेव्हा गेले तेव्हा ती माझीच वाट बघत असल्याचं जाणवलं. ती आवरून आटोपून बसली होती. लगेच कसा विषयाला हात घालायचा म्हणून आम्ही जरा इकडचं तिकडचं बोललो. फ्लॅट छान ठेवलायस, हे सिरॅमिक तूच बनवलंस का, असं काहीतरी मी तिला विचारलं आणि तिनंही माझ्या सासरच्या मंडळींची चौकशी केली. नंतर फ्रीजमधला आईस्क्रीम काढून माझ्यापुढे ठेवत ती म्हणाली, उन्हातून आली आहेस, आधी गार हो मग बोलू. आईस्क्रीम खाता खाता मी तिला विचारलं, काय गं शीतल, त्या फ्लॅटमधून तू बाहेर कशी पडलीस, तुला कोणी सांगितलं मी त्या फ्लॅटमध्ये होते ते, माझी मैत्रीण पौर्णिमा अत्रे समोरच राहायची ना. पौर्णिमा तुझी मैत्रीण होय? हो पौर्णिमा माझी अगदी जवळची मैत्रीण, एके दिवशी तिच्याकडे मी गेले होते तेव्हा तिच्याकडून तुझ्याबद्दल कळलं. शीतल मला सांग, त्या बंद फ्लॅटमध्ये तू वेळ कसा घालवायचीस? वेळ जायचाच नाही ना, आणि कामही काही नसायचं, माझा एकटीच असतं स्वयंपाक. माझ्या अंगावर कल्पनेनंच काटा येतोय, किती वर्ष राहिलीस ग तू तिथे अशी? 3 वर्ष. बापरे 3 वर्ष राहिलीस तू तिथे? हो ना. तुला सांगते सुचित्रा, तेव्हा मला इतका नर्व्हसनेस आला होता ना, सारखंच रडायला यायचं. असं वाटायचं हा फ्लॅट म्हणजे एक मोठी शिळा आहे आणि त्या शिळेत आपण बंद झालोय, आपली अहिल्या झाली आहे. ह्या विचारांमुळे मन अस्वस्थ व्हायचं, पण नंतर मात्र मी जरा सावरले. मला माझी पूर्वीची मैत्रीण भेटली, तिच्यामुळे वेळ चांगला जायला लागला. तुझी पूर्वीची मैत्रीण? पण फ्लॅटला बाहेरून कुलूप असायचं ना. मैत्रीण म्हणजे कविता ग, एके दिवशी माझ्या मनातून ती उसळी मारून वर आली आणि कागदावर उतरली, मग मला सारख्याच कविता सुचायला लागल्या. लगेच मी त्या लिहून काढायला लागले. कागद पेन होतं म्हणायचं तुझ्याकडे? हो, माझी वही माझ्याबरोबर मला सोबत करायला आली होती. तर काय सांगत होते, त्या 3 वर्षात मी खूप कविता केल्या. एक कविता तर मी मलाच उद्देशून लिहिली, तिचा सारांश तुला सांगते. हे अहिल्ये, किती काळ तू अशी शिळेत पडून राहणार? शिळेतून बाहेर यायचं असलं तर तुलाच प्रयत्न करायला पाहिजेत, तूच तुझा उद्धार करायला हवास. दुसरा कोणीतरी येईल आणि इथून आपल्याला सोडवेल अशी स्वप्न तू पाहू नकोस. तुझ्यातल्या रामाचा म्हणजेच तुझ्यातल्या शक्तीचा तू शोध घे आणि तूच तुझा उद्धार कर. तिनं सांगितलेला हा कवितेचा सारांश ऐकून मी तर भारावून गेले. ही कविता मी लिहिली आणि माझ्यात एकदम शक्ती आली. आपण का म्हणून इथे असं खितपत पडायचं, आपलं आयुष्य वाया घालवायचं? अजयला राहायचं नसेल आपल्याबरोबर तर नको राहू दे. आपण स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगू शकतो. इथून बाहेर पडायचा मार्ग आपणच शोधला पाहिजे. असंच माझ्यासारखं मनात यायला लागलं. काय करावं, कसं करावं, विचार करून करून माझं डोकं बधीर झालं. मग तुला मार्ग कसा सापडला? इच्छा असली की मार्ग सापडतो असं म्हणतात ना, मला त्याचंच प्रत्यंतर आलं. एके दिवशी मी अशीच खिडकीपाशी उभी राहून विचार करत होते, तेवढ्यात मला एक मुलगी दिसली. मी टाळ्या वाजवून तिला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, पौर्णिमा आत्रे. ती मुलगी म्हणजे पौर्णिमा आत्रे? अगो बाई, हो ना, पुढे ऐक. नंतर मी तिला विचारलं, तू कुठे चालली आहेस? कॉम्प्युटरच्या क्लासला. रोज ह्याच वेळी जातेस का? हो. उद्या तुला मी एक चिठ्ठी देईन, ती माझ्या मामानं नेऊन देशील का? त्यांचा पत्ता मी तुला सांगते. मी तिला असं म्हटल्यावर ती काहीच बोलली नाही, नुसतंच माझ्याकडे बघत बसली. मग मीच तिला पुन्हा म्हटलं, आत्ता तुला क्लासला जायचं आहे, पण उद्या जरा लवकर तू इथे खिडकीजवळ ये, मी तुला खरी हकीकत सांगीन. मग तूच ठरव मला मदत करायची का नाही ते. मग दुसऱ्या दिवशी आली का ग ती खिडकीजवळ? नाही. पुढे 4-5 दिवस ती मला दिसलीच नाही. पण नंतर मात्र एके दिवशी आली, पण खूप घाबरलेली वाटत होती ती. ती म्हणाली, काय सांगायचं ते लवकर सांग, तुझ्याशी मी जास्त वेळ बोलत थांबले तर माझी आई मला रागावेल. मग तुला प्रश्नच पडला असेल ना आता काय करावं असा? नाही, प्रश्न नाही पडला, कारण मी सगळी तयारी ठेवलीच होती. मी तिला म्हटलं, आपण जास्त काही बोलायलाच नको, माझी सगळी हकीकत लिहिलेला हा कागद मी तुला देते, सावकाशीनं तो तू वाच आणि मामांना नेऊन दे. आणि असं सगळं होऊन तुझ्या मामांना तू कुठे आहेस हे समजलं तर. पण काय गं, त्याआधी मामांनी तुझी चौकशी केली नव्हती का? नाही ना, आमचं लग्न झाल्यापासून मामांचे आणि देशपांड्यांचे संबंधच तुटले होते. मामा कधी आमच्याकडे यायचे नाहीत आणि मीही मामांकडे कधी जायची नाही, म्हणजे मला तशी परवानगीच नव्हती. बरं, ते जाऊ दे, पण तुझी चिठ्ठी मिळाल्यावर मामाने काय केलं? चिठ्ठी मिळाल्यानंतर मामा लगेच पोलीस स्टेशनवर गेले आणि पोलिसांना घेऊनच फ्लॅटवर आले. पोलिसांनी मग ते कुलूप काढलं आणि मी बाहेर आले. मला असं डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी अजयची आणि देशपांडे मंडळींची चांगलीच कान उघडणी केली. खरं तर त्यांची रवानगी तुरुंगातच व्हायची, पण आम्हीच नको म्हटलं. पुढे काय झालं? मी मग माहेरी रेवदंड्याला आले. माझं अशा तऱ्हेचं वागणं माझ्या आई वडिलांना आवडलंच नव्हतं, ते मलाच रागवायला लागले. पण मी त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हटलं, मी माझा भार तुमच्यावर पडू देणार नाही, मी बी कॉम पूर्ण करीन, मग मला कुठेतरी नोकरी लागेल. मग तुला ही जी नोकरी मिळाली आहे ती माझ्या काकांच्या ओळखीनं. अगं, हा फ्लॅटसुद्धा काकांचाच आहे. काही दिवसांनी बँकेकडून लोन काढून मी स्वतःचा फ्लॅट घेईन. तिकडचं कोणी भेटलं होतं का? अजयच भेटला होता 2 महिन्यापूर्वी. ते कसं काय? काही कामानिमित्त पुण्याला तो आला होता, तेव्हा अचानक समोर आला. माझी चक्क माफी मागितली त्यानं. पुन्हा सोलापूरला चल, आपण वेगळं राहू असं म्हणाला तो. त्याची ती मैत्रिणही त्याला सोडून गेल्याचं त्यानं सांगितलं, म्हणूनही त्याला उपरती झाली असेल. मग तू काय म्हणालीस? मी सोलापूरला जायला सरळच नकार दिला. त्याला म्हटलं, तूच इकडे ये, तुला काय, इथेही सर्व्हिस मिळेल. पण सोलापूर सोडायला तो तयार नसेल ना. तसं काही नाही, बघतो म्हणाला. शीतल, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगं, तेव्हा तू धाडस दाखवलंस म्हणूनच पुढचं सगळं जमलं, नाहीतर किती दिवस त्या फ्लॅटमध्ये खितपत पडली असतीस कोण जाणे. माझ्या या बोलण्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग मीच पुन्हा म्हटलं, निघते आता. ती फाटकापर्यंत मला पोचवायला आली. थोडं पुढे गेल्यावर मी मागे वळून बघितलं, ती अजून तिथेच उभी होती. तिच्यात मला अहिल्याही दिसत होती आणि रामही दिसत होता.
1: तिच्यातला राम, शुभदा साने यांची कथा आपण ऐकली.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, किंवा akashvani@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया झपाटलेला दोन या चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

श्रोते हो आपण ऐकता आहात कार्यक्रम गीत बहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरायण या चित्रपटासाठी रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील हे गीत आहे कौस्तुभ सावरकर यांचं.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरफे निरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रके आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारने उत्पादकांना दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकारप्राप्त समितीनं आज नवी दिल्लीत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कृषीबाह्य उपजीविका घटकांतर्गत असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेतला. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमांना बळकट आणि विस्तारित करणं तसंच स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु उद्योगांचं विकासाभिमुख व्यवसायांमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव रोहित कंसल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण महिलांसाठी उद्योजकतेवर आधारित उपजीविकेच्या संधींना गती देणं आणि 6 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात योगदान देणं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल भेटीत दार्जिलिंगच्या सुकना इथं बंगालच्या उत्तर भागातील स्थानिक मुद्द्यांवर बैठक

घेतली. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर घटनात्मक चौकटीत राहून कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी, गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे प्रमुख मान घिसिंग, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारमध्ये असलेले या भागातले मंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची अपेक्षा आहे. रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री देनिस मांटुरोव यांच्याबरोबर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासंबंधीच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद ते सांभाळतील. तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांची भेटही जयशंकर घेतील आणि विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रो की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरले आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाश सिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पाथीराज यानं अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे.
दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि

राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीच्या प्रकरणात एका भारतीय नागरिकाला अटक केली गेली आहे. ही व्यक्ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. या घोटाळ्यात पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण करणारा मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅनडातून कतारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी टोरंटो विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक उभारी देण्याचं काम सुरू असून 82,000 अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. रानभाज्या विक्री करणारे शेतकरी, महिला शेतकरी आणि महिला गट यांच्यासाठी थेट विक्रीची व्यवस्था निर्माण करणे तसंच उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना प्रभावीपणे राबवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाला नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. 21 ऑगस्ट रोजी यवतमाळमध्ये आयोजित वॉकेथॉनमध्ये माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा हा संदेश देत मृदा आणि जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यात आली. 23,800 स्पर्धकांनी सहभाग घेतला. गडचिरोलीच्या जप्तलाई येथील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळच्या कापरा आणि हिवरी येथील शासकीय आश्रमशाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली. शिक्षकांच्या संख्येच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. इयत्ता 10वी ते 12वीतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न केल्याबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्यांचे निर्देशही त्यांनी दिले. शाळा परिसर, मुलींचे वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह आणि वैद्यकीय कक्षाची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुसद इथं आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केलं. यावेळी राज्यातील 10 प्रगतीशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार देण्यात आले. हर घर तिरंगा यात्रा अभियानाअंतर्गत यवतमाळ शहरात उत्साहात तिरंगा

0: यात्रा काढण्यात आली. विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, नगरसेवक तसंच विविध विभागांचे अधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपलं कर्ज माफ झालं या जनजागृती गीताचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची माहिती सहज मिळावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी हा या गीताचा उद्देश आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर शेतकरी अभियानांतर्गत यवतमाळच्या मोहदा इथं शेतकरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात महागडी रासायनिक खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि टॉनिक्स कमी खर्चात शेताच्या बांधावरच कसे तयार करायचे याचं प्रात्यक्षिक आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं राज्यातील संतुलित आणि सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, मारेगाव, महागाव, घाटंजी, उमरखेड आणि दिग्रस या 6 तालुक्यांचा प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. पुसद आणि झरी जामणी या 2 तालुक्यांचा केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात यापूर्वी समावेश आहे. प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना अतिरिक्त प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. विदर्भातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची क्षमता असूनही स्थानिकांना पुरेसा रोजगार मिळत नसल्याचा आरोप शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला. यवतमाळच्या वणी इथे प्रहार संघटनेतर्फे आयोजित प्रकल्प बाधित आणि रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. स्थानिकांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे अशी मागणी करत त्यांनी यापुढे स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. महिला आणि बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली 2022 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिले 2 दत्तक विधान आदेश यशस्वीरित्या पारित झाले. या प्रक्रियेमुळे 2 बालकांना सुरक्षित आणि हक्काचं कुटुंब मिळालं. संपूर्ण प्रक्रिया आवश्यक कायदेशीर तरतुदी आणि पडताळणी पूर्ण करून पारदर्शकपणे राबविण्यात आली. जागतिक आदिवासी दिनानिमित्त यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा इथल्या कोलामपोडावर दिवस घालवला. त्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत आदिवासी बांधवांसोबत आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन तातडीनं निराकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळी उघडल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. हजारो हेक्टर शेती खरडून गेल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पाहणीसाठी आलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासमोर रोष व्यक्त केला. पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे देशभक्तीपर गीत वसंत निनावे यांचं.

0: भैरवी काळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण, समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. कवी अर्थातच बोरकर, बाभो बोरकर. श्रावणाचा महिना हा सृष्टीला पाचवा महिना लागला अशी सुंदर कल्पना. आता या गर्भारशी पृथ्वीला डोहाळे नाही लागतील तर काय. आजचा भाग श्रावणातल्या खाद्यपदार्थांचा. श्रावणातल्या पदार्थांच्या नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जात. शुक्रवारचं हळदीकुंकू असायचं, भिजवलेल्या हरभऱ्यांवर मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू पिळलेलं, चणे आणि गूळ, लहानशा चांदीच्या वाटीतले गोड दूध, जीवतीच्या पूजेसाठी दर शुक्रवारी पुरणही ठरलेलं असे. जीवतीच्या कहाणीसोबत पुरणाचे दिवे असायचे, म्हणजे पुरणाचे दिवे करून त्यात तूप घालून वात लावायचे. कहाणी आणि आरती होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जात असे. तो खमंग वास अजून आठवतो. मंगळागौरीच्या जागरणाला येणाऱ्या बायकांसाठी खास बेत असे. भाजणीचे वडे, मटकीची उसळ आणि भरपूर तूप घातलेली मुगाची खिचडी. बैलपोळ्याच्या दिवशी पुरणाची पोळी ही खास बैलांना भरवण्यासाठी. नागपंचमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे उकडलेले पदार्थच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे नागपंचमीला काही ठिकाणी दिंड, पात्या, धोंडस केले जात. हे तीनही पदार्थ एकच, त्यातील मूळ पदार्थही एक, परंतु प्रांत बदलले की पदार्थांची नावं बदलतात. काही ठिकाणी शेंगा म्हणजे उकडीच्या करंजा केल्या जातात. नैवेद्याला शेंगा

0: असतील त्यासोबत बिरडं घातलेली आळूची भाजी आवर्जून केली जाते. नागपंचमीनंतर येणाऱ्या श्रावणषष्ठीला कोकणात पातोळे किंवा पानगी करण्याची पद्धत आहे. तांदळापासून केली जाणारी ही पानगी हळदीच्या पानात उकडली जात असल्यामुळे त्याला वेगळा स्वाद येतो. त्यानंतर येते ती शिळासप्तमी. त्या दिवशी सांदणी हा विशेष पदार्थ केला जातो. तांदळाचा रवा भाजून त्यात नारळाचं दूध, गुळ, जायफळ, वेलची वगैरे घालून वाफवून सांदणी तयार करतात. त्यासोबत नैवेद्यासाठी आळूवडी आणि वालाचं बिरडंही असतं. गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा श्रावणातला महत्त्वाचा दिवस येतो. त्या दिवशी अर्थातच दही, पोहे, लाह्या इत्यादी करून केलेला काला नैवेद्याला असतो. त्याशिवाय भरली केळी हा पदार्थही असतो. अत्यंत चवदार असा पदार्थ करण्यासाठी पिकलेल्या राजेळ्या केळ्यांमध्ये मोदकासाठी करतो तसं सारण करून पातेल्या तुपावर ठेवून वरून दूध शिंपडतात. याला वाफ दिली की भरली केळी तयार होतात. भरल्या केळ्याबरोबरच ओल्या वाटाण्याची खिचडी हाही खास नैवेद्य असतो. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, त्यामुळे त्या दिवशी नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंजांचा बेत, पिठोरी अमावस्येला खीरपुरी, गोपाळकाला करताना पोहे भिजवून घ्यायचे. पातेल्यात भिजवलेले पोहे घेऊन त्याच्यावर साळीचे घट्ट दही घालायचे. त्याच्यावर ज्वारीच्या लाह्या, साधं दही, मग साळीच्या लाह्या, त्यावर ताक, सगळ्यात वर चुरमुरे आणि या सगळ्या मिश्रणावर लिंबाचं गोड लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं, अशी असतील नसतील ती सगळी लोणची चांगली बचकावर घालायची. काकडी चोचवून घालायची आणि ते सगळं कालवायचं. वरून मस्त हिंग जिऱ्याची तुपातली खमंग फोडणी आणि भरपूर कोथिंबीर चिरून घालायची. हा काला इतका अप्रतिम लागायचा की आता आठवणीनेही तोंडाला पाणी सुटलं आहे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात कविता होती, त्यात कृष्ण त्याच्या सवंगड्यांसह दुपारी रानात काल्याची शिदोरी खात असे असा उल्लेख होता. तेव्हा हे सगळे पळसाच्या पानावर हाच गोपाळकाला खात असावेत असे वाटायचे. आला श्रावण, उद्याचा श्रावण याच गोपाळकाल्याचा, गोकुळाष्टमीचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
3: श्रोते हो, अनेक शोभिवंत फुलांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी, धार्मिक विधींसाठी, हार तुरे, लग्न मंडपी डेकोरेशन करण्यासाठी होतो. परंतु या व्यतिरिक्त या फुलांपासून सुगंधी द्रव्याची निर्मिती केली जाते. अशा प्रकारची निर्मिती प्रामुख्याने गुलाब, निशिगंध, जाईवर्गीय फुलं, कमळ इत्यादी फुलांपासून होते. गुलाबाच्या फुलांचा उपयोग हा प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो. गुलाबाच्या हजारो जाती आहेत, परंतु काही सुवासिक जातींचाच उपयोग सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी केला जातो. आधुनिक गुलाब पुष्पांमध्ये हायब्रिड टी या प्रकारातील ॲव्हॉन, ओक्लाहोमा, क्रिसमन, ग्लोरी, अमेरिकन होम, मिलिंकन, क्राइसलर, फॅन्टासिया, रॉयल हायनेस या जातीच्या फुलांपासून गुलाब पाणी तयार करता येतं. गुलाबापासून गुलाब पाणी, तेल आणि अत्तर तयार करण्यासाठी पाण्याचं वजन फुलांच्या वजनाच्या दुप्पट असावं. या भांड्याच्या तोंडाला वाकडी आणि निमुळत्या आकाराची नळी बसवलेली असते. तसेच या नळीभोवती थंड पाणी फिरवून द्रवात रूपांतर करण्याची सोय केलेली असते. भांड्यातील पाण्याचं वाफेत रूपांतर करून ती वाफ पुन्हा थंड करून नळीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका काचेच्या भांड्यामध्ये द्रवरूपात गोळा करतात. याला गुलाब पाणी असं म्हणतात. गुलाब फुलातील सुगंधी द्रव्ययुक्त अशी वाफ चंदनाच्या तेलामध्ये शोषून घेऊन गुलाबाचं अत्तर तयार केलं जातं. 1 किलो गुलाबाचं तेल मिळवण्यासाठी 7,000 ते 8,000 किलो गुलाबाची फुलं लागतात. गुलाब तेलाचा उपयोग पेय, खाद्यपदार्थ, केश तेलांमध्ये तसेच फेस पावडर, अगरबत्ती इत्यादींना सुगंध आणण्यासाठी करतात. चांगल्या प्रतीच्या गुलाब तेलाच्या निर्मितीसाठी गुलाब फुलांची सकाळी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी

0: काढणी करावी. गुलाब पाकळ्या आणि सफेद साखर वजनाने सारख्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून गुलकंद तयार करता येतो. गुलकंद चांगला मुरल्यानंतर त्याचा आस्वाद घेता येतो. गुलकंद हा पौष्टिक पदार्थ तर आहेच, शिवाय तो पाचकही आहे. गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्यांचा उपयोग उन्हाळ्यात थंड रुचकर पेय तयार करण्यासाठी केला जातो. पिवळ्या चाफ्याच्या फुलांपासून देखील सुगंधी द्रव्य निर्मिती होते. फुलांमध्ये 0.6 ते 0.7% सुगंधी तेल असतं. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुरंगीची झाडं आढळतात. सुरंगीच्या फिकट पिवळसर सुवासिक फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. निशिगंधापासून सुगंधी तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन या पद्धतीचा वापर करतात. यासाठी प्रामुख्याने निशिगंधाच्या अधिक सुवासिक सिंगल जातीची निवड केली जाते, तर डबल जातीच्या फुलदांड्याचा कट फ्लॉवर म्हणून उपयोग केला जातो. निशिगंधापासून साधारणपणे 50 ते 65 क्विंटल ताजी फुलं मिळतात आणि त्यापासून सुमारे 5 ते 7 किलो ट्यूबरोज क्रांक्रीट मिळू शकते. कमळ हे शोभिवंत फूल आहे. त्याच्यापासून कमळ पुष्प आणि त्याच्या झाडापासून अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. कमळाची कोवळी पानं, पानांचे देठ आणि फुलं यांच्यापासून भाजी करतात. कमळ फुलांपासून अत्तराची निर्मितीही करण्यात येते. जाई, जुई, मोगरा यांच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. त्यासाठी जॅस्मिनम ग्रॅडिफ्लोरा या स्पेशीजमध्ये पुष्प पाकळ्यांच्या खालच्या बाजूला तांबूस रेषा असलेल्या जातीची फुलं अत्तर तयार करण्यासाठी वापरतात.
1: फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती या संदर्भात माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
2: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रा
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
2: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाईगडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि

0: वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टी व्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट, मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोते हो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंतरीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजवड येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात. शिराळा म्हटलं की आठवतो तो जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला हा

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला सुरुवातीला राग रितीगौडा आणि त्यानंतर राग लतांगी आपण ऐकलात. यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी, तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामेश्वरम यांची. श्रोतहो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: श्रोते हो, एक निवेदन आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत श्रोते, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटीसा जारी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे। या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला आहे। त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला।
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र नशा तसंच अंमली पदार्थांविरोधातलं युद्ध पुकारलं गेलं आहे। हे युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं युद्ध असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ते म्हणाले। समाजानं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजून घ्यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं। नागरिकांनी अंमली पदार्थांविरोधात मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली। या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2 दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत। राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे। काल मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात एकूण 1499 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागीय कार्यालयांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या। काल मुंबई महानगर क्षेत्रात 3482 चालकांची भाषेविषयीची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 722 जणांना मराठी बोलता येत नव्हतं, 622 जणांना नोटीस बजावण्यात आली। मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5,299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. 777 पैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 8,217 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,268 चालकांवर कामकाजापुरता मराठीत संवाद साधता येत नसल्यानं कारवाई करण्यात आली. यातले 604 मुंबई महानगर क्षेत्रातले होते. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंग चेन आणि जिया ईफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी ट्रिसा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षापूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी बोपन्ना यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. अकोल्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयीन संशोधक प्रकल्पाअंतर्गत देशपातळीवरचा उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्था इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉ स्वाती गोविंदराव भराड यांनी विद्यापीठाच्या वतीनं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं. मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्य लेखन प्रोत्साहन योजना सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्य लेखनाला

0: पुन्हा एकदा, 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटीसा जाहीर. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 होत आहेत. ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. काल कोकण इथे नैऋत्य मान्सून सामान्य असून विदर्भात ते कमकुवत झालं होतं. कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी काल पावसाची नोंद करण्यात आली. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद झाली. ती याप्रमाणे: कर्जत, जिल्हा रायगड इथे 37 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. सांताक्रूज, मुंबई इथे 37 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. मध्य महाराष्ट्रात कराड, जिल्हा सातारा इथे 41 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला, तर महाबळेश्वर इथे 39 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. मराठवाड्यात वैजनाथ, जिल्हा बीड इथे 46 किलोमीटर प्रतिताशी काल वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. काल काही ठिकाणी पावसाची नोंद याप्रमाणे करण्यात आली: म्हापसा, गोवा येथे 3 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. कुडाळ 3, फोंडा 3, काणकोण, कर्जत इथे 2, रोहा, जिल्हा रायगड इथे 1, खेड, जिल्हा रत्नागिरी इथे 1, पोलादपूर इथे 1, मध्य महाराष्ट्रात इगतपुरी इथे 3 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. लोणावळा इथे 2, पेठ इथे 2, वणी, जिल्हा नाशिक इथे 1 सेंटीमीटर पावसाची काल नोंद करण्यात आली. मराठवाड्यात काल कंधार, जिल्हा नांदेड इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर इथे 3 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हिंगणा इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद काल झाली. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली इथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गोंदिया इथेही 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आंबोळी, थामणी घाटात काल 3 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात दक्षिण

कोकण, पूर्व कोकण तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज श्रोते हो आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया कार्यक्रम सफर वारसा स्थळांची भाग दुसरा.

महाराष्ट्राच्या इतिहासात वाकाटक राजघराण्याचं विशेष योगदान आहे. सातवाहन राजघराण्याच्या अस्तानंतर विदर्भाची राजसत्ता वाकाटकांकडे गेली. वाकाटकांचं हे बलशाली राजघराणं साधारण इसवी सनाच्या 3र्या शतकाच्या मध्यावर उदयास आलं. वाकाटकांचे उल्लेख आपल्याला पौराणिक वाङ्मयात सापडतात, तसंच वाकाटकांचे पुराभिलेख, नाणी आणि पुरावशेष आपल्याला या दैदिप्यमान राजघराण्याच्या इतिहासाची पुनर्बांधणी करण्याकरता अत्यंत उपयोगी ठरतात. या राजघराण्याचा संस्थापक विंध्यशक्ती नावाचा राजा होता. पुढे या वाकाटक राजघराण्याच्या 2 शाखा अस्तित्वात आल्या. एक शाखा नंदीवर्धन म्हणजे आजचं नगरधन इथून राज्य करू लागली, तर दुसऱ्या शाखेचं सत्ता केंद्र होतं प्राचीन वत्सगुल्म म्हणजेच आधुनिक वाशिम हे गाव. नंदीवर्धन शाखेत रुद्रसेन द्वितीय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याचा विवाह गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य याची कन्या प्रभावती गुप्ता हिच्याबरोबर झाला होता. त्यांना 3 पुत्र होते, दिवाकर सेन, दामोदर सेन आणि प्रवरसेन द्वितीय. त्यांना एक कन्या देखील होती. प्रभावती गुप्ता आणि रुद्रसेन द्वितीय यांच्या विवाहामुळे गुप्त आणि वाकाटक या 2 राजघराण्यांमधले राजकीय संबंध अधिक दृढ झाले. दुर्दैवानं रुद्रसेन याचा अकाली मृत्यू झाला आणि संपूर्ण राज्याची धुरा प्रभावती आपल्या मुलाच्या वतीनं सांभाळू लागली. रुद्रसेन द्वितीय आणि प्रभावती गुप्ता यांच्याशी निकटचा संबंध असणारं ठिकाण म्हणजे रामटेक. रामटेक म्हटलं की आपल्याला आठवण होते ती कवी कुलगुरू कालिदास यांच्या मेघदूत या काव्याची आणि या काव्याचा नायक असलेला पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाची. मेघदूतात ज्या रामगिरीचा उल्लेख सापडतो ती रामगिरी म्हणजे नागपूर जिल्ह्यातील रामटेकची टेकडी असं काही विद्वानांचं मत आहे. अशी एक मान्यता आहे की रुद्रसेन द्वितीयच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्ताने प्रभावती गुप्ताच्या मदतीसाठी आपले काही विश्वासू अधिकारी पाठवले. त्यातलेच एक म्हणजे कालिदास आणि त्यांना प्रभावतीच्या पुत्रांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. या गोष्टीला तसा दुजोरा देणारा ऐतिहासिक पुरावा मात्र अजून तरी सापडलेला नाही. विदर्भात वाकाटकांची अनेक ऐतिहासिक स्थानं होती, पण त्यातली अनेक स्थानं काळाच्या ओघात लोप पावली. पण रामटेक मात्र याला अपवाद आहे. रामटेक हे गाव नागपूरपासून साधारण 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रामटेकच्या टेकडीला रामगिरी, सिंदूरगिरी किंवा तपोगिरी असंही म्हणतात. अशी एक समजूत आहे की इथे काही काळ श्रीरामांनी वास्तव्य केलं होतं. रामगिरीचा आणि रामायणाचा संबंध आपल्याला मेघदूतात देखील सापडतो. रामटेकची टेकडी ही दख्खनच्या उत्तर भागाला गंगा खोऱ्याच्या मध्य आणि पूर्व भागाला जोडणाऱ्या महामार्गाजवळ आहे. त्याच्या या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे सुद्धा अगदी वाकाटक काळापासून त्याचं महत्त्व होतं. रामटेक इथल्या ऐतिहासिक वास्तूंकडे वळण्याच्या आधी आपण इथे सापडलेल्या पुराभिलेखांचा थोडक्यात विचार करूया. 4 पैकी 3 पुराभिलेख रामटेक इथल्या केवल नृसिंह मंदिरात आहेत, तर एक दीर्घ पुराभिलेख लक्ष्मणाच्या मंदिरात आहे. केवल नरसिंह मंदिरात असलेला एक पुराभिलेख वाकाटककालीन आहे, तर दुसरे 2 यादवकालीन आहेत. वाकाटककालीन पुराभिलेख सर्वप्रथम ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर यांनी संकलित केला. हॅन्स बेकर या तज्ज्ञांच्या मते हा पुराभिलेख प्रभावती गुप्ता हिच्या कन्येनी कोरून घेतला होता. या पुराभिलेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि भाषा संस्कृत आहे. या कन्येचा विवाह तिचा मातुल घटोत्कच याच्याशी झाला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर तिला तिच्या भावाने माहेरी परत आणलं. या कन्येचं नाव बहुधा मुंडा असं होतं. या कन्येनं कदली वाटक नावाच्या गावात सुदर्शन नावाचा एक जलाशय निर्माण करून घेतला होता, तसंच प्रभावती स्वामीन नावाच्या देवतेची स्थापना केली होती. केवल नरसिंह मंदिरात नागरी लिपीतील 13व्या शतकातील 2 पुराभिलेख आहेत. त्यातील एका पुराभिलेखात सिंहण या यादव राजाचा उल्लेख आहे आणि नरसिंहाचा देखील उल्लेख आहे. या दोन्ही पुराभिलेखांमध्ये श्रीरामाच्या उपासनेची महती सांगितली आहे. या पुराभिलेखांमध्ये त्रिविक्रम नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. हा त्रिविक्रम रामाचं पूजन करायला रामटेकला आला होता. रामटेक इथला मोठा पुराभिलेख लक्ष्मण मंदिरात आहे आणि 13व्या शतकाच्या उत्तरार्धातला आणि रामचंद्र यादव या यादव राजाच्या कारकिर्दीतला आहे.
या संस्कृत पुराभिलेखात यादव घराण्याचा इतिहास, या घराण्यातील राजांचे कर्तृत्व तसेच रामचंद्र यादवबद्दलचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. या पुराभिलेखाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीरामांचं आणि त्यांचं धाम असलेलं रामगिरी किंवा सिंदूरगिरीचं महात्म्य. या महात्म्यात रामाला विष्णूंच्या दशावतारांपैकी प्रमुख अवतार मानलं गेलं आहे. श्रीरामांच्या आधी कृतयुगात इथेच नरसिंह अवतार होऊन गेला असंही या महात्म्यात म्हटलं आहे. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की नरसिंह आणि श्रीराम हे या तीर्थाच्या प्रमुख देवता आहेत. या महात्म्यात असं म्हटलं आहे की अगस्त्य ऋषींनी श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना इथे केली. आज रामटेकच्या टेकडीवर भैरव दरवाजाजवळ एक तीर्थ आहे ज्याला अगस्त्य ऋषींचा आश्रम मानलं जातं. या पुराभिलेखात सिंदूरगिरीचे चार द्वारपाल त्याचबरोबर इथल्या विविध तीर्थांचं वर्णन आलं आहे. आता आपण रामटेक इथल्या काही महत्त्वाच्या वास्तूंची थोडक्यात ओळख करून घेऊया. बेगलर नावाचा इंग्रजी अधिकारी रामटेक इथे 1872 आला होता. बेगलरनी रामटेकचं सर्वेक्षण केलं होतं. त्याने रामटेक इथल्या द्वारांचा उल्लेख त्यांची नावं न घेता केला आहे. वर्तमान काळात या द्वारांना वराह दरवाजा, सिंह दरवाजा, भैरव दरवाजा आणि गोकुळ दरवाजा अशी नावं आहेत. रामटेक इथलं राम मंदिर जरी या मंदिर समूहातील सर्वात प्रसिद्ध मंदिर असलं तरी इथली इतर प्राचीन मंदिरं पुरातात्विक आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची आहेत. महामहोपाध्याय मिराशी यांनी रामटेक इथल्या वामन त्रिविक्रमाची मूर्ती आणि मंदिराची नोंद केली होती. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागानं 1978 नंतर केलेल्या जतनाच्या कामामुळे असं लक्षात आलं की आणखी 5 मंदिरं वाकाटककालीन आहेत. या मंदिरांमध्ये विष्णूचं म्हणजेच गुप्तराम, नरसिंह केवल आणि रुद्र नरसिंह, वराह मंडप आणि 2 गाभारे असणारं आजच्या काळात ज्या मंदिराला भोग राम मंदिर म्हटलं जातं यांचा समावेश होता. वराह आणि नरसिंह यांच्या मूर्ती भव्य आहेत आणि वाकाटक शिल्पकलेची उत्तम उदाहरणं आहेत. रामटेक येथील वराह हा आदि वराह आहे आणि त्याच्या मुखावर भूदेवीच्या मूर्तीचे अवशेष आहेत. ही वराहाची मूर्ती एका पीठावर उभारलेल्या मंडपवजा मंदिरात आहे. रुद्र नरसिंह आणि केवल नरसिंह ही मंदिरं स्थापत्याच्या दृष्टीने साधारण सारखीच आहेत, पण केवल नरसिंह मंदिर हे रुद्र नरसिंह मंदिरापेक्षा थोडं अधिक मोठं आहे आणि त्यावर नक्षीकाम आणि शिल्प देखील थोडी अधिक आहेत. या दोन्ही मंदिरांमध्ये नरसिंहाच्या मूर्ती विराजमान आहेत. या दोन्ही मंदिरांवर शिखर नाही. भोगराम मंदिरात 2 गर्भगृह आहेत आणि काही तज्ज्ञांचं असं मत आहे की पूर्वी या मंदिरात संकर्षण बलराम आणि वासुदेव कृष्ण यांच्या मूर्ती होत्या. त्रिविक्रमाच्या मंदिराची रचना एका चबुतऱ्यावर चारही बाजूंनी खुला मंडप आणि पाठी गर्भगृह अशी आहे. इथे त्रिविक्रमाची मूर्ती आहे आणि हॅन्स बेकर यांच्या मते या त्रिविक्रम मंदिराची स्थापना प्रभावती गुप्ता हिच्या मुलीने केली होती. ही त्रिविक्रमाची मूर्ती म्हणजेच पुराभिलेखात उल्लेख असलेला प्रभावती स्वामीन. गुप्तराम मंदिराचं गर्भगृह हे दगडात कोरलेलं आहे आणि त्याच्या समोर स्तंभांवर आधारलेला खुला मंडप आहे. ही सगळी मंदिरं दगडी आहेत आणि वाकाटक स्थापत्याची तसंच मंदिर स्थापत्याच्या प्रारंभिक काळाची उत्तम उदाहरणं आहेत. रामटेक इथल्या वाकाटककालीन मंदिरांमधली शिल्प ही अजिंठा येथील शिल्पांशी साम्य दर्शवतात. रामटेक इथे आज जे राम मंदिर आहे ते रघुजी भोसले यांनी 18व्या शतकात बांधले. इथे लक्ष्मणाचं एक स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरांना गड मंदिरं असंही म्हटलं जातं. ही मंदिरं अतिशय भव्य आहेत. गर्भगृहावर उंच असं नागर शिखर आहे आणि याच गर्भगृहाच्या भिंतींवर छोटी देवकोष्ठ आहेत. या मंदिरांच्या आवारात काही पुरावस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या गडमंदिरांपासून जवळच एक मध्ययुगीन कुंड आहे ज्याला सीतेची नहाणी असं म्हटलं जातं. प्रभावती गुप्ता ही विष्णूंची निस्सीम भक्त होती. रामगिरी स्वामीन या देवतेवर तिची अत्यंत श्रद्धा होती. रामगिरी स्वामीन म्हणजेच दाशरथी राम असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
प्रभावतीने दानसुद्धा या रामगिरी स्वामींच्या चरणांच्या इथून दिलं असं तिच्या ताम्रपटांमध्ये म्हटलं गेलं आहे. रामटेक हे स्थान निश्चितच प्रभावती गुप्ता हिच्या पुढाकाराने उभारलं गेलं. वाकाटक काळात रामटेक हे भागवत धर्माचं केंद्र म्हणून विकसित झालं. रामटेक इथे जैन मंदिरं देखील आहेत, तसंच सिंदूरवापी आणि कर्पूरवापी नावाच्या पुरातन वापी आहेत. या दोन्ही वापींचा काळ साधारण 11 ते 12 शतक असा मानला गेला आहे. रामटेकला इथे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक 18 भुजांचा विनायक देखील आहे. रामटेकजवळच नगरधन आणि मनसर ही दोन वाकाटक स्थानं आहेत. अशा प्रकारे रामटेक हे परिपूर्ण असं ऐतिहासिक, पुरातात्विक आणि धार्मिक स्थान आहे.

सफर वारसा स्थळांची याचा भाग दुसरा श्रोते हो आत्ता आपण ऐकलात आणि याबरोबरच कार्यक्रमात इथेच थांबूया. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होता. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे. श्रोते हो वनिता मंडळ अंतर्गत सफर वारसा स्थळांची हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:27 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा

जितेंद्र माफरा पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं शंकर रमाणी यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांना. डॉक्टर अमित टाक हे गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
1: डॉक्टर अमित, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: डॉक्टर अमित, सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की झोप म्हणजे काय आणि ती आपल्या आरोग्यासाठी का महत्वाची असते. बरं,
2: एका वाक्यात सांगायचं झालं तर झोप म्हणजे आपली एक विश्रांतीची अवस्था आहे. जनरली दिवसभर आपण काम करतो, जागे असतो आणि रात्री आपल्याला झोप लागते, तर ही एक विश्रांतीची अवस्था आहे आणि ती आपल्या शरीराच्या आणि मनाच्या रिपेअरिंगसाठी खूप महत्वाची आहे. मूलभूत गरज आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येकाला झोप येते, मानव असो प्राणी असो सर्वांना झोप लागते, तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि शरीराच्या जडणघडणसाठी आणि रिपेअरिंगसाठी ती खूप महत्वाची आहे.
1: वयानुसार किती तासांची झोप आवश्यक असते?
2: वयानुसार यामध्ये नक्कीच बदल आहेत झोपेच्या गरजेनुसार. अगदी जन्मजात बाळ बघितलं तर त्याला 16 ते 17 किंवा 18 तासांची झोपेची आवश्यकता असते. जसजसं वय वाढतं, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे त्यांची झोपेची आवश्यकता लहान मुलापेक्षा कमी होऊन तरी 12 ते 14 तासांपर्यंत होते. जसं आपण युवा अवस्थेत जातो, अजून झोपेची गरज जी आहे ती 1-2 तासांनी कमी होते आणि एक सुदृढ आरोग्य अडल्ट लाईफमध्ये आपल्याला 8 तासांची झोप आवश्यक आहे. जसं वय वाढतं 60 पुढे ती आवश्यकता अजून कमी होऊन 5 ते 6 तासांपर्यंत होऊ शकते. म्हणजे वयानुसार आपल्याला जी झोपेची आवश्यकता आहे ती हळूहळू कमी होत जाते.
1: डॉक्टर, झोपेचे काही वेगवेगळे टप्पे आहेत, ते कोणते आहेत आणि त्याचं महत्व काय? बरं,
2: झोपेचे महत्वाचे भरपूर टप्पे आहेत आणि झोप ही आपल्याला काही टप्प्यांमध्ये येत असते. साधारणतः आपल्याला वाटतं 8 तास झोपतो म्हणजे एक सरळ साधी सरळ एका रेषेत झोप होत असेल, असं निश्चितच नाही. झोपेचे बरेच अभ्यास झालेला आहे. ईईजी मेंदूचा आलेख म्हणतो आपण त्याला, त्या आलेखनुसार झोपेचा स्टडी झाला आहे. त्यानुसार वेगवेगळे जे टप्पे आहेत यानुसार 7 ते 8 तासांच्या झोपेमध्ये जवळजवळ 5 ते 6 सायकल झोपेचे आपण कम्प्लीट करतो आणि या सर्व सायकल सेम असतात आणि एका सायकलमध्ये 4 टप्पे असतात. उदाहरणार्थ पहिला टप्पा जो असतो तो अगदी परचेवर झोपेचा, जस्ट आपण आता झोपायला गेलो आणि आपल्याला झोप लागली, हे काही मिनिटाचा टप्पा असू शकतो. त्यानंतर येणारा दुसरा जो टप्पा आहे तो थोडासा गाढ झोपेचा, मध्यम झोपेचा. त्यामध्ये शरीरात थोडे बदल होऊ शकतात, जसं आपला बीपी कमी होणे, हार्ट रेट कमी होणे, श्वासोच्छ्वासाची गती कमी होणे, शरीराचं टेम्परेचर कमी होत जातं आणि थोड्याशा अजून गाढ झोपेकडे आपण जातो. तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये खूप गाढ झोप आपल्याला लागते. त्यामध्ये जसं मी ईईजीचा उल्लेख केला म्हणजे मेंदू आलेख, त्यामधल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज अगदी स्लो होऊन जातात आणि व्यक्तीची खूप गाढ झोप होते आणि या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचा म्हणजे बाह्य स्थितीचा फारसा परिणाम व्यक्तीवर होत नाही. म्हणतो ना आपण खूप गाढ झोप लागली, तीही तिसऱ्या टप्प्याची झोप असते. आणि चौथा टप्पा जो आहे तो शेवटचा टप्पा त्या सायकल मधला. तर यामध्ये

0: हे टप्पे कशा प्रकारे केलेले आहेत, तर पहिले तीन टप्पेला आपण नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लिप म्हणतो आणि चौथा जो टप्पा आहे त्याला रॅपिड आय मुवमेंट स्लिप म्हणतो. नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लिप म्हणजे डोळ्यांची हालचाल त्या झोपेच्या टप्प्यांमध्ये होत नाही, डोळ्यांची म्हणजे बुबुळांची हालचाल. तर ज्या झोपेच्या टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होते त्याला रॅपिड आय मुवमेंट, जी चौथी स्टेप आहे, आणि पहिल्या तीन टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होत नाही. या चारही टप्प्यांचं वेगवेगळं कार्य आहे. जसं पहिल्या तीन टप्प्यांचं कार्य असं आहे की तो जो झोपेचा भाग आहे त्या झोपेमध्ये व्यक्ती गाढ झोपतो. तिसऱ्या स्टेपमध्ये मी जसं म्हटलं तर त्या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचं रिपेरिंगचं काम सुरू होतं, शारीरिक रिपेरिंग किंवा पेशींची वाढ होणे, पेशींतला जे काही फॉल्ट झाला असेल, हानी झाली असेल, ते रिपेअर होणे हे महत्वाचं काम या टप्प्यामध्ये होतं. त्याचबरोबर इमोशनल किंवा मानसिक शांतीसाठी जी आवश्यकता आहे, मेंदूमध्ये जे बदल झाले पाहिजे ते सुद्धा या टप्प्यामध्ये होतात. त्याचा पुढचा जो चौथा टप्पा आहे रॅपिड आय मुवमेंट स्लीप, त्यामध्ये व्यक्तीच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढते जी आपल्याला ईईजी आलेखमुळे कळू शकते. आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्वप्न पडणे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी दिसणे, इमॅजिन होणे आपल्याला, या सगळ्या या चौथ्या टप्प्यामध्ये होतात. आणि या चौथ्या टप्प्याचं मुख्य कार्य आहे मेमरी वाढवणे किंवा दिवसभरा जी काही आपण इन्फॉर्मेशन जमा केलेली आहे ती लक्षात ठेवणे, आणि दुसऱ्या दिवशी अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन जे आपलं राहिलं पाहिजे, एकाग्रता राहिली पाहिजे, हे चौथा टप्पा तो पूर्ण करतो. अशी चार टप्प्यांची एक सायकल होते आणि एक सायकल जवळजवळ 90 ते 110 मिनिटाची असते. अशा प्रकारे एका रात्रीच्या झोपेमध्ये आपले 5 ते 6 टप्पे होतात. म्हणून आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करताय पण झोप पण चांगली घ्या. कारण काय की जे तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला आहे मेमरी त्याची चांगली राहिली पाहिजे, कॉन्सोलिडेशन झालं पाहिजे मेमरीचं, यासाठी झोपेचं तेवढंच महत्व आहे. आणि प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं महत्व झोपेच्या दृष्टीतून आहे. हे टप्पे रिपीट होत राहतात. एकच सायकल 90 ते 110 मिनिटाची असते. एका सायकलमध्ये हे चार टप्पे असतात आणि अशा चार टप्प्यांची एक सायकल 5 ते 6 वेळेस पूर्ण रात्रीमध्ये अल्टरनेट होत राहते. हे नॉर्मल अडल्टचं सांगतो मी आणि ज्यांच्यामध्ये झोपेचे प्रॉब्लेम आहेत नक्कीच ह्या स्टेजेस डिस्टर्ब राहतील. आणि या स्टेजेस डिस्टर्ब राहिल्या तर या स्टेजेसचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही, त्याचे दुष्परिणाम होतील.
1: तर मग या झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि आपल्या मेंदूवर कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते? मग
0: झोपेचे कार्य जे प्रकारे बघितलं, ऑब्विसली झोप डिस्टर्ब झाली तर ते कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणजे रिपेरिंगचं आहे, आपल्या पेशींची वाढ आहे किंवा आपली जी रोग प्रतिकार शक्ती आहे ही सगळं व्यवस्थित ठेवण्याचं काम हे झोपेचे टप्पे करतात. पण ती जर बिघडली तर नक्कीच आपली रोग प्रतिकार शक्ती बिघडेल, वारंवार आजारी पडणे झोप नसेल तर. त्याचबरोबर मानसिक जी आपली अवस्था आहे किंवा भावनिक जी स्थिरता आहे ती कमी राहील. अँझायटी, डिप्रेशन यासारख्या आजारांमध्ये सुद्धा हे कन्वर्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की चौथ्या टप्प्यात आपली मेमरी चांगली राहण्याचं काम होतं, इन्फॉर्मेशन जी मिळवलेली आहे. जर तो चौथा टप्पा व्यवस्थित झोपेचा नाही झाला तर आपलं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता किंवा लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्ती जी प्रक्रिया आहे ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तर हे शारीरिक किंवा मानसिक परिणाम झोप न झाल्यामुळे होऊ शकतात. त्याचबरोबर शरीराची मेटाबॉलिक क्रिया असते, चयापचयाची क्रिया म्हणा किंवा संप्रेरके असतात हार्मोन, यांची बऱ्यापैकी इंटरॅक्शन होऊन ते रेग्युलर होण्याचा कार्य झोप करत. जर झोप व्यवस्थित नाही झाली तर मग भूक वाढणे, अवेळी जेवण होणे, हाय कॅलरीज डाएट होणे, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हृदयावर ताण येणे, हृदयाचे आजार होणे, हायपरटेन्शन, बीपीचे आजार होणे, यासारखे शारीरिक आणि रिस्की आजार होण्याची सुद्धा खूप शक्यता दाट आहे याच्यामध्ये. त्यामुळे झोपेचं कार्य फक्त मानसिक किंवा मेंदूपुरतं मर्यादित न राहता इतर अवयवांवर सुद्धा याचा परिणाम होतो.
1: पूर्ण शरीरावर आणि मनावर देखील त्याचा परिणाम.
0: नक्कीच.
1: डॉक्टर, मग हे निद्रानाश काय प्रकार आहे आणि त्याची कारणं काय सांगता येतील आपल्याला?
0: निद्रानाश या शब्दानुसार आपण जर बघायला गेलो तर निद्रा म्हणजे झोपेचा आपला प्रॉब्लेम येणे, साध्या सरळ झोपेमध्ये झोपेच्या समस्या. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या राहू शकतात. जनरली आम्ही मानसोपचार तज्ञ जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो, पेशंट जेव्हा हिस्ट्री देतो, तर त्यावेळेस आम्ही क्वालिटीची झोपेची खराब झाली आहे का क्वांटिटी झोपेची खराब झाली हे डिवाइड करण्याचा किंवा त्यानुसार त्याला विभाग करण्याचा प्रयत्न करतो. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात. जसं झोपेची सुरुवातच न होणे किंवा झोप झाली की लगेच मध्ये झोप तुटणे आणि परत झोप न होणे, म्हणजे जो झोपेचा मेंटेनन्सचा फेज आहे तो पूर्ण न होणे किंवा झोप तुटक तुटक होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झोपेच्या समस्या असू शकतात. किंवा कधी कधी काय होतं की आजकाल जीवनशैलीमुळे लेट झोपणे किंवा ज्यांचं शिफ्टचं वर्क आहे, 8 दिवस नाईट शिफ्ट, 8 दिवस डे टाईम, त्यांच्यामध्ये सुद्धा झोपेच्या वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. जनरली आम्ही रूल ऑफ 3-3-3 फॉलो करतो निद्रानाशाचं अनालिसिस करताना. एखादा व्यक्ती जर सांगत असेल तर रूल ऑफ 3-3-3 असा आहे की एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून, म्हणजे आठवड्यात जे 7 दिवस असतात, त्या 7 दिवसापैकी 3 रात्री जर झोप व्यवस्थित नाही झाली आणि असं जवळजवळ 3 महिन्यापर्यंत चालू राहिलं, म्हणजे 3 रात्री एका आठवड्यातून आणि असं 3 महिन्यापर्यंत जर चालू राहिलं आणि दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी झोप झाली नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी जर त्या व्यक्तीचे 3 कामं महत्वाचे ब्रेन रिलेटेड जर अफेक्ट होत असतील तर त्याला निद्रानाशाची सिव्हिरिटी जास्त आहे असं आपण म्हणू. ते तीन का म्हणजे ऑब्व्हियसली झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मला ऊर्जा जाणवणार नाही, फटीक जाणवेल, थकवा जाणवेल, कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही, अटेन्शन राहणार नाही, मेमरी व्यवस्थित काम करणार नाही. तर हा रूल ऑफ 3-3-3 आपण जनरली फॉलो करतो आणि त्यानुसार निदान करतो निद्रानाशाचं.
1: डॉक्टर, आपण बघतोय सध्या आपलं जे आयुष्य आहे ते सगळं धावपळीचं आहे, मग या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या का वाढताना आपल्याला दिसत आहेत?
0: धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक तर फिजिकल एक्झर्शन खूप होत आहे, कमी वेळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. 8 तासाचे वर्किंग जरी आवर्स पकडले तरी काम आपल्याला 10-12 तासाचं करायचं त्या 8 तासात. त्यामुळे मेंदूवर येणारा ताण आहे, ताणतणाव आहे, कौटुंबिक कारण आहेत, न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, भावनिक सपोर्ट तेवढा राहिलेला नाहीये, त्यामुळे मनाची स्थिरता या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन स्ट्रेस तणाव खूप वाढलेला आहे. स्ट्रेस तणावामुळे सुद्धा शरीरात भरपूर बदल होतात. थोडक्यात आपण म्हणू शकतो की हॉर्मोनल चेंजेस होतात, काही रासायनिक प्रक्रियेत बदल होतात आणि त्यामुळे सुद्धा झोपेचं चक्र बिघडतं. झोप ही आपल्याला इंटरनल क्लॉक आहे, आपल्या बॉडी जैविक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर या ताणतणावाचा परिणाम होतो, त्याच्यामुळे झोप बिघडते. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की उशिरापर्यंत जागरण करणे, आज आपण बघतो की सर्वजण म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांना रात्री वेब सिरीज बघायची आहे, व्हिडिओ बघायचे आहेत किंवा रील्स बघायचे, स्क्रोलिंग चालू असते आणि हे करताना काय होतं की सतत काही ना काही इन्फॉर्मेशनचा भडीमार आपण मेंदूवर करत राहतो. जी झोपेची गरजेची वेळ आहे त्यावेळेस आपण मेंदूला काही ना काही इन्फॉर्मेशन देत राहतो, मेंदू उत्तेजित राहतो, हायपर राहतो. या रील्स किंवा व्हिडिओ बघून आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात, कधी द्वेषाची भावना येते, रागाची भावना येते, चिंतेची भावना येते, प्रेमाची भावना येते, वेगवेगळ्या भावना येतात आणि भावना आल्या म्हणजे ब्रेन शांत न राहता हायपर होऊन जातो. त्यामुळे ऑब्व्हियसली झोप आपली पुढे ढकलेल, झोप वेळेवर होणार नाही. त्याचबरोबर या उपकरणांमधून वेगळ्या प्रकारचा लाईट आपल्या डोळ्यांवर जातो, ब्लू लाईट आपण म्हणतो, तो सुद्धा झोपेचं चक्र किंवा इंटरनल जे घड्याळ आहे त्याला डिस्टर्ब करतो. ह्या सगळ्या लाईफस्टाईलचे जे इश्यूज आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. लेट नाईट जेवण करणे, हाय कॅलरीज डाएट रात्री उशिरा घेणे, स्निग्ध पदार्थ जास्त घेणे, मद्यपान करणे, स्मोकिंग करणे, कॉफी चहा हे जर संध्याकाळी आपण घेतले तर नक्कीच आपल्या झोपेवरही त्याचा परिणाम होतोय. आणि शिफ्ट वर्करचे तर वेगळे प्रॉब्लेम आपण आत्ताच बोललो, ज्यांना रात्री जागरण करायचं असतं त्यांच्या तर झोपेच्या समस्या येणार आज ना उद्या. तर या सगळ्या ताणतणाव आणि लाईफस्टाईलच्या प्रॉब्लेममुळे झोपेचे प्रॉब्लेम म्हणा किंवा झोपेच्या समस्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत.
1: डॉक्टर, मग झोपेची एक महत्वाची वेळ कोणती की त्यावेळेला सगळ्यांनी झोपणं गरजेचं असतं?
0: आपण जर आपल्या अगोदर काळापासून जर गोष्टी बघितल्या तर अगोदर आपले पूर्वज म्हणा अगदी फार लवकर झोपायचे, 7-8 वाजता झोपायचे. आता आपण तिथं सध्या फॉलो करू शकत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ इव्होल्युशन म्हणा किंवा कामाच्या ह्याच्यामुळे म्हणा आपली झोपेची घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक पुढे ढकलली गेली आहे. पण तरी जास्तीत जास्त 10-11 पर्यंत आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेनली झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ जेवढी फिक्स असेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं, म्हणजे ते क्लॉक आपलं सेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोपेच्या वेळा जितक्या अगोदर असतील लवकर असतील तेवढं चांगलं.
1: डॉक्टर, मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर सध्या वाढलेला आहे तर त्याचे लाईट त्याचा परिणाम आपल्यावर होतो, तर आणखीन याच्या व्यतिरिक्त त्याचा काय परिणाम आपल्यावर जास्ती प्रमाणात होतो?
0: हा, मी जसं लाईटचं सांगितलं की आता बघा मोबाईल आपण अगदी जवळ बसून बघतो, समोर घेऊन झोपतो आणि तो लाईट डायरेक्ट आपल्या डोळ्यांवर जातो आणि तो डोळ्यांवरचा लाईट मेंदूला काही सिग्नल्स देतो. जनरली आपल्याला झोपेची प्रक्रिया काय थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला झोप का लागते, रात्रीच का लागते? कारण रात्र झाल्यानंतर जे काही लाईट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, मेंदूपर्यंत लाईट पोहोचला नाही म्हणजे मेंदूला एक सिग्नल मिळतो. तो सिग्नल मिळाला की मेंदूमध्ये झोपेचं रसायन स्त्रवल्या जातं, ज्याला मेलाटोनिन म्हणतो, एक संप्रेरक हॉर्मोन. आणि तो मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन रिलीज झालं की आपल्याला झोपेच्या अवस्थेकडे आपण जातो. पण जर आपण रात्री मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही सारखे उपकरणं बघितले तर त्यांच्या लाईटमुळे किंवा त्यांच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे हे जे झोपेचे सिग्नल हे मेंदूपर्यंत जाणार नाहीत. मेंदूपर्यंत जाणार नाहीत मग मेंदू तो जो हॉर्मोन झोपेचा आहे तो बाहेर देणार नाही आणि जोपर्यंत हॉर्मोन बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागणार नाही. आणि हे हॉर्मोन वेळेवर न आल्यामुळे आपली बायोलॉजिकल क्लॉक ही डिस्टर्ब होते आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे मग हे झोपेच्या समस्या जसं उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोप लागते मग व्यक्तीला, म्हणजे असे क्लॉक डिस्टर्ब होऊन जाते. तर अशा प्रकारे हा उपकरणांचा डायरेक्ट मेंदूशी आणि मेंदूच्या या सगळ्या झोपेशी निगडीत प्रक्रियेसाठी संबंध आहे.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात उजेड आणि झोप याचा हा खूप जवळचा संबंध.
0: नक्कीच नक्कीच, नैसर्गिक आहे. रात्र झाली की आपलं झोप काय येते, कारण उजेड बंद होतो, अंधार पडतो, मेंदू सिग्नल देतो की आता झोपायची वेळ झाली आहे, ते हॉर्मोन रिलीज करा. पण जर आपण लाईट समोर ठेवला तर तो सिग्नल मिळणार नाही.
1: डॉक्टर, झोपेत बरेच लोक घोरतात किंवा काही लोकांना झोपेत बोलायची सवय असते, काही लोकांना झोपेत चालायची सवय असते, तर हा प्रकार काय आहे आणि त्याचा काय झोपेचा संबंध?
0: हा म्हणजे थोडासा बघायला ऐकायला विचित्र वाटतो की व्यक्ती झोपेत ओरडतोय, बोलतोय किंवा चालतोय, तर हा जो प्रकार आहे ह्याला आमच्या भाषेत आम्ही पॅरासोमनिया म्हणतो. पॅरासोमनिया म्हणजे एक वेगळी ऍक्टिव्हिटी जी नॉर्मल नाही आहे, झोपेच्या मध्ये ही आपण अपेक्षित नाही करत, पण मग ही ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्याला आपण पॅरासोमनिया म्हणतो. अधेमध्ये होत असेल तर फारसं त्याला लक्ष देण्याची गरज नाही, पण हे वारंवार होत आहे, रेग्युलर होत आहे, आणि त्यामुळे आता व्यक्ती चालायला लागला, पडला वगैरे म्हणजे कॉम्प्लिकेशन होत आहे, तर नक्की त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. साधारणतः मेंदूला सिग्नल मिळतो की आता आपली झोपेची अवस्था आहे आणि आता उठण्याची अवस्था आहे, त्याला स्लीप वेक सायकल म्हणतो आपण. पण जेव्हा मेंदू कन्फ्यूज होतो की व्यक्ती झोपलेला आहे का जागृत आहे, त्यावेळी ते सिग्नल व्यवस्थित बॅलन्स होत नाहीत, आणि सिग्नल व्यवस्थित बॅलन्स न झाल्यामुळे रात्री झोपे सुद्धा व्यक्ती बोलतो, रात्री झोपे सुद्धा व्यक्ती चालतो. इम्प्रॉपर सिग्नलिंगमुळे हे असे प्रकार होतात, फार कॉमन नाहीत, पण जर हे फ्रिक्वेंटली होत असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जसं ताणतणाव वाढलेला आहे, प्रत्येकालाच ताणतणाव आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध येतो?
0: ताणतणाव आणि निराशा किंवा चिंता, ज्याला आपण अँग्झायटी डिप्रेशन म्हणू, याचा दोन्ही अर्थाने कनेक्शन आहे झोपेशी. जनरली अँग्झायटी डिप्रेशन मध्ये झोप बिघडू शकते, आणि झोप सतत बिघडलेली असेल तर अँग्झायटी डिप्रेशन सुद्धा होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे झोपेचा निद्रानाश किंवा झोपेची समस्या हे या आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा कारणही असू शकतं. आणि ताणतणावामुळे भरपूर शारीरिक मानसिक बदल होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, रासायनिक बदल होतात, त्यामुळे झोपेचं चक्र नक्कीच बिघडतं. डिप्रेशनचं एक प्राईम मूलभूत किंवा मुख्य लक्षण हे आहे की अर्ली मॉर्निंग अवेकनिंग, म्हणजे सकाळी लवकर जाग येते, थोडी झोप लागते पण मग सकाळी सकाळी गरजेपेक्षा पहाटे लवकर जाग येऊन व्यक्ती विचारात राहतो, निराशात राहतो, हे एक डिप्रेशनचं एक मुख्य लक्षण आम्ही बघतो. म्हणजे झोपेची आम्ही हिस्ट्री घेताना या प्रकारे पण ते आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. खूप जवळचा संबंध आहे अँग्झायटी, ताणतणाव, डिप्रेशनचा झोपेशी, एकमेकाशी रिलेटेड आहे.
1: ह्या सगळ्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला झोप सुधारण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे?
0: म्हणजे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर आपण म्हणतो, म्हणजे त्रास झाल्यापेक्षा अगोदरच उपाय करणं गरजेचं आहे, आणि ती सवय आपण आपल्या पुढच्या पिढीला अगोदरच लावणं गरजेचं. आणि आजकाल बघतोय आपण की या सगळ्या गॅजेट्समुळे हे सगळ्या गोष्टी फार डिस्टर्ब झालेल्या आहेत, तर सगळ्यात महत्वाचं एक वेळ फिक्स करून झोपायला जाणे आणि वेळ फिक्स करून उठणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात मी जसं सांगितलं की ती बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीरातली आपल्याला सेट करायची आहे. दुसरी गोष्ट, अवांतर गोष्टी म्हणजे जशा वादविवाहाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या रील्स व्हिडिओ हिंसक आहेत किंवा आपल्या मेंदूला उत्तेजित करू शकतात, असे व्हिडिओ रील्स किंवा स्क्रोलिंग, सोशल मीडिया, चॅटिंग आपण रात्री टाळलेलं कधीही चांगलं. यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर रात्रीची झोप ही येण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे, तर त्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपेचे टाइम याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 3 तासांचा तरी आपण गॅप ठेवला पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे, जास्त हाय कॅलरीज किंवा स्पायसी फूड असू नये. त्याचबरोबर चहा कॉफी, बऱ्याच जणांना संध्याकाळी घेण्याची सवय असते, चहा कॉफी सुद्धा एक उत्तेजक पेय आहे, ते सुद्धा मेंदूला उत्तेजित करून झोपेची समस्या वाढू शकतं. ते स्ट्रिक्टली कमीत कमी 6 तास अगोदरपर्यंत झोपेच्या, समजा 9 ची वेळ झोपेची, तर 3 वाजताच्या नंतर आपण हे पेय घेऊ नये, इतके कटाक्षाने या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढी आपली लाईफस्टाईल चांगली राहील, एक्सरसाइज आहे, वॉक आहे किंवा योग, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण अंगभूत केल्याच पाहिजेत. या सगळ्या सवयींची म्हणजे काटेकोरपणे पालन केलं तर झोपेची समस्या कदाचित येणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याच जणांना दुपारी झोपायची एक सवय असते, मग ही दिवसा झोपेची जी सवय आहे ही योग्य आहे का? जरी ती असली तर ती कितपत घेणं गरजेचं आहे?
0: आता हा जो दुपारच्या झोपेचा प्रश्न आहे हा इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने आपण बघायला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं काम काय आहे, म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती आहे तो कम्प्युटर वर्क करतो किंवा हायली ब्रेन वर्क आहे त्याचं ब्रेन दुपारपर्यंत थकत असेल, सकाळी लवकर उठल्यापासून जो काम करत असेल दुपारपर्यंत थकत असेल, तर त्याला नक्कीच रेस्टची गरज आहे. अशा व्यक्तींनी ज्यांना असं वाटतं की आपला थकवा जास्त होतो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा मेंटल फटीक असो, जर असं जाणवत असेल तर दुपारी थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही, पण ती झोप कमी कालावधीची असली पाहिजे. 15 ते 20 मिनिट मॅक्स, अर्धा तास आपण म्हणूया, पॉवर नॅप ज्याला आपण म्हणतो, की थकलोय मी आता थोडासा आराम करतो, मेंदूला रेस्ट देतो, म्हणजे पुढच्या कामाला माझा मेंदू ताजातवाना होईल, असं करायला काही हरकत नाही. फक्त त्याला वेळेचं बंधन पाहिजे की जास्त वेळ झोप नको, नाहीतर त्याचे परिणाम उलट प्रकारे सुद्धा होऊ शकतात.
1: ते इंडिव्हिज्युअल परिणाम होतात,
0: त्या परिणाम म्हणजे रात्रीची झोप वेळेवर न होणे, बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होऊन जाईल, आणि दिवसा झोप जास्त झाल्यामुळे एक प्रकारचा थकवा किंवा अतिशय डलनेस तुम्हाला जाणू शकतो. जेवण केल्यानंतर झोपल्यानंतर ती जी प्रक्रिया आहे चायपचायची, ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक जे सिंड्रोम म्हणतो, आजार म्हणतो, लठ्ठपणा, हार्टचे डिलिटेड, याही गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे एक शिस्त ठेवून व्यवस्थित त्याचं मोजमाप करून झोपायला काही हरकत नाही ज्यांना या प्रकारची गरज जाणवत.
1: मग वयस्कर लोकांमध्ये त्यांना दुपारची झोप येत असते, तर ते त्या दृष्टीने योग्य आहे?
0: योग्य, थोड्या वेळासाठी योग्य आहे, कारण त्यांची रात्रीची झोप मुळातच कमी झालेली असते नैसर्गिकरित्याच. जसं आपण बोललो की लहानपणाची गरज आणि म्हातारपणाची गरज, झोपेची गरज खूप कमी झालेली असते, तर थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही.
1: डॉक्टर, मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोपेच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात? बरं,
0: लहान मुलांमध्ये झोप ही जास्त तासांची आवश्यक आहे. रात्रीची झोप 10 ते 12 तासांची झोप त्यांना गरजेची आहे, कारण त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त असते, खेळणं हे या गोष्टी, त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या तेवढा आराम मिळणं गरजेचं आहे. थोडं यंग एजमध्ये आपण गेलो, यंग ॲडल्टमध्ये, तर झोपेची जी अवधी आहे तो कमी होतो, 8 तासांचा 9 तासांचा असू शकतो, आणि वयोवृद्धांमध्ये तो अजून कमी होऊन 5-7 तासांची झोप सुद्धा सफिशियंट आहे.
1: डॉक्टर, आजकाल मधुमेह म्हणा किंवा हृदयविकार, बीपी हे जास्त प्रमाणात आपल्याला व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध आहे?
0: झोपेशी याचा खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे. झोप जर आपली दीर्घकाळापर्यंत डिस्टर्ब असेल, झोपेचं कार्य व्यवस्थित होत नसेल, तर आपली बॉडीची रिकव्हरी, जसं आपण म्हटलं त्याचे कार्य रिपेअरिंग, ते व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर व्यक्तीचा ब्लड प्रेशर वाढणे किंवा हार्टवर स्ट्रेस येणे, तणाव येणे, हार्टचं कार्य वाढणे, यामुळे हार्ट रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. जागरण झाल्यामुळे मग अवेळी जेवण करणे, रात्री जागरण झालं की आपण काही ना काही खातो, मग हाय कॅलरीज डाएट होते, जेवणाच्या वेळा चुकतात, चयापचय क्रिये, मेटाबॉलिक प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा हे सारखे आजार, आणि या आजारांमुळे येणारं ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज यासारखे आजार, याचा स्ट्रॉंग रिलेशन आहे. जापनीज लोकांचं आपण कुतूहल करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य आहे, 90-100 वर्ष ते अगदी ठणठणीत जगतात. त्यामागे त्यांचा जीवनशैलीचा तर रोल आहेच, आहाराचा आहेच, काही अनुवंशिकता सुद्धा असेल त्यांच्या जीन्समध्ये, पण त्याबरोबर त्यांनी झोपेला खूप अनन्यसाधारण महत्व दिलेले. जापनीज लोकांमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात फॅमिली मेंबर सुद्धा, म्हणजे का तर एकमेकांना डिस्टर्ब होऊ नये, एकमेकांची झोप एकमेकांच्या हालचालीमुळे किंवा कोणाला घोरण्याचा त्रास असेल किंवा कोणी वॉशरूमसाठी उठलं तर डिस्टर्ब होऊ नये, हा त्यांच्या मागचा हेतू असतो. म्हणजे एवढं प्रायोरिटी ते झोपेला देतात. वेगवेगळ्या रूममध्ये झोपणं शक्य नसेल तर एकाच रूममध्ये छोट्या बेडवर ते वेगवेगळे झोपतात. हेतू हाच की व्यवस्थित झोप झाली पाहिजे, म्हणजे तेवढं आपण लक्ष देऊन झोपेला महत्व देणं गरजेचं.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही बोलताना जसं उल्लेख केला की जे लोक नाईट शिफ्ट करतात तर त्यांच्या झोपेचं सगळं तंत्र बिघडतं थोडक्यात, ह्या लोकांनी झोपेचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे?
0: जसं मी म्हटलं की आपली बायोलॉजिकल क्लॉक त्यांना त्याप्रमाणे सेट करावी लागेल. इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे आपल्याला बोलणं, सांगणं आणि त्यांना करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता रात्रीची त्यांची झोप होत नसेल 10 दिवस कंटिन्यू, 7 दिवस त्या शिफ्टनुसार, तर दुसऱ्या दिवशी त्यांना झोप घेणं गरजेचंच आहे. नक्कीच ती तेवढी परिपूर्ण नैसर्गिक झोप नसेल जी रात्रीची झोप असेल, पण त्यांनी दिवसा त्या प्रकारे 5-7 तासांची चांगली झोप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी फॅमिली मेंबरने पण त्यांना कॉपरेट करणं गरजेचं आहे, कारण दिवसा मग बाकी जे कामं चालू असतात, आवाज, गोंधळ, यामुळे सुद्धा त्यांची झोप डिस्टर्ब होऊ शकते. पण त्यांनी सुद्धा झोपेला महत्व देऊन, झोप रात्री होत नसेल तर दिवसा घेणं खूप गरजेचं आहे.
1: सगळ्यात महत्वाचं डॉक्टर की झोपेच्या गोळ्या ह्या घेणं कितपत योग्य आहे,
0: हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा केव्हा पेशंट आमच्याकडे, मानसोपचार तज्ञांकडे येतात आणि आम्ही म्हटलं की आता तुम्हाला गरज आहे, एक झोपेची गोळी देतो, तर असं बघतात की जसं काही आम्ही त्यांना पॉइजन देण्यासाठी सांगतोय या पद्धतीने, एवढी त्यांची रिॲक्शन ही असते. पण एक लक्षात घ्या, झोपेच्या गोळ्या म्हणजे काही एवढं घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये, जर तुम्ही त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेत असाल. कारण तज्ञ तुमच्या सर्व सिच्युएशनचा, तुमच्या प्रॉब्लेमचा, तुमच्या कंडिशनचा इव्हॅल्युएट करून तुम्हाला जो योग्य डोस आहे तो डोस देणार. आणि ह्या ज्या औषधी यासाठी बनवल्या आहेत की तुम्हाला जर झोप सगळे प्रयत्न करूनही येत नाही आणि झोप तर झाली पाहिजे, तर ह्या औषधीचा उपयोग त्यासाठीच बनवलेल्या आहेत. कॅन्सरच्या किमोथेरपीचे आपल्याला माहिती किती साईड इफेक्ट आहेत, म्हणजे लोक त्रासून जातात, पण ते घ्यावी लागते कारण गरजेची आहे. इन सेम वे ह्या पद्धतीने याचा भाव न करता गरज असेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच या औषधी घेतल्या पाहिजेत. तज्ञ तुम्हाला तो डोस व्यवस्थित ऍडजस्ट करून देतील, व्यवस्थित कालावधीसाठी देतील आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला सुद्धा देतील.
1: डॉक्टर, निरोगी आणि गुणवत्तापूर्ण झोपेसाठी आपण सर्वसामान्य लोकांना काय संदेश द्याल?
0: झोपेचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. जर आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा हे मानतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो, तर झोप ही आपल्याला नैसर्गिक देणगी आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची. त्यामुळे त्या दृष्टीने झोपेकडे बघणं आणि शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे जे जीवनशैलीतले बदल आहेत, लेट नाईट जागणे, स्क्रॉलिंग करणे, आहार व्यवस्थित ठेवणे, झोपेच्या वेळा पाळणे, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्धं आरोग्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही ह्या सगळ्या सवयी पाळल्या तर.
1: खूप छान डॉक्टर अमित. डॉक्टर अमित, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना झोपेचं महत्व आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 4 वाजतायत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला कार्यक्रमात ऐकूया वैशाली म्हाळे यांच्या स्वरात वैभव जोशी यांचं हे गीत आहे. सुभजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट बटरफ्लाय.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोलमाल चित्रपटातील वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गुरु ठाकूर यांचं हे गीत आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वर श्रेया घोषाल यांचा.

0: हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत होतं. क्षितिज पटवर्धन यांचं संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी. चित्रपट दगडी चाळ. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 4:30 होत आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. या अंतर्गत लावण्य रंग आज ऐकूया भाग 65.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 9वा भाग आपण ऐकणार आहोत. सोंगाड्या चित्रपट तयार तर झाला, पण त्याच्या चित्रपट प्रदर्शनाचं काय? आधी बरेच दिवस त्याला वितरकच मिळत नव्हता. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या विविध ठिकाणी झालेल्या प्रयोगातून जे पैसे मिळाले त्या पैशातूनच हा सोंगाड्या चित्रपट त्यांनी पूर्ण केला होता. त्यांच्या श्रमाचे 2,00,000 रुपये त्यावेळेला खर्च झाले होते. बरेच दिवस सोंगाड्या चित्रपट डब्यातच पडून होता. सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी वितरकांसाठी ट्रायल शो करण्यापायीच दादांचे श्रम आणि पैसा खर्च होत होता, पण चित्रपटाला हात लावायला कुणी धजत नव्हता. दत्ताराम गायकवाड हे तेव्हाचे यशस्वी निर्माते, त्यांचे अनेक कौटुंबिक पट चाललेले, ते दादांचे मित्र होते. त्यांनी एके दिवशी दिग्गज वितरक आणि निर्मातेही गुलशन राय यांच्याकडे दादांना नेलं. त्यांची कचेरी तेव्हा नाझमध्ये होती. सकाळी 11 वाजता दादा नाझ स्टुडिओमध्ये त्यांच्या भेटीसाठी गेले. तब्बल 4 तास ते बाहेर ताटकळत बसले होते. शेवटी 3 वाजता दत्ताराम गायकवाड यांच्या शब्दाखातर त्यांनी केवळ मेहरबानी म्हणून दादांची फक्त 5 मिनिटं भेट घेतली आणि निगेटिव्हसह सोंगाड्या अवघ्या 65,000 विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यामध्ये सर्व हक्क आलेच. खरं तर हा व्यवहार खूपच हातबट्ट्याचा होतोय. आपण खर्च केलेले 2,00,000 तरी आपल्याला मिळावेत असा दादांनी आग्रह धरला. पण एरवी चित्रपट भंगारातच जाणार आहे तेव्हा जे मिळतंय ते घेणं शहाणपणाचं असं दादांना वाटलं. दादा आल्या पाऊली मागे फिरले. मग मात्र त्यांनी मनाशी निश्चय केला, 2,00,000 खर्च झालेच आहेत, त्यात आणखी 1,00,000 खर्च करू, आपली इच्छा जोरात आहेच. मग स्वतःच चित्रपटाचं वितरण करायचं त्याने ठरवलं आणि तसंच केलं. सोंगाड्या स्वतःच लोकांसमोर आणला आणि चमत्कार म्हणजे सर्वत्र त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं. ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातली गाणी सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. ऐकूया हे गीत.

मुंबईमध्ये दादरचं कोहिनूर चित्रपटगृह दोन चित्रपटांचा गॅप भरून काढण्यासाठी त्यांना 4 आठवडे मिळाले होते. तेव्हा कोहिनूरलाही डिमांड होताच. दादांच्या सोंगाड्यानं तिथं 4 आठवडे हाऊसफुल्ल गर्दी खेचली. चित्रपटगृहाच्या करारानुसार 4 आठवड्यानंतर सोंगाड्याला कोहिनूर चित्रपटगृह सोडणं भाग होतं. पण आणखीन 4-6 आठवडे आपला चित्रपट अशीच गर्दी खेचेल अशी दादांना खात्री होती. पण मुदत वाढवून मिळत नव्हती. मग गजाननराव शिर्के यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. एक मराठी चित्रपट तुफान गर्दीत चालत असताना त्याला मध्येच चित्रपटगृह सोडावं लागावं हे बाळासाहेबांना अन्यायकारक वाटलं. ते मग आपल्या संघटनेसह दादांच्या मागं सर्व सामर्थ्यानिशी राहिले. त्यामुळं मग सोंगाड्या चित्रपट कोहिनूरमध्ये 32 आठवडे मुक्काम ठोकून होता. हेच या चित्रपटाचं अतुलनीय यश असं म्हणायला हरकत नाही. एक धमाल असं गाणं आपण ऐकूया.

माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा दादा कोंडके यांच्यावरती जो लोभ जडला तो शेवटपर्यंत कायम होता. पुण्याच्या खडकवासला इथल्या दादा कोंडके यांच्या नव्या स्टुडिओचं उद्घाटन बाळासाहेबांनी मीनाताईसह खास उपस्थितीमध्ये राहून केलं. त्यावेळेला गजाननराव शिर्के हेही होते, ते दादांचे स्नेहीच होते. याशिवाय अनेक मार्गदर्शक, हितचिंतक सगळे काही होते. दादांनी त्यांच्याबरोबर दोन गुजराती चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. त्यातल्याच चंदू जमादारच्या दिग्दर्शनानंच मेहुल कुमार यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आजच्या घडीला मेहुल कुमार हे हिंदीतले एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. दादा कोंडके यांनी नाझ बिल्डिंगमध्ये जेव्हा आणखीन एक मजला वाढवण्यात आला होता त्यावेळेला पडेल ती किंमत मोजून त्यांनी स्वतःच्या वितरण संस्थेसाठी प्रशस्त जागा घेतली आणि गुलशन राय यांच्या वितरण कचेरीवरच्याच मोठ्या जागेमध्ये कामाक्षी चित्रपट वितरणाची कचेरी थाटली. मात्र दादांनी नाझमध्ये कधीही पाऊल ठेवले नाही, त्यामुळं स्वतःच्या कचेरीत जाण्याचा प्रश्नच आला नाही. दादा कोंडके यांनी दोन गोष्टी कटाक्षानं पाळल्या. एक म्हणजे ते स्वतः कधीही छोट्या पडद्याच्या वाट्याला गेले नाहीत, दूरदर्शनसाठी साधी प्रतिक्रियाही त्यांनी दिली नाही आणि आपला एकही चित्रपट छोट्या पडद्यावर दाखवण्यासाठी दिला नाही. त्यामुळे एक झालं की दादांच्या चित्रपटांचं आकर्षण त्यावेळेला कायम राहिलं. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

दादा कोंडके हे खरं तर स्वयंभू कलावंतच होते. त्यांनी स्वतःतच आपल्याला घडवलं, अविश्रांत परिश्रम घेऊन स्वतःला बहुश्रुत केलं, चतुरस्र बनवलं. त्यामुळं कुणी त्यांची अडवणूक केली किंवा कुणी त्यांना सोडून गेलं तरी प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःला सावरून नव्या विटीसह नवा डाव मांडला. कलात्मकतेच्या लेबलाखाली निरस विदूषक रंगवण्यापेक्षा लोकांना खळखळून हसवणारा सोंगाड्याच त्यांनी सजीव करणं पसंत केलं. या कलाप्रवासात किती आले किती गेले याची त्यांनी कधी गणतीच केली नाही. सावरकर सदनामध्ये राहिल्याचा परिणाम असेल, जे आपल्याबरोबर राहिले त्यांना घेऊन ते पुढं गेले, जे मागं राहिले त्यांचा कधीही त्यांनी विचार केला नाही. मात्र मार्गामध्ये आडवे आलेल्यांना त्यांनी खड्यासारखं दूर भिरकावलं. दादा जसे अपघातानंच चित्रपट निर्माते बनले तसेच ते दिग्दर्शकही बनले. त्याचं काय झालं, सोंगाड्या चित्रपटाच्या पाठोपाठ आलेल्या एकटा जीव सदाशिव ही खूपच चालला या दोन्ही चित्रपटांचे लेखक वसंत सबनीस, दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी आणि संगीतकार राम कदम या तिघांनीही एकदमच दादांची साथ सोडली. ती का सोडली हे कधीच कळलं नाही. यावरती दादांचं म्हणणं असं, त्यांना वाटायचं की आपण दादा कोंडके यांना घडवलंय, चित्रपटसृष्टीमध्ये उभं केलं असं या तिघांना कदाचित वाटत असावं.

हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटाद्वारे ते लोकांसमोर आले. त्यामध्ये संगीतकार राम कदम नव्हते, पण शांताराम बापूंच्या पिंजराला संगीत दिल्यापासून राम कदमांनी दादांची साथ सोडली होती. दादा अनपेक्षितपणे एकाकी पडले, पण भालजी पेंढारकर यावेळीही त्यांच्या मदतीला आलेच. त्यांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी दिग्दर्शनाची सूत्र हातात घेतली. संगीतकार प्रभाकर जोग यांच्यासह सगळाच चित्रपटासाठीचा संच प्रभाकर पेंढारकर यांच्या मनाप्रमाणेच जमवला गेला. तेव्हा फिल्म डिव्हिजनमध्ये नोकरीला असल्यानं त्यांनी दिनेश या नावानंच दिग्दर्शन सुरू केलं. कथा दादा कोंडके यांचीच होती. गीतकार जगदीश केबुडकर यांनी दादांबरोबरच लेखन करताना पटकथा देखील लिहिली. दिनेश यांचे संवाद अंजना मांजरेकर, आजही हिंदीतील चरित्र अभिनेती म्हणजेच अंजना मुमताज, हिन बिनायिका. चित्रपटाचं नाव आंधळा मारतो डोळा. दादांचा हा तिसरा चित्रपटही वसंत सबनीस, गोविंद कुलकर्णी, राम कदम आणि उषा चव्हाण नसूनही तुफान गाजला. त्यातलं हिलपोरी हिला या गाण्याने तर धमाल उडवून दिली.

टीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला गो फैशन मराठी सोब

सपदर वाऱ्याशी उरतो बग बगून जीव धार धारतो सपदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे

मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। हे प्रसारण आपण AIR

0: मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत. सायंकालीन सभेमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाईन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. त्यावर झेंजीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजपा घाबरला आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे. ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 27 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार मंगला वैद्यनाथन यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन, राग अमृत बेहाग बिलहारी आणि अठाणा. त्यांना मृदंगमची साथ केली आहे देवानंद मेनन याने. ताल रूपक ताल, कंद चापू आणि आदिताल. ऐकूया कलाकार मंगला वैद्यनाथन यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन, राग अमृत बेहाग बिलहारी आणि अठाणा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार मंगला वैद्यनाथन यांनी कर्नाटक शैलीत व्हायोलिनवर वाजवलेला राग अमृत बेहाग बिलहारी आणि अठाणा त्यांना मृदंगमची साथ केली होती देवानंद मेनन यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हाय हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी। आजच्या आपल्या भागात एक अशी व्यक्ती आली आहे जिची पर्सनॅलिटी एकदम धडाडीची आहे, एकदम निर्भीड आहे आणि जिचं देशावर जीवापाड प्रेमही आहे, अशी सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच अतिशय मनमोकळेपणाने बोलणारी आपली रिद्धिकाताई। आणि आज आपण तिच्या जिद्दीबद्दल, आयुष्याबद्दल, तिच्या सब लेफ्टनंट होण्याच्या विलपॉवरबद्दल खूप गप्पा मारायच्या आणि या करिअर पाथविषयी सविस्तर डिस्कशन पण करायचं। सो ताई, वेलकम टू युववाणी आणि फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण सध्या तू 6 महिन्यांचं नेव्हीचं ट्रेनिंग पूर्ण करून आली आहेस आणि खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ती। तू काय सांगशील आम्हाला या सगळ्या जर्नीबद्दल, काय काय गोष्टी फेस केल्यास, तू काय काय गोष्टी एक्सपिरियन्स केल्यास?
1: जी प्रोसिजर असते मला जर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करायचं असेल तर बेसिक तुमची रिक्वायरमेंट जी आहे, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं, प्लस जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नसाल तर तुम्ही MBA MSc जरी असाल तरी तुम्हाला एंट्रीज मिळू शकतात, पण एक स्पेसिफिक तुमचा वेगळा कोर्स असेल तर मिळेल। आता जसं की इंजिनिअरिंगचं जे केडर्स आहेत, केडर्स म्हणण्यापेक्षा जे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर स्पेसिफिक त्यांची रिक्वायरमेंट असते की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असावी। मग आता माझं जे केडर आहे ते नेव्हल कन्स्ट्रक्टर केडर आहे, त्या नेव्हल कन्स्ट्रक्टर केडरसाठी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असावी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मरीन इंजिनिअरिंग, असे बरेचसे इंजिनिअरिंगचे आहेत, त्यातून तुम्ही झालेलं असावं। तसेच बाकीचे जे आहेत पायलट एंट्रीज जे आहे, त्या पायलट एंट्रीसाठी तुम्ही BSc चालता, प्लस त्यांची अदर रिक्वायरमेंट असते की तुम्ही BSc एक स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊन केलेला असावा, प्लस तुमचा एक व्होकेशनल सब्जेक्ट असावा त्यासाठी। ते जर तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल तर BSc थ्रू पण तुम्ही पायलट एंट्रीसाठी जाऊ शकता, असं आहे।
0: मला सांग, तू BTech मेकॅनिकल पण केलं आहेस ना, त्याचा कसा वापर झाला तुला तिकडे, म्हणजे ते सगळं नॉलेज बेनिफिशियल ठरलं का तुला तिकडे?
1: आता BTech मेकॅनिकल माझं झालेलं आहे, मेकॅनिकल ब्रँच ही कोअर ब्रँच आहे। तुम्ही मेकॅनिकल ब्रँच जर असाल तर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता, कुठेही अप्लाय करू शकता म्हणण्यापेक्षा त्याचे एक्सपोजर्स खूप आहे, म्हणजे IT कंपनीजमध्ये जरी जायचं असेल तरी तुम्ही तिकडे पण जाऊ शकता। तुम्हाला फाउंड्रीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही फाउंड्रीमध्ये पण जाऊ शकता। आता डिफेन्सचे जे मोस्टली एक्झाम्स असतात त्यात मोस्टली मेकॅनिकल इंजिनियर्स जास्त, कारण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज पण असतं आणि मेकॅनिकलला असं म्हटलं जातं की इफ यू आर एबल टू डू मेकॅनिकल इंजिनिअरिंग देन नो इंजिनिअरिंग इज काही अवघड नाही आहे मेकॅनिकल इंजिनिअरसाठी।
0: काही मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला अशा साध्या आणि सरळ वाटतात ग, पण खूप चॅलेंजेस आले असतील ना तुला? आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्ट्रगलिंग फेसमधल्या व्यक्तीसाठी एकच सोल्युशन असू शकतं कदाचित, की त्यांनी कन्सिस्टंट राहिलं पाहिजे। तर तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये अशी कुठली एक गोष्ट होती की ज्यामुळे तू सतत मोटिवेट व्हायचीस की येस, आपल्याला सगळ्यामध्ये कन्सिस्टंट राहायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला रोज सातत्याने व्यवस्थित करायची आहे?
1: कन्सिस्टन्सी गरजेची आहे, कारण आता जेव्हा माझा SSB इंटरव्ह्यू जो झाला, जे म्हणजे जी प्रोसिजर आहे ज्यातून मी सिलेक्ट झाली आहे, त्या प्रोसिजरमध्ये मेडिकल जेव्हा माझ्या टेस्ट झाल्या त्यात मला सांगितलं गेलेलं की तुझं जे वेट आहे ते ओव्हरवेट आहेस तू इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी। पण मला आधीपासूनच होतं की काहीतरी देशासाठी करायचं आहे, आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट, मतलब काहीतरी करून मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, छोटं का होईना देशासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे। त्यासाठी मी आधी जी माझी ऑर्गनायझेशन होती CMET, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, तिथं पण मी काम करत होते, पण ते इनडायरेक्टली मी कॉन्ट्रीब्यूट करत होते।

0: मग मला डिरेक्ट कॉन्ट्रीब्युशन हवं होतं म्हणून मी जे एस एस बी थ्रू इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर परत मेडिकल्स आले. मेडिकल्समध्ये त्यांनी सांगितलं ओव्हरवेट आहे, मग ते ओव्हरवेट कमी करण्यासाठी जी लागणारी घेतलेलं आहे मी जे काही 86 केजीपासून मी 60 पर्यंत आली आहे, मग ते जे माझ्यासमोर मोटिवेशन होतं की नाही आपल्याला इंडियन नेव्ही जॉईन करायचीच आहे, काहीतरी करायचं आहे, दॅट मेड मी कन्सिस्टंट. कॉन्स्टंटली मला ते दिसत होतं की तुला जॉईन करायचं आहे, तुला जॉईन करायचं आहे, यू शुड बी कन्सिस्टंट.
1: ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच, कारण इतकी विल पॉवर असेल ना सगळ्यांमध्ये तर खरंच खूप चांगली गोष्ट होईल ग. आणि मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पहिलीच तुझ्याशी मोठी परीक्षा असेल की एका महिन्यात 86 to 64 पर्यंत ट्रान्सफॉर्मेशन करायचं सोपं नाही आहे ना. किती काय काय काय काय वेगवेगळ्या गोष्टी तुला फेस कराव्या लागल्या असतील. ही प्रोसेस खरंच आम्हाला ऐकायला आवडेल की तू काय काय अशा गोष्टी केल्यास की तू एवढ्या कमी वेळामध्ये इतकं मोठं टार्गेट कम्प्लीट करू शकलीस.
0: जसं मला तिथून सांगितलं, जो इंटरव्ह्यू असतो 5 दिवसांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात तर सगळ्या स्टेजेस माझ्या क्लिअर झाल्या म्हणूनच रेकमेंड झाले. रेकमेंडेशन झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टमध्ये तुमचा जो शेवटच्या दिवशी कॉन्फरन्स असतो त्यामध्ये तुम्हाला एक समोर मेडिकल ऑफिसर बसलेला असतो, तो तुम्हाला सांगतो की तुमचं काय काय फिट आहे, काय काय अनफिट आहे. मग त्यात मला त्यांनी सांगितलं की तुझं वेट ओव्हर आहे 20 केजीजनी, तो तुला ते कमी करायचं आहे. तिथून मला त्यांनी सांगितलं, मग तिथून माझा एस एस बी होता विशाखापट्टणमला, एन एस बी वायझॅग, तिथून मला यायला 2 दिवस लागले कारण फ्लाईट्सचे तिकीट करायचे आहेत आणि तुला असं लगेच नाही मिळणार आई मोक्याला की घरी जायचं आहे, फ्लाईटचं तिकीट करा. मग मला तिथे 1 दिवस थांबावं लागलं. मग मी फ्लाईटनी 2 दिवस माझे त्याच्यात वाया गेले. आणि मेडिकल जेव्हा टेम्पररी रिजेक्शन मिळतं तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम पिरियड दिलेला असतो की तेवढ्या वेळेत तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून वजन कमी करून प्रेझेंट करायचं 42 डेजच्या आत. ते करण्यासाठी माझे 2 दिवस ऑलरेडी वाया गेले. परत 3रा दिवस माझा वाया गेला डायटिशियन शोधण्यात. डायटिशियनला मी अप्रोच केलं, त्यांनी मला त्यांचा डायट दिला, त्याचा उपयोग झाला, थोडाफार उपयोग झाला, पण 20 किलो कमी करायचं होतं. जर त्या पद्धतीने गेले असते तर मग मला वर्षभर लागलं असतं कमी करायला. माझा जर्नी डे जो स्टार्ट झाला तो 37 म्हणजे T-37 झाला. माझं रुटीन होतं की पहिल्यांदा जो आठवडा होता 4 आठवडे बाकी, माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे होतं 712 कॅलरीजचं डायट. 712 कॅलरीजचं डायट पहिल्या आठवड्यात झालं, ते 3-4 किलो माझं वजन कमी झालं. त्याच्यानंतर 2रा आठवड्यात मला अजून कमी हवं होतं, मग त्या कॅलरीज मी कमी केल्या. मोस्टली तुम्हाला जेव्हा वेट कमी करायचं असतं तुम्हाला कॅलरी काउंट करून खायचं असतं. 2रा आठवड्यात मी केलं त्यांच्या 400 कॅलरीज, तसंच 3रा आठवड्यात मी केले 200. शेवटी असं झालं की वेट खूपच स्टॅग्नंट व्हायला लागलं. मग जेव्हा माझं वेट म्हणजे ऑन द बॉर्डर आलं की अराउंड 63-64 तेव्हा मी माझं पूर्ण वॉटर कटआउट केला. शेवटचे 2 दिवस मी आपलं कफ सिरपचे जे छोटे छोटे 5 ml जे कंटेनर्स असतात ना ज्याच्यातनं आपण औषध पितो त्याच्यातनं मी पाणी पिलंय, एक एक कंटेनर फक्त. तसं करत करत शेवटी तिथे मी जेव्हा गेले कमांड हॉस्पिटल पुणे, तिथे मला रिपोर्ट करायचं होतं की असं असं माझं वजन कमी झालंय. मग मी तिथे गेले, तिथे कर्नल सत्यशोम शुक्ला होते, त्यांनी मला विचारलं की म्हणजे त्यांनी विचारलं की बच्चे क्या हुआ क्यों आयो, कारण मी गेलेले तिथे विदाऊट पॅन्ट शर्टमध्ये गेले नव्हते, फॉर्मल्समध्ये गेले नव्हते. मी गेले होते तिथे एक फ्रॉक घालून गेलेले जो हार्डली 250 to 200 ग्रॅमचा असेल, कारण मी जर ते घालून उभारले तर त्याचं वेट जास्त व्हायला नको कपड्यांचं. मग अख्ख्या हॉस्पिटलमध्ये मी अशी एकटी होती की ते फ्रॉक घालून मुलगी फिरतीय कोण आहे ही, आणि पूर्ण ते चेहऱ्यावरचं तेज गेलेलं, ओठ कोरडे पडलेत कारण मी 2 दिवस पाणी पिलेलं नाही आहे की वजन वाढू नये. मग ते स्वतः एवढे शॉक होते की तू एवढं करतीयस की काय म्हणजे किती वेट किती होतं तुझं? मी त्यांना सांगितलं की असं असं 86 होतं, त्या 86 वरून मी आता 20 किलो कमी करून आली आहे. मग ते स्वतः एवढे शॉकमध्ये होते की त्यांनी जे वेईंग मशीन जे स्केल असतं जिथं ते बाहेरून आपण चालतो व्हरांड्यातून तिथं आणून त्यांनी ठेवलं आणि मग मला त्याच्यावर उभं राहायला सांगितलं. आणि विदाउट काही करता त्यांनी मला सांगितलं, ओके बच्चे बैठ जाओ, जाओ तुम घर जाओ, 20 किलो कमी किया और क्या कर चाहिए. म्हणजे त्यांचं असं होतं की तू 20 किलो कमी केलंच आहे आणि तुझ्या आता ट्रेनिंगमध्ये अजून कमी होईल, फिट तर तू ऑलरेडी झालीच आहे आणि तुझं जे डिटर्मिनेशन किंवा कन्सिस्टन्सी आहे म्हणजे खूपच आश्चर्यजनक होतं त्यांच्या त्यांच्यासाठी की कसं काय केलं आहे. आणि असं होतं की मी आता माझं एज एवढं म्हणजे सध्याचं एज एवढं काही नाही आहे माझं, 24 24, आणि जेव्हा मी रेकमेंड झाली तेव्हा 23 होतं. मग त्या वयात इतर मुलं फिरतायत, खातायत, पितायत आणि त्यात मी खातीये कच्च्या पालेभाज्या, मीठ नसलेलं जेवण, रात्रीचं जेवणच नाही. मग ते कसं केलं असं विचारत होते. त्यांच्याकडे मला पण नव्हतं काही सांगायला त्यांना की कसं काय मी केलं आहे.
1: खरं सांगू, माझ्याकडे यासाठी शब्दच नाही आहेत आत्ता. कारण अगं, हे फक्त आणि फक्त असं देशावरती निस्वार्थीपणाने प्रेम करणारी माणसं करू शकतात. म्हणजे बघ ना, असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचं सगळं पर्सनल लाईफ किंवा सगळंच रादर स्वतःला त्याग केला आहे या देशासाठी. सामान्य माणसांनी सुरक्षित राहावं, सगळ्यांना सगळं छान, त्यांची त्यांची कुटुंब असावेत, काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत आपल्या जनतेला, म्हणून ते इतके झगडतायत प्रत्येक लेवलवरती. ही खूप सॅल्यूट करण्यासारखी गोष्ट आहे त्यांना. मला सांग, असा कुठला पॉईंट होता जिथे तुला असं वाटलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्य पुढचं मला हेच करायचं आहे? तुला असं हे कुठल्या पॉईंटला जाणवलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्यभर मला हेच करायला खूप आवडणार आहे?
0: आता जिथे मी काम करायचे, जे मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्ष मी जिथं इंटर्नशिप केली सीमेटला, सीमेटचं लोकेशन DRDOच्या बॅक साईडला आहे पुण्यात, पंचवटीमध्ये ARD, पाषाणला ARD आहे, आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट अँड एस्टॅब्लिशमेंट. तिथे सगळे वेपन्स वगैरे जे असतात ते तयार केले जातात. तिथे जेव्हा मी कामाला जायचे तेव्हा सॉर्टीज चालू असायच्या. सॉर्टीज म्हणजे जे फायटर जेट्स वगैरे असतात त्यांचं चालू असायचं वरून फिरणं, किंवा जे काय ट्रेनिंगचं असायचं पार्ट. मग तेव्हा खूप फॅसिनेटिंग वाटायचं ते. मग ते बघून बघून, किंवा जेव्हा जेव्हा काही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये बाहेरचे लोक यायचे, मग ते डिफेन्समधले असायचे, कारण त्यांना रिक्वायरमेंट असायची की काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करून आम्हाला तुम्ही द्या. जसं की आता मी जे केलेलं आहे माझ्या टीमसोबत सीमेंटमध्ये असताना, एक हीटिंग पॅड टाईप आम्ही केलं आहे जे की तुम्ही एखाद्या आयसी एरियामध्ये असाल जिथं बर्फ होतो, स्नोफॉल होतो जास्त, मग तिथे कसा प्रॉब्लेम येतो की शिप्सवरती तुमचं जे बर्फ साठलेला असतो तो डीआयसिंग करायला खूप वेळ लागतो. डीआयसिंग म्हणजे ते जर तुम्हाला शिप पुढे न्यायची असेल तर तो बर्फ वितळवायला हवा आणि तो पुढे जायला, म्हणजे तसंच शिप पुढे जाईल. मग ते करण्यासाठी असंच थोडंसं आम्ही डोकं लावून तो एक हीटिंग पॅड तयार केलेला. मग हे जेव्हा मी माझं सांगितलं, माझा जेव्हा SSB चा इंटरव्ह्यू होता त्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलं की असं असं आम्ही तयार केलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना हेच आवडलं असावं की हिच्याकडे टेक्नॉलॉजी पण आहे, हिच्याकडे कसं वापरायचं आहे ते पण आहे, देन वाय नॉट चूज हर असं मला वाटतं. आणि SSBचा माझा इंटरव्ह्यू चाललेला 2.5 तास. त्या 2.5 तासात मला त्यांनी माझ्या सगळं विचारलं, लहानपणापासून मी काय केलं आहे, माझ्या घरचे काय करतायत, मग तुला इथेच का यायचं आहे, बाहेर तू खुश नाही आहेस का, अजून तू का येणार आहेस, तुला कशा पद्धतीने तू माझ्या म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये मदत करू शकते. मग ह्या प्रश्नाला मी त्यांना जेव्हा हे उत्तर दिलं त्याच्यानंतर त्यांनी फक्त माझ्याकडे एक छोटंसं स्मित दिलेलं आणि मग माझा इंटरव्ह्यू संपलेला.
1: तुला आत्ता स्वतःकडे बघताना तुझं जे वर्जन आहे आणि तुझं जे लहानपणीचं वर्जन होतं त्याला तू कसं कम्पेअर करशील? म्हणजे तू जेव्हा लहान होतीस तेव्हा तुला असं वाटलेलं का की आपण मोठे होऊन इतकं काहीतरी सुंदर करणार आहे आणि

0: काहीतरी आपण देशाला देणार आहे. तू कसं कम्पेअर करशील दोन्ही तुझ्या व्हर्जन्सना?
1: जे माझं लहानपणीचं व्हर्जन आहे ते थोडंसं पॉलिश्ड म्हणीन मी आत्ता, म्हणजे आत्ताचं जे व्हर्जन आहे माझं ते पॉलिश्ड व्हर्जन आहे माझ्या लहानपणीपेक्षा. लहानपणापासून माझी अशीच स्वप्न होती की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मी आठवीतच ठरवलेलं म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना सांगत फिरायचे की मला नेवल इंजिनियर व्हायचं आहे, नेवल इंजिनियर व्हायचं आहे. पण मला जेव्हा मी अटेम्प्ट करायला गेले तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी होऊ शकते नेवल इंजिनियर. कारण बाकीचे जे माझ्यासोबतचे होते, माझे सिनियर म्हणा किंवा माझे जे कलिग्ज होते किंवा माझे जे कोर्समेट्स बॅचमेट्स जे होते, त्यांना लागत होते 10, 11, 9 असे अटेम्प्ट. आणि मला असं होतं की माझं तर काही होणारच नाही आहे, मी तर पहिल्यांदाच निघाली आहे, माझं का होईल. पण मला आतून पण असं कुठेतरी वाटत होतं की नाही, आपलं होऊन जाईल. म्हणजे दोन कॉन्ट्रॅडिक्टरीज माझ्या डोक्यात स्टेट्स चालू होत्या की होऊ पण शकतं नाही पण होऊ शकतं. पण मोस्टली माझा कल होता की होणारच आहे, असं काय अवघड आहे. म्हणजे जी माझी सुरुवातीपासूनची विचार करण्याची पद्धत आहे किंवा प्रोसेसिंगची जी पद्धत आहे माझी की काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, परत जा म्हणतील घरी, ते कुठंतरी मला असं वाटतं की माझा जो नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे तो मला खूप उपयोगी पडतो. आणि जे मी मॅनिफेस्ट करत राहते ते होतंच होतं, एवढं मला माहिती आहे. म्हणजे मला जर विचाराल की काय तुझ्या सक्सेस मागे, तर मी असं म्हणेन की मॅनिफेस्टेशन इज द की. इफ यू आस्क युनिवर्स की आय वॉन्ट टू डू धिस, देन द युनिवर्स बेंड्स इन फ्रंट ऑफ यू अँड इट गिव्ज यू इफ यू आर वर्थ इनफ. तुम्ही जर त्याच्या लायक असाल किंवा तुम्ही तेवढे एफर्ट्स घेतले असाल तर नक्कीच तुम्हाला ते मिळतं. मला आता असं विचार करताना वाटतं की मी कायच केलंय की काय मिळून गेलंय असंच आहे. पण जेव्हा इतर बघतात आणि इतर जण ऐकतात मला किंवा मी काही सांगतीये जे मी केलंय, तेव्हा त्यांना असं खूप एक्साइटिंग वाटतं, काहीतरी वेगळं केलंय असं वाटतं. पण मी ते असं मनापासून केलंय, माझे पूर्ण एफर्ट्स दिलेत, मग ते मला जे पुढचे मला येत आहेत ऑब्स्टॅकल्स त्याच्या पुढं काही वाटतच नाही.
0: दिस इज सो ट्रू. कारण आपण आपलं जेव्हा एखाद्या कामावरती खूप प्रेम असतं तेव्हा तिथे कष्ट घ्यायला आपल्याला काहीच संकोच नाही वाटत. पण ह्या सगळ्या करिअर पाथमध्ये तुझ्या पेरेंट्सचा रोल काय होता आयुष्यात?
1: पेरेंट्सचा रोल जर सांगायचं झालं तर माझे बाबा, त्यांचं ऑक्युपेशन प्रोफेसर आहेत. लहानपणापासूनच आमच्या घरात टेक्नॉलॉजी किंवा नवनवीन काय असेल ते त्याच्यावर कसं असतं इतर घरांमध्ये की नवीन वस्तू आली की ती घरात येते. आमच्याकडे ती नवीन वस्तू घरी आली, समजा जर एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणाल तुम्ही, ती घरी आली तर ती कशी बनली आहे, त्याचा वापर कुठे कुठे होतो, त्यात काय वापरलंय, म्हणजे सुरुवातीपासून माझं टेक्निकलकडे जास्त कल होता. कारण घरात बाबा फिजिक्सचे प्रोफेसर आहेत आणि त्यांची PhD पण टेक्निकलमध्येच झालेली आहे. सगळी इन्स्ट्रुमेंटेशन सेटअप्स वगैरे ते बनवत राहतात. सध्या त्यांनी थोडासा आराम दिला आहे ह्याला, पण कॉन्स्टंटली त्यांचं पण काम चालूच असतं. म्हणजे त्यांची अशी एक काय म्हणू शकतो आपण, लहान मुलांसारखं आहे की उत्सुकता ह्याच्यात काय असेल, मग हे कसं असेल, मग ते जे काय आहे त्यांच्यातलं ते माझ्यात पण थोडंसं आहे की का, कसं, कशासाठी, अजून पुढे काय करता येईल आपल्याला यात. मग तो जो उत्सुकतेचा जो आहे तो माझ्यात पण आलेला आहे थोडासा भाग त्यांचा. नंतर मग माझी आई हाऊसवाईफ आहे, पण तिची जी डिटर्मिनेशन म्हणा किंवा हे केलंच पाहिजे का नाही होत आहे, काय म्हणू शकतो आपण,
0: त्यांचा पण नेव्हर गिव्ह अप
1: वाला ॲटिट्यूड आहे किंवा कुठेही कमी पडू नये. इमोशनली जास्त माझी आई नाही आहे, जे की माझे बाबा त्याचे अपोजिट आहेत, जास्त इमोशनल आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या बाळाला काही त्रास होऊ नये, मग तसं आईचं नाही आहे. मग आईकडनं मला असं मिळालेलं आहे की जास्त हळवं होऊ नये, इमोशनली तू स्ट्रॉंग राहावी, मग ते मला सगळीकडं फायदा मिळतो. मग अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला आई वडिलांकडनं मिळालेल्या आहेत. म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स रे माझं.
0: नाही, मला असं वाटतं ना, प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबर व्हायला आरसे दाखवतील, किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्याबरोबर?
1: तसं जर बघायला गेलं तर मोस्टली मला आई आणि बाबा हे दोघंच जे आहेत ते मोस्टली गाईड करतात. कारण कितीही काही झालं तरी तुम्हाला तुमचे घरचे असतात शेवटपर्यंत, हे तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही शाळा कॉलेज सोडता. मित्र असतात ॲट सम पॉईंटपर्यंत, काही काळापर्यंत ते असतात. त्याच्यापुढे जर बघायला गेला तर तुम्ही रात्रीचे 12 वाजू दे 1 वाजू दे तुम्ही उठून जरी गेला त्यांच्याकडे घरच्यांकडे, तर तुम्हाला घरचे असं म्हणत नाहीत की ए जा मला झोपायचं आहे, ए जा मी थकली आहे, असं कोणीही म्हणणार नाही. मग जेव्हा काही मला अडचण येते, मोस्टली ज्या काही अडचणी असतात त्या आधी मी स्वतः सॉल्व्ह करायला बघते. मग त्या अशा काही अडचणी नसतात की त्या तिथपर्यंत जातील घरच्यांपर्यंत, पण जर अगदीच असलं तर पहिल्यांदा मी बाबांना सांगते आणि जर बाबा नसतील तर मग आईला सांगते. मोस्टली असं होत नाही कारण मी आधीच ते विस्तारून टाकते जे काही असेल ते.
0: ओके. काही मला असं वाटतं ना, प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबर व्हायला आरसे दाखवतील, किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्याबरोबर?
1: तसं जर सांगायचं झालं तर आयडल असावा असं म्हणतात, पण माझं असं म्हणणं आहे की मला माझ्यातलं बेस्ट व्हर्जन द्यायचं आहे. मी मान म्हणजे असं दुसऱ्या असा माझा एक सिंगल कोण आयडल नाही आहे, असे भरपूर पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याकडनं मी वेचत राहते त्यांचे जे काही चांगले गुण असतील ते. मला मोस्टली जे इन्स्पायर करतं ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयडल, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे, द वे ही वॉज प्रीचिंग एव्हरी वन, किंवा त्यांचं जे रूल करण्याची पद्धत होती ते रूल वाटतच नव्हतं. ते प्रत्येक घरातल्याला असं वाटत होतं की कोणतरी मोठा माणूस आपल्याला सांगतोय असं कर तसं कर. मग मला असं नकोय की कोणी माझ्या दबावाखाली येऊन माझी कामं ऐकावीत, किंवा समोरच्याला असं वाटू नये की ही जबरदस्तीने सांगतीये किंवा ही दादागिरी करतीये. मग असा माझं असं कोणी आयडल नाही आहे, पण जर सांगायचंच झालं तर आय वॉन्ट टू वॉक ऑन द पाथ्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज.
0: खरं सांगू तर ह्या विचारांनी ना तू खरंच खूप पुढे जाणार आहेस, कारण आत्ता तू अशा सगळ्या लोकांना मोटिवेट केलं आहेस जे कदाचित सेल्फ अनालाइज त्यांनी केलंच नसेल किंवा त्यांना माहितीच नसेल की त्यांच्या कपॅसिटीज काय आहेत. तू ह्या सगळ्या प्रवासात इतके चॅलेंजेस फेस केलेस आणि ह्या खूप सुंदर, मला असं वाटतं की तुझ्याकडून ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की कुठलाही प्रॉब्लेम समोर आला तरी त्याला फेस करूनच तो सॉल्व्ह करायचा, कुठेही पळून न जाता किंवा अत्यंत कॉन्फिडेंटली त्या प्रॉब्लेमला ॲनालाइज करायचं आणि तो सॉल्व्ह करूनच शांत बसायचं. आणि हा खरंच खूप चांगला माइंडसेट आहे जो प्रत्येक व्यक्तीने फॉलो केला पाहिजे आयुष्यात त्याच्या. आणि तू सगळ्या प्रश्नांची इतकी जेन्युअनली उत्तरं दिलीस, इतक्या मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या तुझ्या आयुष्याबद्दल किंवा सगळंच कसं असायला हवं आत्ताच्या लोकांनी, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर एनकरेजिंग अस. आणि येस, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आत्ता ह्या मुवमेंटला अशा आपल्या देशात खूप लोक आहेत ज्यांनी त्यांचं आयुष्य बलिदान केलं या देशप्रेमासाठी. आणि आत्ता अशा प्रत्येक नागरिकासाठी जे अत्यंत जागरूक आणि प्रामाणिकपणे या देशात जगतात, अशांसाठी आज आपण एक गाणं ऐकूयात. आशा भोसलेंनी गायलेलं सैनिक हो तुमच्यासाठी.
2: भारतीय नागरिकाचा

मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जिद्दीबद्दल खूप गप्पा मारल्या. या पुढच्या भागात या करिअर पाथविषयी सविस्तर डिस्कशन होणार आहे, त्यामुळे ऐकायला विसरू नका आकाशवाणीचं युववाणी. धन्यवाद.

युववाणी हा युवकांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर 6:05 दिल्या जाणाऱ्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: अभी आप सुन रहे थे विविधा कार्यक्रम के अंतर्गत देशभक्ति पर आधारित वार्ता, ऐसी है मेरे देश की मिट्टी। आज के इस कार्यक्रम में आपसे रूबरू थे रचनाकार राजेंद्र पांडे। इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे राजू कुमार भारती।
1: विविधा हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता।
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
1: श्रोते हो, एक निवेदन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत। या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे। निवेदन संपलं।
4: सन 1820-1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या।
5: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता। या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं।
4: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या। नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता।
5: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष, म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती। रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते।
4: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM Rainbow आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल।

0: सुरक्षा कवच मिळवा हो।
1: नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चार वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रो की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं चार वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. चार वर्षांखालच्या मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलंय. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असं सरकारनं म्हटलं आहे. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातनं आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेलं युद्ध युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ती लढाई आहे असं ते म्हणाले. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता आहे हे समाजानं समजून घ्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांबद्दल मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. नवी मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी CBD बेलापूर इथं प्रहरी इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटरचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही साहित्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असे स्पष्ट आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाही आहे. शेतकऱ्याला लागणारी माती येते रॉयल्टी घ्यायची नाही आहे. शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही. शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठलंही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत.
0: राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 1 सप्टेंबरपासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलंय. अंगणवाडी आणि शाळांमधल्या बालकांची आरोग्य तपासणी, तपासणीची गुणवत्ता आणि आजारी बालकांना वेळेवर मोफत उपचार तसंच शस्त्रक्रिया मिळणं यावर यात भर दिला जाणार आहे. उपसंचालक स्तरावरून रोज 50 पालकांशी थेट संपर्क साधून उपचारांची पडताळणी केली जाईल तसंच या योजनेतल्या वाहनांना GPS लावणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलातच ठेवायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारीही त्यांच्यासोबतच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करणार आहे. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज ठेवायचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन आतापासूनच करावं असंही त्यांनी सांगितलं. शंभरावं साहित्य संमेलन पुढच्या शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत सामंत यांनी संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन त्यांनी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100व साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. यासाठी ते आज दुपारी पुण्यात पोहोचले. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं समाजमाध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात काल मध्यरात्री झटापट झाली. यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अभाविपच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतली मागणी पूर्ण करण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याकरता सहकारी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारनं परवानगी दिल्यास लवकर गाळप सुरू करून बाजारात नवीन साखर उपलब्ध करून देऊ असं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सध्याच्या साखरेच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखान्यांना विशेष फायदा झाला नसल्याचंही महासंघानं म्हटलंय. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी एनटीएस ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. राज्य सरकार जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहे. या उद्योगांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित ल्यू शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार होती. आज सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात धानोरा तालुक्यात सर्वाधिक 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 17.2 मिलीमीटर पाऊस पडला. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

पूर्वा बाम आणि सहकारी यांनी गायलेलं हे स्वच्छता गीत आत्ता आपण ऐकलं. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वर्ष 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. त्याअगोदर देशभरात विविध क्षेत्रांमधील सहकार्यासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पुणे मुंबईसह चेन्नई जयपूर आणि गांधीनगर इथं वेगवेगळ्या विषयांवर आयोजित ब्रिक्स बैठकांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारत अध्यक्षपद भूषवत असलेल्या ब्रिक्स परिषदेची यंदाची संकल्पना क्षमता नवनिर्मिती सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण ही आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांना एकत्र आणून एक मजबूत आणि सुरक्षित भविष्य घडविण्याचा भारताचा मानस आहे. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अगोदर भारतात अनेक मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यातील तामिळनाडूतल्या चेन्नई इथं 21 ऑगस्टला 14वी ब्रिक्स विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. पुण्यात देखील 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान 12वी ब्रिक्स दळणवळण मंत्री आणि आयसीटी कार्यगटाची बैठक पार पडली.

0: तर राजस्थानमधील जयपूर इथं 20 ते 21 ऑगस्ट दरम्यान पर्यटन मंत्री आणि कार्यगटाची ब्रिक्स बैठक झाली. या बैठकांमध्ये झालेली चर्चा आणि भारतानं यात मांडलेली भूमिका याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबईच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदेश सामंत यांनी सांगितलं.
1: सर्वात आधी म्हणजे जयपूरमध्ये जी बैठक झाली ती ब्रिक्स देशांच्या उद्योग मंत्र्यांची बैठक झाली. यात MSME, सौर ऊर्जा क्षेत्र, स्टार्टअप्स यासारख्या विषयांचा विचार केला गेला. भारताने यात इन्क्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच्यामुळे वेगवेगळ्या स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी असेल किंवा सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणं असेल यासारख्या विविध गोष्टी होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक दक्षिणेला म्हणजे ज्यात आपण ग्लोबल साऊथ म्हणतो याला सुद्धा एक मोठा फायदा होईल. म्हणजेच ग्लोबल साऊथमधले जे जे देश आहेत यांना विकसित देशांवर अवलंबून न राहता विकसनशील देशांना एकत्र येऊन तिथल्या लघु आणि मध्यम उद्योगांना एकत्र उद्योगांच्या विषयीची संधी निर्माण करणं हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय चेन्नईमध्ये जी बैठक पार पडली ती विज्ञान संशोधन क्षेत्रासंबंधीची बैठक पार पडली. यात सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात नक्कीच संशोधन तंत्रज्ञान यामध्ये ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन काम करण्यावर चर्चा झाली. यात ब्रिक्स सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून तरुण वैज्ञानिक आणि नवीन जगासाठी उपयोगी अशा कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि असे कार्यक्रम राबवण्याचा मानस या सर्व सदस्य देशांनी दाखवला. आपण जर पाहिलं तर विज्ञानात आजकाल हवामान बदल, ऊर्जा, औषध निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य असेल, शेती असेल या सगळ्याचा एक मोठा सहभाग असतो. आणि ब्रिक्स देश ज्यात बहुतांश विकसनशील देश आहेत हे विकसित देश एकत्र येऊन स्वतःच्या फायद्यासाठी आणि जगाच्या फायद्यासाठी सुद्धा एका प्रकारचं फ्रेमवर्क निर्माण करतील किंवा एखाद्या प्रकारची व्यवस्थेची निर्मिती करतील असा या सर्व गोष्टींचा उद्देश आहे. आणि म्हणूनच चेन्नईत पार पडलेल्या या विज्ञान संशोधन आणि इनोव्हेशन या बैठकीने आता या पुढचा कुठेतरी मार्ग प्रस्तावित केला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पुण्यात जी बैठक झाली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबर सिक्युरिटी या अत्यंत महत्वाच्या विषयावर झाली. यात ब्रिक्स देशांचे कम्युनिकेशन मिनिस्टर्स म्हणजेच जनसंपर्क मंत्री सहभागी झाले होते. यात ऑफकोर्स सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल, भविष्यातली कम्युनिकेशन तंत्रज्ञान असेल या सर्वांविषयी चर्चा झाली. आणि आपण जर पाहिलं तर भारताने अगदी UPI असेल किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल यात विशेषतः कमी खर्चात डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा, आर्थिक संधी उपलब्ध करून देणं यात भारताने जी कामगिरी केली आहे याचा फायदा ब्रिक्समधल्या विकसनशील देशांना आणि ब्रिक्सच्या पलीकडे जाऊनही विकसित देशांना सुद्धा होऊ शकतो ही या बैठकीची फलनिष्पत्ती आपल्याला म्हणता येईल. विविध देशांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करणं आणि डिजिटल उद्योग उभारणं यासाठी सर्व बैठका महत्वाच्या ठरू शकतात. पण या सगळ्याचा एक महत्वाचा फायदा जर आपण बघायला गेलो तर आजपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसित देशांवर आधारित आपल्याला दिसते. आणि आपण यासाठी सुद्धा जर वित्त पुरवठा पाहिला तर ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत, या आजही विकसित देशांच्या अंमलाखाली किंवा त्यांच्या टाचेखाली असल्याचं आपल्याला दिसतं. अशा वेळेला ब्रिक्स बँकेच्या माध्यमातून पर्यायी वित्त पुरवठा करणं किंवा जागतिक प्रश्नांवर भांडवल उपलब्ध करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येणं याच पद्धतीने भविष्यात काही प्रमाणात डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न ब्रिक्सच्या माध्यमातून करणं हा ब्रिक्स देशांचा प्रयत्न राहिला आहे. याशिवाय ब्रिक्समध्ये मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. म्हणजे आपण भारत पाहिलं, चीन पाहिलं, ब्राझील पाहिलं किंवा नव्याने सामील झालेले इंडोनेशिया असेल, इजिप्त असतील, सौदी अरेबिया असतील यासारख्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अशा वेळेला आपण विकसित देशांच्या बाजारपेठांवर अवलंबून न राहता ब्रिक्सच्या बाजारपेठांचा फायदा हा विकसनशील देशांना आणि विशेषतः ब्रिक्स देशांना व्हावा यासाठी सध्या ब्रिक्स गट प्रयत्नशील आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या पलीकडे जाऊन ग्लोबल गव्हर्नन्स असेल, इथे UN सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच सुरक्षा परिषदेत ब्रिक्सच्या देशांना आणि जागतिक दक्षिणेला आवाज प्राप्त करून देणं आणि सुरक्षा परिषदेत एक प्रकारचा बॅलन्स किंवा समतोल आणण्याचे सुद्धा प्रयत्न हे ब्रिक्स गटांकडनं केले जात आहेत. आणि याच सर्व गोष्टींचा विचार करता ब्रिक्स परिषदेचं महत्व आणि भारताकडे असलेलं 2026 अध्यक्षपद महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: श्रोते हो, पुणे चेन्नई आणि जयपूर सोबतच मुंबईत आणि गुजरातमधील गांधीनगर इथं 19 ऑगस्टपासून वेगवेगळ्या कार्यगटांच्या 2 दिवसीय ब्रिक्स बैठका पार पडल्या. यामधल्या मुंबईत आयोजित परिषदेत वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांनी सहभाग घेत चर्चा केली, तर गांधीनगरमध्ये युवा नेते, उद्योजक आणि प्रतिनिधींची परिषद पार पडली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ अक्षय रानडे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: या बैठका म्हणजे गांधीनगर येथे झालेली ब्रिक्स युवा परिषद बैठक व युवा शिखर परिषद आणि मुंबई येथे झालेली ब्रिक्स वित्त व मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची तिसरी बैठक. माझा मूलभूत मुद्दा असा आहे की या दोन्ही बैठका वेगवेगळ्या विषयांवर असल्या तरी त्याला एका व्यापक भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे. इथे ब्रिक्सला अधिक लोककेंद्रित, तंत्रज्ञान अभिमुख आणि वित्तीय दृष्ट्या सक्षम आणि ग्लोबल साऊथच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ बनवणे हे आहे. भारताने आपल्या 2026 अध्यक्षतेसाठी बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही चौकट स्वीकारली आहे. ही फक्त एक आकर्षक घोषणा नसून ती राजकीय सुरक्षा, आर्थिक, वित्तीय आणि लोकांमधील संपर्क या ब्रिक्सच्या सहकार्याच्या 3 स्तंभांना जोडणारी कार्यनीती आहे. आता गांधीनगर येथे 19-20 ऑगस्टला झालेल्या ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि युवा शिखर परिषद बैठक हे वरवरून जरी आपल्याला युवा प्रतिनिधींचं एकत्रीकरण वाटत असलं तरी परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर हा एक युवा कूटनिधीचा भाग म्हणून आपण बघायला हवा. तर युवा कूटनिधी म्हणजे प्रामुख्याने पुढच्या पिढीत जे लोक नेतृत्व करणार आहेत, म्हणजे आज जे विद्यार्थी असतील, संशोधक असतील, स्टार्टअप उद्योजक असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, ते उद्या शासन, उद्योग, तंत्रज्ञान आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणारे युवा लोक असतील, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क हा दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे असं मला वाटतं. गांधीनगरच्या बैठकीत शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार क्षमता, सर्वसमावेशक विकास इत्यादी गोष्टींवरती भर देण्यात आला. ह्याला आपण जनरली सॉफ्ट पॉवरच्या दृष्टिकोनातून बघतो. हे विषय जरी आपल्याला आता सॉफ्ट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते राष्ट्रीय सामर्थ्याशी थेट जोडलेले आहेत. ज्या देशाची युवा लोकसंख्या कुशल, आरोग्यदृष्ट्या सक्षम आहेत, त्या देशाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतासाठी याचे विशेष महत्व एवढ्यासाठी आहे की भारत दीर्घकाळापासून विकासाचे मॉडेल हे केवळ परकीय मदत किंवा आयातित तंत्रज्ञानावर अवलंबून नसून त्याला पर्यायी मार्ग शोधणारे याच्या विचार मांडताना आपल्याला सातत्याने दिसतं. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असतील, नवउद्योग असतील, कौशल्यावर आधारित विकास असेल किंवा सामाजिक कल्याणासाठी डिजिटल एकीकरण असेल, यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरती भारताने ब्रिक्स भागीदारांसोबत सहकार्याच्या रूपात इच्छा मांडलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या अध्यक्षतेत ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क, विज्ञान व संशोधन भांडार आणि युवा स्टार्टअप प्लॅटफॉर्म सारख्या उपक्रमांवर देखील भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पण गांधीनगरची बैठक त्यामुळे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उदाहरण जसे आहे तसेच ते एक दीर्घकालीन कूटनिधी आणि दीर्घकालीन इंटरेस्ट मध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने देखील आपण बघितले पाहिजे. आता मुंबईतील ब्रिक्स वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची जी तिसरी बैठक झाली तिला आपल्याला एका वेगळ्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा त्याचा जर का धोरणात्मक आपण दृष्टिकोन बघितला तर तो बऱ्यापैकी व्यापक आहे आणि एकंदर आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेला पूरक आहे असं मला वाटतं. तर वित्त मंत्रालय आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने संवाद करतात त्यात जागतिक आर्थिक अस्थिरता असेल, चलनाविषयक प्रश्न असतील, वित्तीय स्थैर्य असेल किंवा एकंदरच विकासासाठी संसाधनांचा समावेश असे वेगवेगळे विषय चर्चेला असतात. ही बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेचा भागही आहे. आज जरी आपण एकंदर जागतिक आर्थिक व्यवस्था बघितली तर तिथे काही मर्यादित चलन जसे डॉलर यांचा प्रभुत्व आपल्याला दिसून येतो. ह्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांसाठी एक मोठा प्रश्न असा आहे की आपला परस्पर व्यापार अधिक सुरक्षित, स्वस्त आणि त्याला स्थैर्य कसं मिळवून देण्यात येईल, याच संदर्भात सीमापार देयक अधिक जलद आणि कमी खर्चिक करण्याची देखील गरज ब्रिक्स राष्ट्रांना भासते. आता स्थानिक चलनातून व्यापार देयकांच्या शक्यतांवर चर्चा केली म्हणजे डॉलरला उद्या आपण बाजूला सारतोय अशातला तो भाग नाही किंवा आज भारत डॉलरला काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय असं देखील बघून चालणार नाही. ती व्यवहारातील जोखीम कमी करणं किंवा चलनातील जी चढउतारांचा जो परिणाम असतो त्याला कमी करण्यासाठी एकत्रित काही पर्याय शोधता येतील का, ह्या पार्श्वभूमीतून त्याला आपल्याला बघणं गरजेचं आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेनेही सीमापार देयक सुलभ, जलद आणि स्वस्त करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की वित्तीय स्वायत्तता जे आपण म्हणतो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतून अलुप्त राहणं असा त्याचा अर्थ नाही. उलट ती जी जागतिक अर्थव्यवस्था आहे त्यात अधिक समान अटींवर सहभाग कसा घेता येईल, व्यापारासाठी अनेक पर्याय कसे निर्माण करता येतील, देयक संरचना अजून सक्षम कसे करता येतील आणि विकासासाठी विश्वासार्ह वित्त पुरवठा उपलब्ध कसे करता येईल ह्यावर भर देणं त्याच्यात अभिप्रेत आहे. भारताच्या अध्यक्षतेतील जी लवचिकता या संकल्पनेचा जो संबंध आहे तो ह्याच पुरवठा साखळी, आरोग्य, ऊर्जा आणि इतर व्यवस्थापन आणि आर्थिक धक्क्यांना सामोरं जाण्यासाठी संस्थात्मक क्षमतेशी जोडली जाणारी आहे. या दोन्ही बैठकींचा तिसरा आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो संदर्भ आहे तो ग्लोबल साऊथची आहे. ग्लोबल साऊथ ही फक्त भौगोलिक संज्ञा आज नाही, ती आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांच्यातील अनेक विकसनशील देशांच्या विकासात्मक चिंता, प्रतिनिधित्वाची मागणी आणि न्याय जागतिक व्यवस्थेची आकांक्षा व्यक्त करण्यासाठीचं एक राजकीय संकल्पना आहे. भारत ब्रिक्सच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो, ती म्हणजे जागतिक निर्णय प्रक्रियेत हे जे विकसनशील राष्ट्र आहेत ह्यांचा आवाज, त्यांच्या लोकसंख्या, त्यांची आर्थिक क्षमता आणि त्यांच्या विकासांच्या गरजेच्या प्रमाणात ऐकला जातो आहे का, आणि जर तो ऐकला जात नसेल तर त्याला एक संघटित कृती आपल्याला काय म्हणून प्रत्युत्तर देता येईल, अशा दृष्टीने देखील भारत ब्रिक्स ह्या समूहाकडे बघ. गांधीनगरमध्ये झालेली युवा परिषद असेल किंवा मुंबईत झालेली वित्तीय सहकार्यांवर भार देण्यासाठीची परिषद असेल, या दोन्ही गोष्टींना आपण ह्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या परिप्रेक्ष्यातूनच बघितलं पाहिजे.
0: श्रोते हो, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार होऊन या संघटनेत इजिप्त, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नव्यानं समावेश झाला. ब्रिक्सच्या या विस्तारानंतर भारताकडे प्रथमच ब्रिक्सचं अध्यक्षपद आलं असल्यानं त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. या सर्व बैठकांमध्ये भारतानं मांडलेली भूमिका ही जागतिक बाजारपेठेत ग्लोबल साऊथ राष्ट्रांच्या हिताचं रक्षण करणं आणि जागतिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेनं उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, मध्यमलहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
1: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
4: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी माहिती ऐकणार आहोत। ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
5: श्रोते हो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषीपूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। शेतीमध्ये मुलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधतेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयामध्ये, कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी मुलांच्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनींमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशाप्रकारे आहे, कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेतमजूर काम करणाऱ्या महिला। शेती हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रिया सहभाग, हे सगळे कामं शेतकरी महिला करीतच असतात। त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबाचा आहे। त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात। प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिला करत असतात। केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम हे पुरुषांवरती असतो। एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे। तिसरा विषय घेतला कुक्कुटपालन, हा जो प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यामध्ये ह्या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो। या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो। आता दुसरा विषय असा आहे की शेतकरी मध्ये सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत। आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जातात। त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काय बियाणे असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे। त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांचं कार्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे। शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत, प्रामुख्याने आपण पाहिलं तर पारंपरिक ज्ञानामध्ये त्या अडकलेल्या पाहायला मिळतात। त्यांचा बाहेरच्या जागेशी संपर्क कमी आढळून येतो। आजच्या काळात थोडा वाढलेला आहे, परंतु एकंदरीत थोडा संपर्क त्या कमी पडतात। आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती आणि गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात, तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकरता भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्ध त्यांना कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत। अशा वेळी महिलांना संघटित होऊन कृषी आणि कृषीपूरक व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे। त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावयाची योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे। यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण सामाजिक बाबींविषयी काय सांगतील आपल्याला। तर प्रथम म्हणजे आता सामाजिक सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांना ज्ञानाचं भांडार त्यांच्यावर उपलब्ध होईल, त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तरी आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते। शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रबंधन होणं आवश्यक आहे। सर्वांना आपल्याला माहिती आहे पाण्याचं महत्त्व सर्वात जास्त महिलांना माहीत असतं।

0: घरातील पाण्याचं व्यवस्थापन जर करायचं, त्यांना ते शेतामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट पर्यावरण. पर्यावरणात आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल, त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की आजीबाईचा बाटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात. आजीबाईच्या बाटवा म्हणजे ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाबरोबर तिची समाजासाठी उद्धाराचं काम करत असते. अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये, शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसार आणि अवलंब करणं यासाठी फार महत्वाची गरज आहे. आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेतजमीन नावावर असणाऱ्या मुलांप्रमाण अत्यल्प आहे. जे आपण ऍग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% मला शेती करतात, ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भाडेतत्वावर शेती करणाऱ्या मुलांचा समावेश आहे. एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत, ज्यांच्याकडे फार कमी शेतजमीन आहे. जी पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे ती त्याला आपण कारणीभूत असं पण म्हणू शकतो, कारण आपल्याकडे पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाही आहे, तर त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं, त्या संबंध जोडणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही, त्यामुळे त्याचं सक्षमीकरण नाही, त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो, त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत विविध धोरणामध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करण्यावर त्यांचा भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्त्व शासनाने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवणं, त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती, पशुधन व बिगर काष्ट उत्पादनं, बाजारपेठेची जोडणी यावरती यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे. आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा यांचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट, त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट व उत्पादक कंपन्यांमार्फत बाजारपेठी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे की जमीन धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. PM किसान योजना. या लाभासाठी जमीन मालकी व इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांनासुद्धा या ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण ठरणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामुळे प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशीपालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजकांना बनवण्यावरती भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना, ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेशी जोडणं, ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला किसान सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातनं मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय, ज्याच्यामध्ये पशुपालन, दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन, खाद्य व्यवस्थापन व विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन, याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडीपालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री, याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशीपालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन व प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, त्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे. त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती, त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की जो पारंपरिकरित्या सुरूच आहे, लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादनं आहेत त्यामध्ये जॅम जली बनवणं, आणखीन प्रक्रिया उद्योग, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता, ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते, रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे, त्यामुळे नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं, ज्यामध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहेत त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या, धूप, जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावामध्ये जे सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आर्थिक स्तरीय, शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जे काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन, पाणी, मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे, त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्यातून मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळं डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेव्या, कोरड्या पापड तयार करणं, मसाला तयार करणं याच्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकतात. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशक, बीजोत्पादन याच्यामध्येही महिलांना पुढाकार घेण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग, म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घर बसल्या आपण मोबाईलच्या द्वारे, कोणत्याही ॲपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो हे ज्ञान शेतकरी मुलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तर त्यांनी अवगत होऊन त्या संदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात पुरवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना, त्याच्यामध्ये कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचा तो योजनांची माहिती त्यांना देत असते, शिबिरांद्वारे, प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय व इतर शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडिया या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पातळीवर काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो. महिलांच्या नावावरती जमीन व मालमत्तेची मालकी वाढवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची एक आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधनं उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालत येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आजकाळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकत्रित कृषी विद्यापीठं, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदरीत समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषीपूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चितच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात

0: जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणांवर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशकं आली, आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे नेमका, आपल्या संस्कृतीला पुढे नेणार कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यानविद्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर.
1: नमस्कार सर.
0: जाधव सर, देशी वाण खरं तर ही आपली संस्कृती आहे, हे देशी वाण म्हणजे आपण कोणत्या वाणांना देशी वाण म्हणता येईल बरं?
1: शेतकरी बंधू भगिनी, आपण देशी वाण किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असे जी म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे संकरित असाही नाही, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काही केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
0: अच्छा, वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होतं त्याचंच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशी वाण.
1: बरोबर
0: सर. मग देशी वाण आणि संकरित वाण ह्यात काय फरक आहे बरं?
1: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रजिस्टर असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता ह्याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही, हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरितमध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही, तर हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया तुम्हाला वापरता येतात.
0: सर, पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा हे देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने का प्रयत्न करतोय?
1: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन त्याला लागणारे जे अन्न कडधान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या त्या कृषी विद्यापीठांचं काय असतं, आणि तसा तो संकरित तंत्र वापरून उत्पादन चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशी वाणाचं काय वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळतं जुळतं घेतं, त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळून घेतं, आणि ह्या सगळ्यातून काय होतं, नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण इपिडेमिक डिसीज म्हणतो, त्या त्या रोगाला ते काय करतात, प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होत आहेत, आणि या दृष्टीने कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती, खाद्य संस्कृती आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, अन्नद्रव्यांचं प्रमाण, त्यांचा कणखरपणा, या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
0: अच्छा, म्हणजे देशी वाणांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे, आणि हे अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्याला देशी वाणांचं संवर्धन करायचं नाही का?
1: कारण असं असतं, जैवविविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचा अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात, आणि देशी वाणाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते, तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो खाद्यपदार्थांची हे करतो. परंतु वैशिष्ट्य कोणतं आहे तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे धनधान्य आहे ते वापरलं जातं हे वैशिष्ट्य आहे. कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट कशी की देशी वाण हे कणखर अगोदर सांगितले. एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये हे आढळतं सर उदबत्ता डिशी बरोबर. त्याच्यानंतर तुमचा स्टेम बोरर आहे भातावर तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असतं.
0: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे.
1: देशी वाणाचे जे संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही फर्टिलाइज दिलेली नाही औषधं दिली नाही तर ते तग धरू शकत नाही अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय आहे की याचं उत्पादन तुलनेने कमी येतं संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं. परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखं काही नाही आहे. कारण संकरित बियाणं म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे रंग आहे स्वाद आहे या दृष्टीने इम्प्रूव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी बांधतो मानतो परंतु याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्की वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं सकस आहाराच्या तुलनेने बघितलं त्याची शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर अन्न बघितलं तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं. मग
0: आणि आपल्याला आता ज्यावेळी विषमुक्त अन्न द्यायचं आहे आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्याला देशी वाणांचं संवर्धन हे गरजेचं आहे आणि देशी वाणांचीच लागवड करून भले तिथं उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र
1: बर
0: आणि जे उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी खरं तर आपली संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
1: खूप धन्यवाद.
2: देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. प्रधानमंत्री किसान

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता.

0: पामेला जैन आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकलं.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
3: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
6: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्यपदक. क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेअंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे. दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं

झाली. शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली. भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. ब्रिक्सच्या क्रीडामंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली. युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉ मुरुगन यांनी केलं. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते. महिलांकडे मुलगी, पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले. महिला या कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे असं ते म्हणाले. हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबात ठेवू पाहतो असं ते म्हणाले. देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात. 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो. 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात. सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात. देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17,500 कोटी खर्च करावे लागतात अशी आकडेवारी त्यांनी या संवादात मांडली. परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्टपर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला. या तपशीलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे. या ठेवी अंतर्गत सुमारे 65 अब्ज 39 कोटी अमेरिकी डॉलर इतकं परकीय चलन देशात आलं आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्टपर्यंत आणखी 7 अब्ज 45 कोटी अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9 अब्ज 9 कोटी अमेरिकी डॉलर वाढून 716 अब्ज 90 कोटी अमेरिकी डॉलर या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली 2 मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी 3 स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं
मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहेळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

0: सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्यपदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोराफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे सर्व कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सावित्रीबाई घाडगे आणि पार्टी यांनी गायलेलं हे लोकगीत.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया संत दादू अनुसे आणि मंडळी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.
1: सुंबरान.

0: 你家人这样咋了嘞？
1: 我呀啦，你家人这样咋了啦？
0: 我的呀，家呀那个哪吒，我的呀，家呀那个。

0: विचार चालला लग्नाचा त्या वेळेला
1: आन बाप्पाला लागली बोलाय त्या वक्ताला बर का
0: आन जलमजोड हा चलम चुडा असला पाहिजे हिदवापणा नसला पाहिजे मला आयोपणा राहिला पाहिजे त्या वेळेला आज्ञा दिली किला त्या वेळेला निघून चालली वनाच्या टायाला
1: गेली असताना बर का
0: आणि तप्तर झाला आगळ त्या वेळेला
1: काय प्रकार घडलाय त्या वक्त
0: आणि रणखांब विजला इंदर डगलं त्या वेळेला एवढ्यात काय प्रकार घडला त्या वेळेला
1: प्रकार घडलाय त्या वक्ताला
0: आणि 33 कोटी या देवान्या 33 कोटी या देवान्या।

0: लोकाता मदल्या कया ताला ते तप मा गया धरले
1: गया नारीना तप मा गया धरल्याला
0: पया जया सोदाला तुम्ही मा गया जावावे
1: तुम्ही मा गया जावावे
0: शव कया नंदीवा निगुण हत या

0: गावे हे कमलया बोलावे भजया बाईगा बोलया लया लागले केशव कया नंदीला केशव कया नंदीला
1: केशव कया नंदीला केशव कया नंदीला
0: नम जोड़या सावा इधव बनया नसावे मालम गया घावावे
1: मालम गया बरतारा मालम गया घावावे
0: अनिंद्र सबला काय प्रकार घडला त्या वेळेला
2: अंगंचा प्रकार घडलाय त्या वक्ताला बर का
0: आणि केशव नंदीला हा बोलून घेतला देवानी त्या वेळेला
2: काय केलं त्या वक्ताला बर का
0: आणि तपाच्या हा शोधाला गेलं पाहिजे मान्यव खंडाला असं म्हटल्यानंतर केशव नंदी गेला निघून वनाच्या ठयाला
2: बोलाय त्या वक्ताला बर
0: आणि तपाच्या जवळ जाऊन लागला बोलाय पर्वतीला आणि एवढ्यात काय प्रकार घडला त्या वेळेला
2: प्रकार घडलाय त्या वक्ताला बर का
0: आणि कशा बद्दल तप धरलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे मला असं म्हटल्यानंतर पर्वता लाडली बोलाय केशव नंदीला
2: आणि काय होती बोला त्या वक्ताला बर का
0: जलम जोडा जलम चुडा असला पाहिजे विधवापणा नसला पाहिजे अयोपणा राहिला पाहिजे त्या वेळेला दिलं वचन नंदीनं त्या वेळेला तप सोडलं पार्वतीनं त्या वेळेला बसली केशव नदीच्या पाठीवर त्या वेळेला
2: इंद्र जबला निघून चालली असताना बर
0: का इंद्र बाबा या साबाला चंद्र बाबा या साबाला
1: कायला
0: सया गादीला कायला सया गादीला
1: जोराने
0: इंदर रकया सराला इंदर रकया सरा

संत दादू अनुसे आणि मंडळी यांनी गायलेल्या या धनगरी ओव्यांबरोबरच श्रोते हो लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं हे गीत.

भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया मोनिका भोयर यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना. संगीत दिलं आहे प्रभाकर धाकडे यांनी.

भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं वसंत निनावे यांचं गीत. संगीत दिलं आहे कनू घोष यांनी.

श्रोत्यांनो नमस्कार. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोतो, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10:30 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोत्यो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी, ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीची 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज हलका पाऊस झाला. कुलाबा येथे कमाल तापमान 31° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 32° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 25° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 26° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 81% आणि सांताक्रूज येथे 86%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येतील. कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 26° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आनंद काशीकर यांचं बासरीवादन, त्यांनी बासरीवर वाजवलेला राग अभोगी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे तनय रेगे यांनी. मध्यलयगत मत्तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात आनंद काशीकर यांचं बासरीवादन राग अभोगी.

श्रुतनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आनंद काशीकर यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग अभोगी आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: श्रोतृ नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभुनाट्य. काटा ऋते कुणाला, लेखक अविनाश फणसेकर, सादर करते गोविंद मोकाशी.
1: प्रसारित करीत आहोत नभुनाट्य काटा ऋते कुणाला, लेखक अविनाश फणसेकर, सादर करते गोविंद मोकाशी.

0: आपण बोलावलं मला?
1: हो, गाणं ऐकलं तुझं, म्हटलं ओळख करून घ्यावी. बस ना.
0: थँक्यू.
1: नाव काय तुझं? त्याआधी मोकळेपणाने एक सांग, तुला म्हणजे तुम्हाला हे असं एकरी संबोधून चालेल ना?
0: नुसतं चालेल असं नव्हे तर आवडेलही. माझं नाव केदार.
1: काय म्हणालास?
0: नाव सांगितलं माझं, केदार.
1: एवढंच? अरे कुणी मोठ्या व्यक्तीने आपलं नाव विचारलं तर संपूर्ण नाव सांगावं. लहानपणी शाळेत शिक्षकांनी शिकवलं असेलच ना?
0: हो, शिकवलं होतं ना, पण शाळा कॉलेजात शिकवलेल्या पुष्कळशा गोष्टी मी पार विसरून गेलोय.
1: पण तरी स्वतःचं संपूर्ण नाव विसरला नसशील, ते लक्षात आहे ना?
0: आहे ना, पण माझं संपूर्ण नाव सांगायलाच हवं का?
1: त्याशिवाय तुझी पूर्ण ओळख होणार कशी?
0: माझं संपूर्ण नाव सांगितल्यावर तरी ती होईल याची खात्री आहे तुम्हाला? मला नाही तसं वाटत.
1: अरे पण स्वतःचं संपूर्ण नावही न सांगणाऱ्या व्यक्तीबद्दल अकारण अविश्वास निर्माण होतो. अर्थात आपली ओळख होऊच नये अशी जर तुझी इच्छा असेल तर.
0: नाही, माझं संपूर्ण नाव आणि माझा पत्ता याखेरीज माझी सगळी माहिती मी तुम्हाला सांगतो. माझं नाव केदार. याआधीच मी तुम्हाला सांगितलंय, शिक्षण पदवीधर, संगीत विषय घेऊन. माझे आई वडील दोघंही तशी मूळची कोकणातली, पण सध्या आमच्या कुटुंबाचं वास्तव्य उत्तर महाराष्ट्रात. वडिलांचा सुस्थितीत चालणारा व्यवसाय आहे. मला दोन मोठे भाऊ, दोघेही पदवीधर, अर्थात दुसऱ्या विषयात, संगीत विषय घेऊन नव्हे. संगीताची आवड संपूर्ण घरात मला एकट्यालाच. दोघे मोठे भाऊ तसे कर्तबगारच. वडिलांचा बराचसा उद्योग आता तेच सांभाळतात. आणखी काही माहिती हवी आपल्याला?
1: स्वतःबद्दलची माहिती सांगण्याऐवजी तू आपल्या कुटुंबियांचीच माहिती अगदी सविस्तरपणे सांगितली. अरे स्वतःबद्दलची जुजबी माहिती सांगितलीस तरी चालेल.
0: ही माहिती मी सांगितलीच की, संगीत विषय घेऊन पदवीधर. बस सध्या खूप लाडका आहे, म्हणून तर सगळ्यांनी मला माझ्या मनासारखं वागण्यासाठी 2 वर्षांची मुदत दिली आहे. आणि नुसती मुदतच दिली असं नव्हे तर माझ्यासाठी आर्थिक तरतूद देखील केली आहे.
1: अच्छा, मग इथं म्हणजे या गावात कसं काय आलास?
0: खरं तर नशीब आजमावून पाहण्यासाठी मी मुंबईला निघालो होतो. रात्रीच्या जेवणासाठी म्हणून एसटी गाडी या इथल्या स्टँडवर थांबली. स्टँडवरच या इथल्या मैफिलीचा बोर्ड वाचला. मलाही प्रवासाचा कंटाळाच आला होता. इतक्या लांब एसटीनं प्रवास करण्याची सवय नाही आहे ना. इथंच उतरलो, लॉज पकडलं आणि सरळ मैफिलीला आलो.
1: आणि मैफिलीत अनपेक्षितपणे गाण्याची संधी मिळाली तुला, निमंत्रित गायकांपैकी 2 जण न आल्यामुळे.
0: तशी संधी मिळेल असं मात्र मुळीच वाटलं नव्हतं. चला, माझ्या दृष्टीनं हा शुभशकूनच म्हणायला हवा. ध्यानीमनी नसताना मी एका अनोळखी गावात येतो काय? इथल्या जाणकारांच्या मैफलीत माझं गाणं पेश करण्याची संधी मला मिळते काय? सगळंच अकल्पित. बरं, माझं गाणं कसं वाटलं तुम्हाला?
1: तुझं गाणं बऱ्याच जणांना आवडलं. तशी दादही मिळत होती तुला वारंवार.
0: मी माझ्या गाण्याविषयी तुमचं मत विचारलंय.
1: मला तुझं गाणं आवडलंही आणि आवडलं नाही सुद्धा.
0: मी समजलो नाही.
1: समजावून सांगतो ना, त्यासाठीच तर तुला भेटायला बोलवलं मी. तुझं गाणं, तुझा आवाज मोकळा आहे, कुठल्याही सप्तकातून सहजगत्या फिरणार आहे, भरदार आहे, तितकाच मुलायम आहे. म्हणजे गाण्याऱ्या गळ्यात जे उपजत असावं लागतं ते सारं काही तुला मिळालंय, म्हणजे ज्याला आपण दैवी वरदान असं म्हणतो.
0: थँक्यू, थँक्यू. एवढ्या स्तुतीची खरंच मला अपेक्षा नव्हती.
1: ही स्तुती नाही, वस्तुस्थिती आहे. आता याच वस्तुस्थितीची दुसरी बाजू आहे. तुझं गाणं मला कोणत्या बाजूने आवडलं नाही तेही आहे. तुझं गाणं झऱ्यातून खळखळणाऱ्या पाण्यासारखं आहे, दिशाहीन, सोयर, त्यावर कुठलाही संस्कार नाही. दिशाहीन आहे म्हणून काही क्षण ते विस्मयचकित करू शकेल फार, पण कुणाच्या काळजात ऋतू नाही बसणार. खरं गाणं तेच,

0: जे संपल्यानंतरही त्याचे सूर उमटत राहतात प्रतिध्वनी होऊन रसिकांच्या मनामनात। त्यासाठी तुला
1: थांबलात का? बोला ना, बोला।
0: त्यासाठी तुला माझ्याकडे यावं लागेल, शिकावं लागेल निदान काही महिने।
1: माझी तयारी आहे।
0: मी सांगेन तेवढा वेळ तुलाच गाण्यावर मेहनत घ्यावी लागेल, कारण मी आता फार वेळ गाऊ शकत नाही। मी देईन त्याच दिशेनं गावं लागेल।
1: माझ्यासाठी आपल्यालाही एक काम करावं लागेल। या गावात मी नौका आहे, मला राहण्यासाठी जागा आणि उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी नोकरी।
0: उदरनिर्वाहासाठी? अरे पण तू म्हणालास की
1: माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे खरंय, पण तरीही ती साठवण मला संपवायची नाहीये। स्वतःच्या पायावर उभं राहूनच मला माझा छंद जोपासायचा आहे।
0: ठीक आहे, तुला गाणं शिकवण्याबरोबरच राहायला जागा आणि नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी माझी।
1: आता फक्त एकच प्रश्न किंवा शंका म्हणावी तर, विचारल्या वाचून राहवत नाही म्हणून विचारतोय। आपण हे सारं एका अनोळखी माणसासाठी म्हणजे माझ्यासाठी का करतात?
0: गैरसमज करून घेऊ नकोस। अरे मी तुझ्यासाठी तसं काही विशेष करत नाहीये, तू फक्त एक निमित्त आहेस। हे सारं काही मी माझ्यासाठी, माझ्या महत्वाकांक्षेसाठी करतोय।

0: मग ठरलं तर
1: अहो काय ठरलं, कुणी ठरवलं?
0: ही जिन्यावरची खोली रिकामी करायची आणि केदारला राहायला द्यायची.
1: असं तुम्ही म्हणताय? भाऊचं मत विचारात घेतलं, अर्चनाला सांगितलं?
0: आता त्या दोघांना काय विचारायचं? शिवाय तशी ती खोली दोघांच्याही वापरातली नाहीये. तुझंच अडगळीचं सामान ठेवलंय तिथं.
1: अहो पण मी तरी ठामपणे तुम्हाला हो कुठं म्हटलंय?
0: आता तुला नाही म्हणण्याचं काही कारण नाहीये. त्या खोलीचं तू ठरवशील ते भाडं वेळच्या वेळी देईल तो. आणि समजा एखाद्या वेळी त्याला नाही शक्य झालं
1: तर त्याच्या भाड्याचे पैसे तुम्ही स्वतःच्या खिशातून काढून माझ्या हातावर ठेवणार, असंच ना?
0: नाही ग, तसं घडणारच नाही. तसा तो प्रामाणिक आहे. शिवाय आता त्याला नोकरी मिळाल्यासारखीच आहे. हे बघ, त्याचा पगार झाला ना की सर्वात आधी तो तुझ्या हातात भाड्याचे पैसे आणून देईल. झालं समाधान? हे बघ, असा हुंकार देऊ नकोस, स्पष्टपणे हो म्हण. पुन्हा तेच, तुझ्या या अशा हुंकाराचा अर्थ असा होतो की मी सांगत असलेली गोष्ट तुला मनापासून पटत नाही.
1: नशीब माझं तेवढं तरी लक्षात येतंय तुमच्या?
0: अगं पण मी म्हणतो त्याला इथं राहू द्यायला, ते सुद्धा भाड्यानं. तुझी एवढी हरकत का असावी?
1: हरकत घेण्यासारखी बरीच कारण आहेत, पण तुम्ही मनापासून पटवून घेणार असाल तरच सांगते. उगाच तिसऱ्या कुणावरून आपणा दोघात वाद नकोत. त्या वादावादीचा मला फार त्रास होतो, तुम्हालाही त्रास होतो. तुम्हाला त्रास झाला की त्याचा परत मलाच मनस्ताप होतो.
0: बर बर, समजलं. मुद्द्याचं काय ते बोल.
1: सांगते, हा जो कुणी उपटसुंभ इथं राहायला येणार आहे ना,
0: हे बघ, ह्या तुझ्या अशा बोलण्यानेच नेहमी वाद निर्माण होतात. आता त्या बिचाऱ्याला उपटसुंभ म्हणायची काही आवश्यकता होती का?
1: बर बाई, माझे शब्द मी मागे घेते. उपटसुंभ नव्हे, तुम्ही म्हणता तसा तो कुणी बिचारा आहे असं समजूया. पण आधी ना कधी त्याचं नाव ऐकलेलं की गाव पाहिलेलं ना आपल्याला, त्याच्या आईवडिलांचा ठाव ठिकाणा की ना त्याच्याजवळ स्वतःच्या हक्काचा बाड बिस्तारा. कुठल्या तरी संगीत मैफिलीत तुमची भेट झाली, आता तुम्ही त्याला इथं आणून ठेवणार, शेजारच्या सामंतांच्या खानावळीत त्याची चहा जेवणाची व्यवस्था लावणार कशाच्या बळावर?
0: सांगितलं ना, लवकरच त्याला नोकरी लागणार आहे. म्हणजे आता तशी मिळाल्यातच जमा. शेंबेकर शेटजींकडे
1: ही तुम्हीच त्याच्यासाठी शब्द टाकला असणार आणि तुमच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून.
0: नाही ग, तसं नाहीये. शेंबेकर शेटजींना त्यांच्या एवढा सगळ्या उद्योगाचा हिशोब ठेवण्यासाठी एक हुशार अकाउंटंट हवाच होता. त्यांनी तसं पूर्वीच सांगून ठेवलं होतं मला. आता योगायोगानं त्यांना जसा माणूस हवा तसा केदार निघाला.
1: पण तरीही त्याला ती नोकरी तुम्ही शब्द टाकलात म्हणूनच मिळणार आहे ना?
0: हो.
1: मग झालं तर खूप झालं की त्याच्यासाठी करून. आता त्याला उचलून आणून आपल्याच घरात ठेवण्याची काही गरज आहे का?
0: अरे तुला समजत कसं नाही? त्याला या गावात राहायला जागा मिळाली नाही तर मिळालेल्या नोकरीचा त्याला काही उपयोग आहे का?
1: मग जाईल तो दुसरीकडे कुठेतरी जिथं त्याला नोकरीही मिळेल आणि राहायला जागाही मिळेल. आपल्यालाच त्याचा पत्कर घेण्याची काही गरज आहे का?
0: हो.
1: काय म्हणालात?
0: मी हो म्हणालो. केदारने इथं राहावं ही आता माझी गरज झाली आहे, निदान आणखीन 6 महिने तरी. या वर्षी होणारी स्वर वसंत बहार परिषद पार पडेपर्यंत तरी. 5 वर्षांनी या स्पर्धेचं प्रथमच आयोजन केलं जात आहे. 5 वर्षापूर्वी स्वर वसंत बहार हा मानाचा किताब मला मिळाला होता, लागोपाठ दुसऱ्या वेळी.
1: हा किताब लागोपाठ 3 वेळा जिंकण्याचं तुमचं स्वप्न होतं खरं, पण गेली 5 वर्ष ही स्पर्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने झालीच नाही. आणि या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत तर
0: मला सहभागी होण्याची डॉक्टरनी सत्त मनाई केली आहे. सरला, या स्पर्धेत मी नसेन पण माझी आपल्या घराण्याची गायकी मात्र पेश होईल केदारच्या गळ्यातून, माझ्याही पेक्षा अधिक जोमदारपणे. म्हणून म्हणतो केदार इथं राहायला हवा. सरला, परवाच्या मैफिलीत केदार मला अकस्मात भेटला तेव्हा वाटलं ही तर संगीत क्षेत्रातील माझी सारी पुण्याई सारी साठवण याच्या रूपानं माझ्या समोर उभी टाकली. स्वर वसंत बहार संगीत परिषदेचं 3रं अजिंक्यपद आता आपल्याच घराण्याकडे. बरं का?
2: किती वेळ मला अशी ताटकळत ठेवणार आहेस? काहीतरी बोल ना. काहीही?
3: मला काही म्हणालीस?
2: म्हणाले किती वेळ एकसारखा एकटाच बडबडत राहणार आहेस, आता गप्प बसायला काय घेशील?
3: अगं मी तर मगापासून गप्पच आहे, आपणहून असं काही मी बोललेलंच नाहीये.
2: नशीब माझं, हे एवढं तरी कळतंय तुला. केदार, एक प्रश्न विचारू?
3: आता नको म्हटलं तरी काही विचारणार नाहीस असं थोडंच आहे, विचार ना.
2: तू अलीकडे असा गप्प गप्प का असतोस? तुला माझ्याशी आपणहून मनापासून काही बोलावंसं वाटत नाही?
3: अर्चना, तू मला एक प्रश्न विचारणार होतीस, एकाऐवजी दोन प्रश्न विचारलेस आणि तेही एकदम एकाच वेळेला.
2: दोन्हीपैकी कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर दिलंस तरी चालेल.
3: अर्चना, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, ते तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे तूच ठरव. अर्चना, अर्चना, मी तुझ्याशी केव्हापासून बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण शब्दच ओठांवर येत नाहीये.
2: एका गायकाच्या ओठ यायला शब्द नाकारतात, आश्चर्य?
3: त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. गायकाचं सख्य स्वरांशी असतं, शब्दांशी नाही. तुझ्यासारख्या कवयित्रीला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते. माझ्यासारख्या गायकाला शब्द रुसले तरी चालू शकतं, आणि मला वाटतं शब्दही असे अकारण कधी रुसत नसतात. ज्यावेळी बोलण्यासारखं सांगण्यासारखं काही असतं ना, तेव्हा ते बेभान होऊन ओठांवर गर्दी करतात, आणि ज्यावेळी ज्यावेळी व्यक्त करण्यासाठी काही उरतच नाही, त्यावेळी त्यांची कितीही मनधरणी केली ना तरी ते सापडतच नाही. आता माझ्याही बाबतीत तसंच घडलेलं असावं.
2: म्हणजे माझ्याशी बोलण्यासारखं, मला सांगण्यासारखं तुझ्याजवळ आता काही उरलेलं नाही?
3: मला वाटतं बहुधा नसावं.
2: केदार, मी तुला वाचलेली डायरी वाचलीस, मला जे तुझ्याशी बोलावंसं वाटतं, जे काही तुला सांगावंसं वाटतं, ते सारं मी त्यात व्यक्त केलंय.
3: अर्चना, तू दिलेली डायरी मी वाचलेली नाही, वाचण्याची शक्यताही नाही. मी फक्त ती चाळली आहे. त्यात काही ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख मला जाणवला, आणि तो जाणवताच मी डायरी मिटून ठेवली. त्यातला मजकूर वाचण्याची आवश्यकता मला भासलीच नाही. न वाचताही त्या मजकुरातला आशय मला उमगलाय.
2: आणि तरीही तुला मला काही सांगावंसं, माझ्याशी आपणहून काही बोलावंसं वाटत नाहीये, याचा अर्थ मी नक्की काय समजू?
3: अर्चना, अर्चना, हा लापाछपीचा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आता किती वेळ खेळत बसायचं? तुला माझ्याविषयी जे वाटतं तेच तेवढ्याच उत्कटतेनं मलाही तुझ्याबद्दल वाटतंय ग. पण
2: केदार, हा पण कशाला आणलास मध्ये?
3: अर्चना, हा पण सुरुवातीपासूनच आपल्या दोघांमध्ये दबा धरून बसलाय. त्याचं अस्तित्व तूही नाकारू शकत नाहीयेस, आणि म्हणूनच मलाही त्याचा स्वीकार करायलाच हवा. अर्चना, अर्चना, अण्णा तुझं लग्न जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
2: याचा अर्थ माझं लग्न ठरलंय असा होत नाही. लग्न हा उभ्या आयुष्याचा प्रश्न असतो केदार, आणि ज्याच्या त्याच्या आयुष्याचे प्रश्न ज्याने त्यानेच सोडवायचे असतात. अण्णांनी घेतलेल्या निर्णयामागे मी माझं आयुष्य फरफटत का न्यायचं?
3: उगाच शब्दांचा डोंगर रचून वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करू नकोस अर्चना. अगं, काल परवापर्यंत, निदान काही आठवड्यांपूर्वी तुझ्या लग्नाला विरोध नव्हता.
2: हा, विरोध नव्हता एवढीच वस्तुस्थिती आहे. अजून तसा मी होकारही दिलेला नाहीये.
3: हा सुद्धा एक शब्दांचाच खेळ, केवळ नाटक, कथा आणि कादंबरीतच शोभून दिसणार.
2: नाटक कादंबरीतून आढळणारे प्रसंग वास्तव जीवनातही घडू शकतात केदार. निदान आपल्या बाबतीत तरी तसंच घडू लागलंय. तू इथे येण्यापूर्वी माझं आयुष्य किती सरळ एकमार्गी होतं. तू इथे आलास, तू दिसण्यापूर्वी तुझ्या खोलीतून तुझी लकेर मला ऐकू आली. अण्णांची मुलगी असूनही गाण्यातलं मला विशेष काही कळत नाही, पण तुझी ती लकेर थेट माझ्या काळजात घुसली. स्वच्छ, नितळ

0: अर्चना अर्चना, आत्तापर्यंत अनेकदा ओठांवर आलेले शब्द मी निग्रहाने उच्चारले नाही आहेत, पण आज तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी टाळणार नाही. तुझ्याबद्दल माझ्या मनात साठवलेल्या भावना आज मी तुला सांगतो. अर्चना अर्चना, माझं तुझ्यावर प्रेम आहे.
1: खरंच केदार, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: पण त्याचबरोबर हेही ऐकून ठेव.
1: नको केदार, माझं मलाच सांगता येत नाही रे, पण या क्षणी मी खूप आनंदात आहे, म्हणून म्हणते आता मला आणखी काही ऐकवू नकोस. यानंतर तू सांगशील ते सगळं ऐकेन मी, पण सवडीनं येते मी.
0: अर्चना अर्चना, अगं निदान तुझी ती डायरी तरी घेऊन जा.
1: राहू दे तुझ्याजवळ, तुला वाचायचा मोह झाला तर वाचशीलही कदाचित.
2: मग काय निर्णय ठरला?
3: अजून विचारच करतोय मी, निर्णय अजून ठरलेला नाहीये.
4: तो कधीच ठरणार नाही. विचार करण्यापलीकडे दुसरं काहीच तुम्हाला शक्य होणार नाही.
2: भाऊ
4: बोलू दे मला, खरं तेच बोलतोय मी. आतापर्यंत विचार करण्याखेरीज
3: ते वाक्य एकदा ऐकलंय मी, पुन्हा उच्चारायची काही आवश्यकता नाहीये. विचार करण्यापलीकडे बरंच काही करून ठेवलंय मी. काल परवापर्यंत त्याच पुण्यावर वाढलास तू. दुर्दैवानं हे समजण्या इतपतही तुला विचार करता येत नाही.
2: मी म्हणते आपापसात असा वाद घालून मूळ प्रश्न सुटणार आहे का? सर्वांनीच त्यातून सुटण्याचा मार्ग शोधायला हवा.
4: असं तुला वाटतं, मलाही वाटतं, पण मुळात आपल्या घरात काही गंभीर समस्या निर्माण झाली आहे असं अण्णांना वाटतंय का?
2: असं कसं म्हणतोस भाऊ? काल रात्रीपासून, म्हणजे त्यांच्या कानावर हा विषय घातल्यापासून कमालीचे अस्वस्थ झाले आहेत हे. मला स्वतःहून तसं बोलले नाहीत, पण मला कळत का नाही, रात्री धडपणे जेवले नाहीत, झोपलेही नाहीत मिनिटभर. मला तर बाई आता ह्यांचीच जास्त चिंता वाटू लागली आहे. मुळात मधुमेहाची व्याधी, शिवाय जोडीला प्रेशरचा त्रास, त्यातून शरीराचे आणि मनाचे हे व्याप.
4: आई, हे व्याप आपोआपच निर्माण झालेले नाहीयेत किंवा परिस्थितीनं दारात आणून उभे केलेले नाहीयेत. तरी मी त्यावेळी सांगत होतो, वारंवार सांगत होतो, परोपरीनं जीव तोडून सांगत होतो.
2: कुणी नाही का म्हणतंय? मी तुझ्यासारखं बोलून दाखवलं नाही, पण माझंही तेच मत होतं. मलाही त्याला इथं ठेवून घ्यायचं नव्हतं, पण हे सुरात गुंतले ना त्याच्या.
4: स्वतःच्या संसाराचं भान न ठेवता आपल्याला एक तरुण देखणी मुलगी याचाही विसर पडला.
3: मुख्य म्हणजे या साऱ्या प्रकारात त्याची काही चूक असेल असा एवढासा पुरावा देखील आपल्याकडे नाहीये.
4: गोष्टी या थराला गेल्यावर देखील अण्णा तुम्हाला त्याचाच पुरका येतोय.
2: हा काय तर वाईकपणा, आणखी कसला पुरावा हवाय तुम्हाला? त्याच्या खोलीमध्ये त्याच्या गाण्याच्या बैठकीखाली अर्चनाची डायरी मिळाली. बरं झालं ती शेखरच्या हातात सापडली. घरातल्या गडी माणसांच्या हाती लागली असती तर एव्हाना आपल्या आबरूचा बोभाटाच झाला असता.
3: खर तर अर्चनाला विश्वासात घेऊन विचारायला हवं होतस तू.
4: विचारा ना, येईल एवढ्या कॉलेजमधून घरी. तुम्हीच काय विचारायचं ते विचारून घ्या एकदा.
2: मी म्हणते आता तिला वेगळं ते काय विचारायचं? त्या डायरीच्या पानापानावर तिने कबुली जबाब लिहिलाय आपल्या प्रेमाचा. घरातली माणसं आपलं कुणाशी तरी लग्न ठरवत आहेत हे माहीत असूनही पोरीनं बेधडक हे धाडस करावं.
4: आणि हे सारं कुणासाठी? त्या दीड धमडीच्या बाजार मुंग्यासाठी. अण्णांच्या मेहरबानी खातर इथं राहणाऱ्या आणि त्यांनीच नोकरीला लावल्यामुळं चार घास गिळणाऱ्या त्या उपटसुंभासाठी. गात नाहीये तो, मीठ चोळतोय तो स्वतःच केलेल्या आमच्या अंगावरील जखमावर. अण्णा अण्णा, माझ्या हातून काही अविचार घडायला नको असेल तर तुम्ही जाऊन स्वतः त्याला सांगा. ते विवळणं ताबडतोब बंद कर म्हणावं, आणि अंगावरच्या कपड्यानिशी आत्ताच्या आत्ता या घरातून तोंड काळं कर असंही सांगा त्याला. तुम्हीच त्याला या घरात आणलं ना, आता तुम्हीच हाताला धरून घराबाहेर काढा त्याला आत्ताच.
3: ठीक आहे, होऊन जाऊ दे तुम्हा दोघांच्या मनासारखं.
2: थांबा, आज आता तरी ते शक्य नाहीये. भैया साहेबांकडील माणसं येत आहेत बहुधा लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी. तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी पुढे वा, मी स्वयंपाकघरात जाते. आणि भाऊ, तू अर्चनाला कॉलेजमधून घरी घेऊन ये बरं.
4: गा लेका गा, आमच्या इथला अखेरचा दिवस आहे तुझा. तुझ्या गळ्यात साठलेले सारे सूर बाहेर फेकून दे.
2: तुझं बोलून का अजून काही शिल्लक आहे? इकडे आम्ही तुझं लग्न ठरवतो आहोत आणि

0: ठाऊक असूनही तू खुशाल केदारच्या प्रेमात गुंतली आहेस? अगं अर्चना, याला स्वैराचार म्हणतात. आणि आपल्या या स्वैराचाराची कबुली देताना तुझ्या मनाला काही लाज शरम वाटत नाही?
1: मी पुन्हा सांगते आई, लाज वाटावी असं काही घडलं नाही आमच्या हातून. जे काही घडलं ते अभाविकपणे स्वाभाविकपणे घडलंय.
2: वा, कशी बेलगाम बोलते बघ मगापासून. कालपर्यंत मान वर करून बोलता येत नव्हतं तुला, आज एकाएकी हे शहाणपण कुठून आलंय?
3: थांबा, अर्चनाला एवढं अपमानित करायचं काहीच कारण नाहीये. तिची काहीही चूक नाहीये. गुन्हा घडलाच असेल तर तो माझ्यामुळं घडलाय. मी इथं आलो, इथं राहिलो म्हणून हे सारं घडलंय. माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगायला तयार आहे. अगदी तुम्ही द्याल ती शिक्षा.
2: तुझ्या गुन्ह्याची सजा मी तुला पुरेपूर दिली असती, पण माझे हात बांधले गेले. दुर्दैवानं तू आमच्याच घरात राहतोयस. तुला शिक्षा करायची तीही अर्चनाचं लग्न ठरत असताना. म्हणजे आमच्याच घराची अब्रू आम्हीच वेशीवर टांगण्यासारखं आहे.
0: तुम्ही इथून निघून का जात नाही?
3: मी जायलाच निघालो होतो. एव्हाना निघूनही गेलो असतो, पण अण्णांनी थांबवलंय मला.
0: काय एवढा सगळा प्रकार घडूनही यांनी तुम्हाला थांबवून ठेवलंय?
2: याचा अर्थ स्वतःच्या मुलीच्या भवितव्यापेक्षाही अण्णांना त्या संगीत परिषदेचं महत्व अधिक वाटतंय. 2 दिवसावर आलत्या स्पर्धेसाठीच थांबवलंय ना तुला.
3: नाही, गैरसमज करून घेऊ नका. निदान अण्णांबद्दल तरी, त्यांनी फक्त काही मिनिटांपुरतच थांबवलंय मला. त्यांची देवपूजा झाली की मला निरोप द्यायला येणार आहेत ते.
2: वा, म्हणे निरोप देणार आहेत. तुमच्या प्रयाणाच्या निमित्तानं एखादा संगीत निरोप समारंभ आयोजित केला आहे की काय?
0: भाऊ, कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेतोयस? हा सगळा प्रकार आज आणि इथंच थांबतोय यातच समाधान मानायला हवं आता.
1: नाही केदार, तुम्ही एकटेच इथून जाऊ शकणार नाही. मला इथंच सोडून मी जाऊ देणार नाही तुम्हाला.
2: अर्चना,
3: अर्चना, मी तुला माझ्याबरोबर नेणार नाही आणि येऊ देखील देणार नाही. तुझ्या भवितव्याची आखणी आधीच झालेली आहे. ती मोडीत काढून स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार एवढ्या उशिरा तुला उरलेला नाही, आणि ते तुझ्या हिताचंही ठरणार नाहीये.
1: केदार, तुम्ही तसं म्हटलं तर?
0: हा शहाणपणा तुम्हाला याआधी नाही सुचला? वेळीच अर्चनाला समजावलं असतं तर.
3: मी सुरुवातीपासून तिला हेच सांगत आलोय.
2: आणि त्याच वेळी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटकही करत आलास. हा जीव घेणा खेळ आता थांबव. काळ कर इथून. अर्चना, खरं तर तूच या ढोंगी स्वार्थी माणसाची खेटरानं पूजा करायला हवी.
3: झालं तुमचं बोलून. आता फक्त मी सांगतो तेवढंच ऐकायचं. ऐकावंच लागेल तुम्हाला. माझ्या एका होकारासरशी अर्चना माझ्याबरोबर निघून येईल. घरात आणि घराबाहेर अखंड तांडव करण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही तुम्ही. पण असं घडायला नको म्हणून तरी माझं ऐकावंच लागणार आहे तुम्हाला.
0: काय करणार आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? कसली मागणी करणार आहात त्या बदल्यात?
3: सौदेबाज नाहीये मी, एक सीधा साधा माणूस आहे. शांतपणे निघून जाणार आहे इथून. पण त्याआधी मला अर्चनाशी थोडं बोलायचं आहे. फक्त अर्चनाशी.
2: नाही हलकट माणसा, ते आता शक्य नाही.
0: भाऊ शांत हो. तुम्ही काय सांगणार आहात तिला? तिच्याशी कुठं बोलणार आहात?
3: इथंच तुमच्या समोरच मी अर्चनाशी बोलणार आहे, आणि जे सुचेल ते बोलणार आहे. अर्चना ये, अशी पुढे ये. अर्चना, ही आपली अखेरची भेट.
1: केदार, तू खरंच इथून निघून जाणार? मी, माझं प्रेम?
3: अर्चना, मी त्या दिवशी बोललो तेच आज तुला पुन्हा सांगतो. तू ज्याला प्रेम म्हणतेस तो केवळ एक मोह आहे. तू माझ्या मोहात पडली आहेस, प्रेमात नव्हे. मोह मनाला भुरळ घालतो, हवाहवासा वाटतो, क्वचित सुखावतोही, पण तरीही तो अविचारच असतो. कारण त्यामागे त्यागाची भावना नसते, असतो तो फक्त हव्यास. अर्चना, तुला माझा मोह टाळला पाहिजे. केवळ या घराच्या लौकिकासाठीच नव्हे, तर तुझ्या स्थैर्यासाठी आणि माझ्या सुखासाठी.
1: केदार, मी तुमच्यापासून दुरावल्याने तुम्ही सुखी होणार आहात? याचा अर्थ तुमचं माझ्यावर प्रेम नव्हतं?
3: अर्चना, मी तुझ्यावर फक्त प्रेमच केलंय. त्या प्रेमाला मोहाचा, आसक्तीचा स्पर्शही झालेला नाहीये. तू फक्त माझी आणि माझीच असावीस, त्यासाठी तुझं आयुष्य विस्कटलं तरी चालेल असं मानणं म्हणजे स्वार्थ झाला. माझं प्रेम स्वार्थी नाहीये. तू सुखी होण्यातच माझ्या प्रेमाची सार्थकता आहे. म्हणूनच मला इथून गेलं पाहिजे. बस एवढंच सांगायचं होतं मला.
1: थांब केदार, जाताना माझ्या प्रेमाला मोह म्हणून हिणवण्याची संधी मी तुला देणार नाही.
3: अर्चना.
1: केदार, तुझ्या शब्दाने भानावर आले मी. अरे, मी तर फक्त तुझी सावली आहे. तुझ्या विचारांपासून फार दूर राहूच शकत नाही मी. मोहाच्या आवर्तातून मी भानावर आले आहे. केदार, अण्णांनी मोठ्या विश्वासानं तुला इथं ठेवून घेतलं होतं. मी तुझ्याबरोबर आले तर त्यांच्या तुझ्यावरील विश्वासाला तडा

0: त्यांची माणुसकीवरील श्रद्धाच संपून जाईल रे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू विश्वासघातकी ठरशील. नाही केदार, हा विश्वासघाताचा डाग मी तुझ्या निष्कलंक आयुष्यावर पडू देणार नाही. यापुढे तुझ्या निर्मोही प्रेमाची आठवण माझी सोबत करी. ती माझी जन्मभराची साठवण आहे रे. खरंच केदार, निघ तू आता.
1: हा हो अर्चना, अर्चना निघायलाच हवं आता.
2: नाही म्हणजे आत्ताच निघायला हवं असंच काही नाहीये
0: भाऊ.
2: आई, मला या क्षणी जे मनापासून वाटतंय तेच बोलतोय मी. मला वाटतं तुलाही तसंच वाटत असावं ना. माफ कर हा केदार, म्हणजे 2 दिवस खूपच वाईट वागलो आणि बोललो मी तुमच्याशी, पण
3: शेखर म्हणतो ते खरं आहे. खरंच थांबा तुम्ही, निदान आणखी 2 दिवस.
2: हो हो,
3: ती संगीत परिषद होईपर्यंत.
4: केवळ त्यासाठी जर केदारला थांबवत असाल तर त्याची काही आवश्यकता नाहीये. होय पोरा, त्या संगीत परिषदेलाही तू थांबू नकोस. मगापासून मी भगवंताची क्षमा मागत होतो तुला फसवल्याबद्दल.
1: नाही अण्णा, तुम्ही मला स्पष्ट कल्पना दिली होती.
4: केदार, आपल्या भेटीत मी तुला तुझ्या गाण्याबद्दल म्हटलं होतं. तुझं गाणं स्वैर आहे, त्यावर कुणाचे तरी संस्कार व्हायला हवे. खोटं होतं रे ते. माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी मी तुझं गाणं वापरणार होतो. अरे, गळ्यात गांधार घेऊन जन्माला आलेला गंधर्व आहेस रे तू. तुझ्या गाण्यावर मी काय संस्कार करणार. माझ्या ईर्षेसाठी तुला इंद्राच्या ऐरावताला मी हत्तीच्या साठमारीत सामील करून घ्यायला निघालो. अखेर परिस्थितीनेच माझ्या समोर अवघड पेश टाकला आणि मी भानावर आलो. पण तू मात्र त्या परिस्थितीत सुद्धा विचल राहिलास आणि म्हणूनच ते संकट टळलं. एक कलावंत म्हणून मी तुझं अवमूल्यन केलंय रे. आता तुझे आभार मानून तुझ्या औदार्याला उणेपणा मी आणणार नाही. म्हणूनच म्हणतो निघ पोरा तू आता.
1: होय अण्णा, निघालाच हवं आता. आयुष्याच्या वाटेवर अकस्मात असं वळण भेटेल असं वाटलंच नव्हतं कधी. अर्चना, अर्चना, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. तुझे सारे अश्रू मी माझ्या डोळ्यांसाठी मागून घेतोय. येतो मी अण्णा, येतो. आशीर्वाद द्या.
5: अविनाश फणसेकर लिखित काटा रुते कुणाला हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. यातील कलाकार प्रशांत सागवेकर, आनंद आंबेकर, भक्ती भिडे, राधिका सावंत, श्रीकांत पाटील आणि सादरकर्ते होते गोविंद मोकाशी.
6: सुदैव हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डीटीएच उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: अशी मी नातो ज्या गाता त्या गाता कातर नाही आला बांगडी नाही मला अशी मी नातो
1: अशी
0: मी नातो अशी मी नातो.

பட்டு பாய் பா சந்தனத்தை பாட் பத்து தேவ பக்தாத் மாடி

अहो गणा संगती आल्या गवळणी पायाला बांधूनी भवरा आणि चौमुलखाला डंका वाजू दे फडाचा

श्रोता नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मिलिंद चित्तल यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मिया मल्हार. त्यांना तबल्यावर साथ केली अजित पाठक यांनी. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात मिलिंद चित्तल यांचं गायन राग मिया मल्हार.

सुतवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मिलिंद चित्तल यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 10वा भाग आपण ऐकूया. प्रभाकर पेंढारकर यांनी मग पुढच्या चित्रपटाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. ते महेश कोठारे आणि गोमंतक सुंदरी राधा बाराटक्के यांना घेऊन त्यांनी मराठी पडद्यावरती बॉबी रंगवण्यामध्ये ते मशगूल झाले. दादा कोंडके पुन्हा पेचात पडले, पण यावेळी त्यांनी मनाशी निर्धार केला की प्रस्थापितांच्या वाटेला जायचं नाही.

आपणच दिग्दर्शकांची सूत्र हाती घ्यायची. नवी मंडळीच हाती धरून आपली पुढची चित्रपट निर्मिती त्यांनी केली. याच जिद्दीतून 1975 साली पांडू हवालदार पडद्यावर आला. दादांनीच त्याचं दिग्दर्शन केलं. नवे लेखक राजेश मुजुमदार यांनी चित्रपट लिहिला. नवे संगीतकार राम लक्ष्मण यांनी त्याला संगीत दिलं आणि दादांच्या पांडू हवालदारच्या साथीला सखाराम हवालदार बनून अशोक सराफ उभा राहिला. खऱ्या अर्थानं अशोक सराफचा ही तो पहिला चित्रपट. त्यापूर्वी अशोक सराफ दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात सॅनिटरी इन्स्पेक्टर बनून अवघ्या एका दृश्यासाठी उभे राहिले होते. पांडू हवालदारनं चमत्कारच घडवला. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात 1975 सालचा तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्याला प्रथम क्रमांकाचं दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालं. दादा कोंडके हे सर्वोत्तम दिग्दर्शक ठरले आणि अशोक सराफ यांच्या पदार्पणाला विशेष अभिनेत्याच्या पारितोषिकाचा मानही मिळाला आणि ते मानकरी ठरले. पांडू हवालदारला लोकमान्यता मिळाली होतीच, पण तो राजमान्यही ठरला. प्रेक्षक मिळवणाऱ्या चित्रपटाला असा राज्य पुरस्कार सहसा कधी मिळत नाही. प्रथम पारितोषिक मिळवणारे मराठी चित्रपट सहसा डब्याबाहेर पडतच नाहीत. पांडू हवालदारच्या बाबतीत मात्र हा चमत्कार घडला. दादा कोंडके या दृष्टीने देखील भाग्यवानच ठरले. पण एक सिद्ध झालं की दादांच्या चित्रपटांचं मोठं यश हे त्यांचं स्वतःचंच यश होतं आणि इतर सर्वजण त्या यशाला पूरक ठरलेले होते. आणखीन एक धमाल गाणं आपण ऐकूया.

आपल्याला प्रत्येक वेळी नशिबानं साथ दिली हे खुद्द दादा कोंडके देखील मान्य करत होते. पण केवळ दैव बलवत्तर असून चालत नाही, त्याला मेहनतीची, चिकाटीची, जिद्दीची, कल्पकतेची आणि प्रतिभेचीही जोड असणं आवश्यक आहे. यातील प्रतिभा, कल्पकता हे तर देवाचं देणं, पण खूप मेहनत करणं, कामात स्वतःला झोकून देणं आणि ते काम श्रद्धेनं मनापासून करणं हे तरी आपल्याच हाती आहे ना. आणि ते सगळं मी करतो असं दादा कोंडके स्वतः म्हणत असत. चित्रपट पाहणाऱ्याला सतत हसत ठेवणं, गुंतवून ठेवणं फारच अवघड आहे. त्यासाठी विनोदी प्रसंगांची वीण उत्तम जमावी लागते. नाटक सिनेमामध्ये रडवणं फार सोपं आहे, त्यासाठी थोडासा भडक नाट्याचा किंवा मेलोड्रामचा उपयोग केला की झालं. पण तर्क वितर्काला वेळच मिळू न देता सतत हसवणं खूपच अवघड आहे. आणि हेच अवघड काम दादा कोंडके यांनी आयुष्यभर केलं. आता डबल मिनिंगबद्दल बोलाल तर दादांच्या चित्रपटातले संवाद जेवढे डबल मिनिंगचे असत त्याच्या कितीतरी पेटीनं त्याबद्दल बोललं जात. त्यामुळं सेन्सॉर बोर्ड सदस्य साध्या शब्दावर देखील अडवून अडवून त्रास देत असत. वर ढगाला लागलेली कळ, पाणी थेंबथेंब गळ या गीताच्या प्रत्येक कडव्याला सेन्सॉर सदस्यांची हरकत होती. पण आज तेच गाणं रेडिओवरून सर्रास वाजवलं जातं. नुसत्या शब्दांवर किंवा डबल मिनिंगच्या संवादावर चित्रपट चालत नाहीत. अनेकांनी दादांसारखी संवाद फेकीची नक्कल करून आपले हात पळून घेतलेले आहेत. पण चित्रपट हा चारही बाजूंनी जमावा लागतो, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. चल आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

0: मिच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे जेव्हा प्रयोग होत होते, खरोखरच ते सगळे सोनेरी दिवस होते. कधीही विसरता न येणारे असेच ते दिवस होते. खरं तर दादा कोंडके यांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा तो टप्पा होता असं म्हणायला हरकत नाही. एका आगळ्याच नशेमध्ये, एका आगळ्याच मस्तीमध्ये मिच्छा माझी पुरी कराच्या यशाचा आनंद दादा कोंडके यांनी उपभोगला आणि ऐन वैभवामध्ये ते या लोकनाट्यापासून दूरही झाले. आणखी एखादं तरी शतक ठोकून मगच निवृत्त व्हायला हवं होतं असं क्रिकेटवीर सर डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दल आजही बोललं जातंच ना. आणखीन काही दिवस कॅमेरा पुढं राहिले नसते तर निश्चितच अभिजात नायिका डोळे भरून पाहता आल्या असत्या का, हे नर्गिसबद्दलचे उद्गार अनेकदा आपल्याला ऐकायला मिळाले. त्याचप्रमाणे विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या बाबतीतही नेमकं हेच घडलंय. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामध्ये दादांनी एकेकाची अशी विकेट घेतली होती की ऐकणारा दंग होऊन जावा. विच्छा माझी पुरी कराचे जवळपास 1200 प्रयोग झाले, आणखीन कितीतरी झालेही असते. कधीही शिळं न होणारं ते सदा सतेजे लोकनाट्य, ज्याला जुनाटपणाचा स्पर्श होणं शक्य नाही.
1: अरे थांबा किरा

चित्रपटाच्या यशानं दादा कुंडके यांना खूप नावलौकिक मिळवून दिला, वैभव दिलं. सोंगाड्यापासून ते ह्योच नवरा पाहिजेपर्यंतची आठही चित्र सगळी यशस्वी ठरली. हा जनता जनार्दनाचा शुभाशीर्वादच दादा समजत असत. मात्र जनतेनं विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यावर जे अमाप प्रेम केलं, अक्षरशः देता किती घेशील दोकरांनी अशी दादा कोंडकेंची अवस्था झाली होती. आणि या यशानं देखील ते पार गुदमरून गेले होते. रंगमंचावरचा सोंगाड्या लोकांना खूप भावला होता, आवडला होता, त्यांच्या मनाला सतत गुदगुल्या करत राहिला होता, थकल्या भागल्या शरीराला आणि मनाला तजेला देत राहिला. म्हणूनच विच्छा माझी पुरी करा या प्रयोगासाठी अगदी मुठी भरभरून दादा कोंडके यांच्यावरती द्रव्याचा वर्षाव केला गेला. कौतुकाची आणि शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मिळाली. लोकनाट्याच्या उत्पन्नाची सारी गणितं पार कोलमडून गेली. लोकनाट्य कलावंतही लक्षाधीश होतो हेच विच्छा माझी पुरी करानं सिद्ध केलं. दादा कोंडके यांच्या चित्रपटातलं आणखीन एक ढंगदार असं गाणं इथं आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

सर्व नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:22 झाली. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: मिनट आओगे पहले चल।
1: इमली नहीं
2: होती
3: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन।
0: असं का बाई
3: सोडा माझी वाट मला बोलावता
0: साजन।
3: ए चला ग चला साळुंकी साळकी खेळूया बरं।

चला हटूश पान बाई हटूश खेळायचं का दमता लगेच बाई.

0: कोणाची हो सकती
1: तू नाही मी का नाही तू जास्त करते ना म्हणून नाही नाही मी नाही सासू होणार आता
2: मी पण नाही मला मी
1: भांडताय मी सासू होते बस हा चला सुरू करू आता भांडण आजकालच्या मुलींना चला चला अग सुने
3: काय म्हणता सासूबाई
1: माझा चंद्रहार काय ग केलास
3: बहिणीच्या लग्नात तिलास दिला
1: अग सुने
3: काय म्हणता सासूबाई
1: अग सुने
3: काय म्हणता सासूबाई
1: माझ्या वाकीत काय ग केल्यास
3: भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या
1: अग सुने
3: काय म्हणता सासूबाई
1: अग सुने
3: काय

0: चला का सुप आई स्वाती जा तिकडून सुपान भरवाई
1: नाही बाबा मीच काय दरवेला आणायची
0: अगं तू लहान आहे आणि वाट बघ सगळ्यांना चल.

0: चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.
1: सडू बाई सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू.

Thank you.

0: घेऊन जात
1: सगळ्यांना

श्रोत्रो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र सामंत यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग जॉनपुरी आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली संतोष मिश्रा यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात रवींद्र सामंत यांचं बासरीवादन राग जॉनपुरी.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता

0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

0: सुधीरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रघुनाथ फडके यांचं गायन. त्यांनी गायलेला राग भैरव आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती दिलशाद अहमद यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

श्रोतृ नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

या गीताबरोबर चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.